0: जसं की सिकल सेल अनिमिया मध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधे दुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्यरुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा CT स्कॅन असतो. एक्सरे, MRI, CT स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिस चा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणं आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे, उपचार जो आहे तो ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ठेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर. नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गर्मी होणं, छे छे छे छे असह्य होतंय आता हे सगळं.
2: ऐग आई, एकटीच काय बडबडते आहेस?
1: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बरं का नुसता. या गर्मीमुळं असह्य होतंय मला सगळं.
2: अगं बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
1: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
2: अगं आई बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं आपली आपली चालू शकतात.
1: काय सांगतेस काय तू पूर्वी?
2: मग
1: अगं कुलर

0: एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अगं हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही, ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अगं मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाब असणार बघ.
1: अगाई, सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग. आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय, पण बाबा कुठे ऐकतात माझं.
0: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
1: अगदी नक्कीच.
0: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार, म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
1: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही, आणि कुठली हानी नाही, उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
0: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
1: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी, आणि हो त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
1: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे मला महत्व पटलं बरं. आता काम फत्ते करून टाकूया, बसूया एकदाच सोलार पॅनल. चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोते हो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलेत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.
4: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी पुन्हा ऐकू शकाल 2:10. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यांचं ठीक 6:55 संस्कृत समाचार. हे संस्कृतमधून दिलं जाणार.
5: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. आर्थिकविषयिकया मन्त्रिपरिषदसमित्या अस्मै विपणनसत्राय 14 ग्रैष्मिकसस्यानां MSP न्यूनतमसमर्थनमूल्यानि वर्धयितुम् अनुमोदितम्. नवदेहल्यां केन्द्रीयमन्त्रिसभासभायाः अनन्तरं प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् सूचनाप्रसारणमन्त्री अश्विनीवैष्णवः अवदत् यत् अनेन निर्णयेन उत्पादकेभ्यः तेषाम् उत्पादानां कृते लाभप्रदम मूल्यम सुनिश्चितम भविष्यति इति.
6: खरीफ के लिए जो फैसला लिया गया उसमें जितने भी खरीफ के क्रॉप्स हैं उन सब में कॉस्ट प्लस 50% या 50 से अधिक टोटल 2,60,000 करोड़ रुपए किसानों को पे आउट जाएगा इस पूरे फैसले से. और इस साल का एनुअल खरीफ प्रोक्योरमेंट होगा 824 लाख मेट्रिक टन LMT.
5: अस्य सत्रस्य विपणनकालाय ग्रैष्मिकसस्यानां न्यूनतम समर्थन मूल्यानां वृद्धिं स्वीकृत्य नवदेहल्यां केन्द्रीयमन्त्रिसभायाः निर्णयः देशे कोटिशः खाद्यप्रदायकेभ्यः स्वोत्पादानां उचितं लाभप्रदं च मूल्यं प्राप्नुयात् इति सुनिश्चितं करिष्यति इति प्रधानमन्त्रिणा नरेन्द्रमोदिना उक्तम्. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी श्वस्तनादारभ्य अस्य मासस्य 20 दिनाङ्कपर्यन्तं UAE, नेदरलैंड, स्वीडन, नार्वे, इटली इत्येतेषां देशानां यात्रायां भविष्यति. विदेशमन्त्रालयस्य सचिवः CB जॉर्जः सूचितवान् यत् पञ्चराष्ट्राणां भ्रमणस्य प्रथमपादे श्रीमोदी UAE अध्यक्षं शेख मोहम्मद बिन जायद अल नह्यान इत्यनेन सह मिलिष्यति. सः अवदत् यत् उभावपि नेतारौ द्विपाक्षिकविषयेषु विशेषतः ऊर्जासहकारे परस्परहितस्य क्षेत्रीय

0: अन्ताराष्ट्रिय विषयेषु च विचार विनिमयं करिष्यतः। अद्य नवदेहल्यां ब्रिक्स विदेश मंत्रिमंडलस्य द्विवार्षिकं सम्मेलनम् आरभ्यते। सम्मेलनस्य अध्यक्षः विदेशमंत्री एस जयशंकरः भविष्यति। ब्रिक्स देशानां विदेशमंत्रिणः सदस्यराष्ट्राणां प्रतिनिधिदलप्रमुखाश्च अस्यां सभायां भागं ग्रहीष्यन्ति। केन्द्रीय अन्वेषण विभागः NEETUG 2026 इति परीक्षायाः विषये अभिकथित अनियमिततायाः प्रश्नपत्रस्य अनियमिततया प्रकाशनेति विषये च पञ्च अभियुक्तान् गृहीतवान्। प्रकरणस्य पञ्च अभियुक्ताः जयपुरतः त्रयः, एकैकौ गुरुग्रामनाशिकतः, अन्ये अनेक च शङ्किताः सम्प्रति परीक्षमाणाः सन्ति। असमसर्वकारः अस्य मासस्य षड्विंशे दिनाङ्के राज्यविधानसभायां यूनिफार्म सिविल कोड UGCC इति समाननागरिकसंहिता विधेयकं प्रवर्तयिष्यति। मुख्यमन्त्री हिमन्त विश्वशर्मा इत्येषः मुख्यमन्त्रिरूपेण द्वितीयकार्यकालस्य प्रथममन्त्रिसभायाः अध्यक्षतां कृत्वा प्रसारमाध्यमान् सम्बोधयन् घोषणैः अकरोत्। सर्वकारेण केन्द्रीय अन्वेषण विभागस्य CBI इत्यस्य निर्देशकाय प्रवीण सूद इत्यस्मै एकवर्षस्य विस्तारः दत्तः। उत्तरप्रदेशे धूलि प्रभञ्जनेन सह विद्युत प्रभञ्जनेन वृष्ट्या च गत चतुर्विंशतिहोरासु त्रिचत्वारिंशत् जनाः मृताः। भदोही मण्डले सर्वाधिकाः 15 जनाः मृताः इति सूचनास्ति। पश्चिमबङ्गसर्वकारेण आलुकं, पलाण्डुः, फल, शाकानि, तैलबीजादिभिः सह अन्यधान्यानि आवश्यकोत्पादेभ्यश्च अन्ताराज्यस्तरेषु आवागमनाय सर्वे प्रतिबन्धाः उपाहरिताः। अन्ते प्रियाः श्रोतारः, क्रीडावार्तायाम् IPL इति क्रिकेट् क्रीडायां गतरात्रौ रायपुरे रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु दलेन कोलकाता नाइट राइडर्स इति दलं 6 पराजितम्। अद्य सायं 7:30 धर्मशालायां पंजाब किंग्स मुंबई इंडियंस इत्येते दले पुनः क्रीडिष्यतः इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। सकाळचे 7
2: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर। थँक्यू डॉक्टर ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक साई हॉस्पिटल, राजीव गांधी भवन समोर, नाशिक।
3: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे OPD साठी येणार। माहितीसाठी फोन नंबर 9326160661 9326160661।
4: नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल, नाशिक। गुडघा बदलणे आपण बऱ्याच वेळा ऐकतो, तर आजच्या कार्यक्रमामध्ये हा गुडघा बदलणे काय प्रकार आहे हे आपण समजून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण चप्पल वापरतो आणि ती घासली जाते, झिजली जाते, ही झिजलेली चप्पल किंवा घासलेली चप्पल परत मिळते का आपल्याला? नाही। त्याचप्रमाणे आपण शरीराचे कित्येक सांधे वापरतो आणि ते घासले जातात, झिजले जातात, एकदा ते झिजले गेले की झिजले गेले। आता आपण गुडघ्याच्या बाबतीत बघूया। आपल्याला जी जिन्याची चढउतार करावी लागते, आपण दोन पायावर शौचाला बसतो, त्याच्यानंतर उठावं लागतं, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला चालावं लागतं, चढावं लागतं, जिने चढावे लागतात, ह्याच्यामुळे तसंच नेहमी वापरून गुडघ्याची झीज होते। गुडघ्याची झीज झाल्यानंतर जे गुडघ्याच्या हाडावर आर्टिक्युलर कार्टिलेज नावाचं आवरण असतं ते घासलं जातं आणि नंतर डायरेक्ट हाडावर हाड घासण्याची प्रक्रिया सुरू होते। आणि हे घर्षण सुरू झाल्यावर कित्येक वेळा तुम्हाला कुरकुर कुरकुर असा गुडघ्यामध्ये आवाज देखील यायला लागतो आणि हे घर्षण थांबवल्याशिवाय हे दुखणं थांबत नाही। आम्ही तुम्हाला ज्या गोळ्या देतो ह्या पेन किलर असतात। जोपर्यंत तुम्ही गोळ्या खाता तोवर तुम्हाला बरं वाटतं आणि ज्या क्षणी तुम्ही गोळ्या थांबवता परत त्रास सुरू होतो। नॉर्मली हे दुखणं तुम्ही जर बघाल तर पावसाळ्याच्या सीझनमध्ये ढग आल्यावर किंवा थंडीच्या सीझनमध्ये येतं किंवा जेव्हा जिन्याची चढउतार खूप होते, पायाचा वापर खूप होतो, त्यावेळेस हे येतं। मग अशा वेळेस काय केलं जातं तर आम्ही कृत्रिम गुडघेरोपण शस्त्रक्रिया करतो। आता ह्या शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला सांगतो। साधारण आपण असं समजूया की गुडघ्याचं जे हाड आहे त्याला आम्ही घासून घेतलं जातं, त्याला रब बनवलं जातं आणि ह्या रब बनवलेल्या हाडाला आम्ही सिमेंट लावतो आणि एक प्रकारची कॅप किंवा कॅपिंग केलं जातं आणि दोन हाडांच्या टोकाच्या मध्ये एक जाडसर प्लॅस्टिक मध्ये सरकवलं जातं। हे जाडसर प्लॅस्टिक मध्ये सरकवल्यामुळे दोन हाडं एकमेकांना घासू शकत नाही आणि जवळ येऊ शकत

0: शिकत नाही, त्यामुळे घर्षण होत नाही, घर्षण होत नाही म्हणून वेदना होत नाही आणि साधारण 80-90% रिलीफ तुम्हाला मिळतो. आजकाल ह्या ज्या नवीन नवीन ऑपरेशनच्या पद्धती आमच्याकडे आलेल्या आहेत त्यामुळे आज ऑपरेशन केलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला चालता येतं आणि काही दिवसातच 80-90% रिलीफ मिळतो. तुम्ही जिने चढू शकता, उतरू शकता, सर्व काही करू शकता आणि गुडघा देखील जवळपास ऑपरेशनच्या अगोदर तुमचा जेवढा गुडघा वाकत होता तेवढा वाकू शकतो. आता ह्या गुडघ्यांमध्ये बरेच प्रकार आहेत, भारतीय पद्धतीचा गुडघा, परदेशी पद्धतीचा गुडघा, आतून फिरणारा गुडघा, कोणता गुडघा नेमका टाकायचा हे पेशंट आणि त्याची आर्थिक स्थिती ठरवते. तुमचा त्रास जर कमी होणार असेल आणि पुढचे 10-15 वर्ष हसत खेळत जाणार असेल तर ह्या ऑपरेशनला आता घाबरण्याची गरज नाही. क्वचित प्रसंगी अर्धाच गुडघा आपल्याला बदलावा लागतो, म्हणजे जर एकच कप्पा गुडघ्याचा खराब झाला असेल तर तेवढ्याच कप्प्यामध्ये आपण प्लॅस्टिक किंवा आवरण टाकून अर्धे गुडघे रोपण शस्त्रक्रिया करतो. बऱ्याच वेळा लोकांना प्रश्न पडतो की हे ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला चालता येईल का नाही येणार. जगामध्ये कोणती गोष्ट जर तुम्ही घेतली तर 200-300 लोकांमध्ये एखाद्याला कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, टाके पीक होऊ शकतात, आपण 2-व्हीलरवर चालताना ऍक्सिडेंट होऊ शकतो, या भीतीने आपण 2-व्हीलर वापरणं सोडलं का? नाही. आपण हा विचार करायचा का मी त्या एकाच व्यक्तीमध्ये असेल, का मी उरलेल्या त्या 200 व्यक्तींमध्ये जे चांगले झाले त्याच्यात नसेल. तर 1% रिस्क ही इकडे तिकडे सगळीकडे आहेच. आपण पॉझिटिव्ह विचार करूया आणि जो काही पुढचे 15 वर्ष ह्या ऑपरेशन नंतर आनंद मिळणार आहे, सुख मिळणार आहे तो घेऊया. धन्यवाद, नमस्ते.
1: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे ओपीडीसाठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.

प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. थँक्यू डॉक्टर. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:05 झालेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत अवतीभोवती. श्रोते हो नमस्कार. आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला दिनविशेष. आज 14 मार्च. 14 मार्च 1657 मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांचा जन्मदिवस. 14 मार्च 1909 विनोद सम्राट चित्रपट नाटक कलाकार वसंत शिंदे यांचा जन्म. 14 मार्च 1923 दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म. 1926 साली 14 मार्च म्हणजे आजच्या दिवशी नंदग्रामच्या संस्थापिका इंदुताई पटवर्धन यांचा देखील जन्म झाला होता. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा देखील आज जन्मदिवस आहे. 1990 साली त्यांचा जन्म झाला होता. दिनविशेष आपण ऐकलत. एक नजर अवतीभोवतींच्या घटना घडामोडींवर. देशात जनगणना प्रक्रियेचा सध्या स्वगणना टप्पा सुरू असून दिनांक 16 मे पासून प्रगणक घरोघरी जाऊन माहिती संकलित करणार आहेत. यावेळी कुटुंब प्रमुखांना 33 प्रश्न विचारून माहिती घेतली जाईल. जळगाव शहरातही जनगणनेच्या पूर्वतयारीला सुरुवात झाली असून येत्या 16 मे पासून घरगणनेच्या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. सोशल मीडियावर जनगणनेचे कधीत अर्ज व्हायरल झालेले आहेत, परंतु असे कोणतेही अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. जनगणना करताना आधार क्रमांक बँक डिटेल्स लागत नाहीत. नागरिकांनी शंका असल्यास जनगणना शाखेत चौकशी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे. CBSE 12वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. यंदा देखील शहरातील अनेक शाळांनी आपल्या निकालाची परंपरा कायम राखलेली आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळांतर्फे गौरव करण्यात येत आहे.

0: आणि शिक्षकांतर्फे त्यांना आगामी करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. बरं, तर श्रोते हो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इथंच थांबूयात. नमस्कार. अवतीभोवती हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आता सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो, मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोशाख लागतो.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
4: अग अक्की, काय सांगत होतीस ग तू?
5: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा,
4: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
5: पाणी उकळून छान प्याव.
4: काय पण तुझं शानपण, मी काय दुखणे करी हाय का बाटीन?
5: अग मग गार करून का पिनास? आणि तेन हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्याला तेच पाणी पी.
4: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
5: रेडोने सांगितलं मला. बर का, कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समजत तो शिकवतोय ना.
4: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुराय लागलीस बघ.
3: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाश.

आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आता सविस्तर बातम्या. आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीनं खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांना मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळावी यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या हंगामात 824 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त शेतमालाची खरेदी होईल अशी अपेक्षा असल्याचं वैष्णव म्हणाले. सूर्यफुलाच्या बिया, कापूस आणि तीळ या पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. दगडी कोळशापासून इंधनवायू तयार करण्याच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी 37,500 कोटी रुपयांच्या योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेमुळे खाण उद्योगातून 6,300 कोटी रुपयांचा महसूल निर्माण होईल. तसंच सध्याच्या भूराजकीय परिस्थितीत आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना मदत मिळेल असं वैष्णव यांनी सांगितलं. या योजनेमुळे कोळसा खाण क्षेत्रात सुमारे 50,000 रोजगार निर्माण होणं अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. नागपूर विमानतळ अद्ययावत आणि आधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. विमानतळाच्या जमिनीची भाडेपट्ट्याची मुदतही वाढवण्यात आली आहे.

0: मिहान प्रकल्पाच्या अंतर्गत या विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हा निर्णय महत्वाचा आहे. इंधन आणि परकीय चलन बचतीच्या अनुषंगानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत प्रवासादरम्यानच्या आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी केली आहे. नुकत्याच केलेल्या गुजरात आणि आसामच्या दौऱ्यात त्यांनी वाहनांची संख्या मर्यादित ठेवली होती. दरम्यान पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत उच्चस्तरीय बैठक घेऊन सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षिततेशी तडजोड न करता मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन संख्येवर मर्यादा आणली जाणार आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू. 6 महिन्याकरता जर प्रधानमंत्री मोदींनी देशवासियांना आव्हान केलं आहे तर मला विश्वास आहे आपले देशवासी त्या बाबतीत मदतच करतील. वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाही तर हे योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्वॉय हे छोटे आम्ही करतो. विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो. ज्या ज्या गोष्टीमध्ये परकीय चलन खर्च होतो त्या त्या गोष्टींची खपत कशी कमी करता येईल याचा प्रयत्न आम्ही करतो. वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आपल्या देशी गोष्टींना कसा त्या ठिकाणी एक बढावा देता येईल असा प्रयत्न देखील आम्ही करतो. हे काही एका दिवसात होणार नाहीये पण आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण हे पूर्ण करू शकतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यातील आखाड्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रति आखाडा 5 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लहान संस्थांसाठी प्रत्येकी 15 लाख रुपये, आखाड्यांच्या वीज देयकांचा प्राधिकरणाच्या माध्यमातून भरणा, आखाड्याची जमीन शासकीय कामासाठी अधिग्रहित केल्यास आखाड्यांना मोबदला किंवा जमीन देण्याची घोषणाही त्यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते काल बोलत होते. कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या बोधचिन्हात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक आणि धार्मिक परंपरा दर्शवण्यात आल्या आहेत. या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणानं स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेतल्या 3 विजेत्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. केंद्रीय अन्वेषण विभागानं नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी 6 संशयितांना अटक केली आहे. त्यातील 3 जण जयपूरचे तर 1 गुरुग्रामचा आणि 1 नाशिकचा आहे. इतर अनेक संशयितांचीही चौकशी सुरू असून सीबीआयनं काल देशातल्या विविध शहरांमध्ये छापे टाकले. त्यात संशयास्पद साधनं आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे या युवकाला सीबीआयनं अटक केली असून काल त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर लोखंडे याला सीबीआयचे अधिकारी दिल्लीला घेऊन गेले. लोखंडेसोबत इतर दोघांनाही सीबीआयनं ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यंदा या परीक्षेत 85% अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यात उत्तीर्ण मुलींचं प्रमाण मुलांपेक्षा 6.5% अधिक आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र बसवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण करावं, तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलदगतीनं पूर्ण करावेत असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळाच्या वार्षिक बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असंही त्यांनी या बैठकीत सांगितलं. जंजिरा किल्ला राज्यातल्या पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा वारसा असून पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसंच सुविधा वाढीकरता इथला ब्रेकवॉटर भिंत आणि प्रवासी जेटी प्रकल्प महत्वाचा ठरेल असं मत मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं. मुरुड तालुक्यात

0: जंजिरा किल्ला परिसरात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन परिसरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या आशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातमध्ये गांधीनगर इथं सुरू असलेल्या वरिष्ठ गटाच्या आशियाई अजिंक्यपद भारोत्तोलन स्पर्धेत काल भारताच्या ज्ञानेश्वरी यादवनं दोन पदकं मिळवली. 53 किलो वजनी गटात तिनं स्नॅच प्रकारात रौप्य पदक मिळवलं तर 194 किलो वजन उचलून तिनं स्पर्धेच्या दुसऱ्या एका प्रकारात कांस्य पदक मिळवलं. खासगी प्रवासी बसची बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे होणारी आर्थिक पिळवणूक यावर दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. या समितीत सहपरिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील 3 प्रतिनिधींचा समावेश असेल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. सातारा शहरासह इतर भागात काल वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे उष्म्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला, मात्र आंब्यासह इतर फळ पिकांचं मोठं नुकसान झालं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काल सायंकाळी 6 नंतर विजांसह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी पडत होत्या. भंडारा जिल्ह्यातही काल पाऊस झाला. शेतात कापून ठेवलेलं धान वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं असेल. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल आणि रात्रीचं तापमान सामान्यापेक्षा अधिक असेल असं हवामान विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीपाच्या 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातल्या सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याचा निर्णय. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण. सीबीआयकडून नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी 6 संशयितांना अटक. आणि राज्यात आज काही ठिकाणी पावसाची तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिक.
3: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत.
4: कमी वेळात जास्त नफा,
5: बस एका क्लिक वर कमाल
6: हसला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
9: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
8: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
10: किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.
11: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
12: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार.
13: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
11: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
12: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
14: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
15: बसला. अनोळखी ॲप पासून बचाव करा.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो,

आपल्या तापमान 44 अंशापर्यंत पोहोचल्याने हीट स्ट्रोक तसेच डिहायड्रेशन टाळण्यासाठी सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी आणि संध्याकाळी करावी. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे. जनहितार्थ प्रसारित आकाशवाणी जळगाव.

0: पुस्तक जीवनाला आकार देतात.
1: पुस्तक जीवनाचं सार सांगतात.
0: पुस्तक इतिहासाची भविष्याशी सांगड घालतात.
1: पुस्तक जीवन समृद्ध करतात.
0: पुस्तक एक सच्चा सोबती खरा मित्र असतात.
1: पुस्तक आचार विचार आणि संस्कार समृद्ध करतात. म्हणून सांगतो, मोबाईलच्या जंजाळातून बाहेर पडूया आणि पुस्तक वाचूया.
0: कारण
1: वाचाल तर वाचाल.

0: कौटुंबिक श्रुतिका झुंबर
1: आकाशवाणी जळगाव केंद्रावर दर शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता
0: झुंबर
1: आनंदी कुटुंब
0: मित्रमंडळी
1: त्यांचं रोजचं जगणं
0: भेटीगाठी
1: आणि खुशखुशीत मजेशीर गप्पा म्हणजेच
0: झुंबर आपल्या सर्वांना आवडणारी कौटुंबिक श्रुतिका म्हणजे
1: झुंबर
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता झुंबर
2: आम्ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृणमयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 यामध्ये स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. या निमित्ताने आपण चर्चा करतोय महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्याशी.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो की आता राष्ट्रीय पातळीवर आणि आता आपण ग्लोबल झालेलो आहोत. पूर्ण जग ग्लोबल झालेलं आहे असं म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पण कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल महाराष्ट्राला? उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅली आहे किंवा युरोपमध्ये चांगले उद्योग आहेत, तर कशा पद्धतीने आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो?
2: आता आम्ही काय केलंय की मागच्या काही महिन्यामध्ये आम्ही जवळपास 8 ते 10 देशांबरोबर बोलणार आहोत.

0: तिथले कॉन्सुलेट जनरल असेल, त्यांचे ट्रेड कमिशनर असेल. जसं ऑस्ट्रेलियाबरोबर आमचं डिस्कशन झालं, फिनलँडबरोबर झालं, MOU झाला आहे, जर्मनीबरोबर डिस्कशन झालं आहे, साऊथ कोरिया आहे. तर बऱ्याच देशांबरोबर त्यांच्या त्यांच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आम्ही अडॉप्ट करायचा प्रयत्न करतो. जसं ऑस्ट्रेलियाच्या ट्रेड कमिशनरबरोबर बोलताना आम्ही म्हणलो, आपण आत्ता एक ग्लोबल हब झालेलो आहोत आणि प्रत्येक देशामध्ये आत्ताची जर आपण युद्ध परिस्थिती पाहायला गेलो तर इराण अमेरिका असेल, इस्रायल असेल, ती सगळी देश पूर्वी ऑइलसाठी भांडायची, आता रेअर अर्थ मिनरल्स आणि मेटल्स आपण जे म्हणतो. तर काय झालं आहे की ग्लोबली आपण 17 धातू असे निवडलेत जे धातू आपल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आहेत, म्हणजे मोबाईल असेल, फोन असेल, आपण जाता कॅमेराने आपलं जे शूटिंग होतं त्याच्यामध्ये असतील, तर हे सगळ्या गोष्टीवर आत्ता लक्ष झालेलं आहे. तर आपण ग्लोबल याचा जर आपण अभ्यास करायला गेलो तर 91.3% चायनामध्ये सगळ्या प्रोसेस होतात, भारतात 1% प्रोसेस होतो. त्याचा जर आपण रिझर्व पाहायला गेलो त्याचा साठा चायनात 50% जास्त आहे, भारतात फक्त 6.9% आहे आणि आपण एकही युनिट प्रोसेस करत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार करायला गेलो तर आपल्याला जर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर आपल्याला जर एक चांगलं तुल्यबळ इकॉनॉमी आपण ऑलरेडी होत चाललो, आदरणीय पंतप्रधानाच्या माध्यमातून आपण जे मागच्या 10-12 वर्षात कार्य केलं, आपण आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था झालो आणि हे मागच्या 15-20 वर्षात खूप रॅपिडली तो प्रोग्रेस झालेला आहे. तसं स्टार्टअप वाईज पण आपण जगात 3rd नंबरवर आहोत. तर ही इकोसिस्टम आपल्याला डेव्हलप करावी लागणार आहे आणि काही प्रमाणात ती होत आहे.
1: सर, आपण आता तुम्ही ग्लोबली काय काय उपलब्ध आहे ते सांगितलं, तर ग्लोबल मार्केट ॲक्सेस मिळवण्यासाठी महाराष्ट्रासाठी कुठले कुठले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत?
0: आता जे आम्ही MOUs केले त्याच्या संदर्भातच केलेले आहे की आपल्याला वेगवेगळ्या देशांबरोबर कोलॅबरेशन करून, जसं मागच्या 2 महिन्यापूर्वी अबुधाबीच्या CEO आल्या होत्या, तर त्यांचा खलीफा फंड म्हणून आहे, तो 1 बिलियन दिरहम्स आहे. तर त्या खलीफा फंडमधून महाराष्ट्रातल्या ज्या स्टार्टअप्स आहेत त्यांना मदत काय करता येईल. आमचा फिनलँडबरोबर MOU असा झाला आहे की इथल्या स्टार्टअप्सला फिनलँडमध्ये आपल्याला एक रेड कार्पेट मिळेल, त्यांना इझी ॲक्सेस मिळेल, तिथलं लायसन्स मिळतील. अबुधाबीबरोबर त्याच पद्धतीचा आमचा MOU झाला, जर्मनीबरोबर झाला आहे, बेल्जियमबरोबर आम्ही आत्ता एक स्टार्टअप शो केला, तर नाशिक, पुणे आणि मुंबई इथल्या जे स्टार्टअप्स आहेत त्याला गव्हर्नमेंट ऑफ बेल्जियमकडनं सपोर्ट मिळतो. तर आपल्या तरुणांसाठी जगातली सर्व दारं ओपन होतील याच्यासाठी आम्ही आता सतत कार्य करतो.
1: आणि सर, कॉर्पोरेट स्टार्टअप सहयोग आहे, तर तो वाढवण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?
0: काय झालं, मी जसं सांगितलं की आपलं ऍज अ देश आपण नेहमी सर्व्हिस माइंडसेटमध्ये राहिलो, म्हणजे आपल्याकडे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, आज मी नाव नाही घेणार, पण जे सगळ्या आपल्याकडची जी तरुण मुलं आहेत त्यांना कुठेतरी प्लेस करणं आणि बाहेरच्या देशासाठी प्रोजेक्ट्स करणं हा विषयच आपण, म्हणजे त्या आधीच्या 150 वर्षाच्या मानसिकतेत आपण कंटिन्यू झाल्यासारखा हा प्रकार आहे. पण आपल्याला जोपर्यंत आपण प्रॉडक्ट लीड इनोव्हेशनकडे जाणार नाही, आपण फक्त सर्व्हिस डिलिव्हरी ॲप्स आणि एखादं प्रॉडक्ट एखाद्याच्या घरी पाठवणं, याच्यापेक्षा आपण जर इनोव्हेटिव्ह करू शकलो. आज आपण पाहायला गेलो तर हेल्थ केअरमधले मॅक्सिमम जे CT स्कॅनर असतील, MRI मशीन्स असतील, किंवा आपले इलेक्ट्रिकल व्हेकलचे जे पार्ट्स असतील, बॅटरीज आहेत, हे मॅक्सिमम गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. तर हे इम्पोर्ट आपल्याला कमी करून देशामधल्या तरुणांना प्लेसमेंटच्या मागे न लागता, नोकरीच्या मागे न लागता, त्याची मानसिकता तयार करून, आणि कॉलेजला सुद्धा मला विनंती करायची आहे की इंडस्ट्री अकॅडमिया रिलेशन्स याच्यावर भरपूर वर्ष आपण मागच्या 3 दशकापासून बोलतोय, पण इंडस्ट्रीनी सुद्धा हा माइंडसेट डेव्हलप करायला पाहिजे की एखाद्या तरुणाची किंवा शैक्षणिक संस्थेची किंवा सरकारचीच जबाबदारी नाही आहे, पण R&D युनिट, स्टार्टअप इनोव्हेशन युनिट हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये असलं पाहिजे आणि त्यांनी तरुणांना बोलून तिथे एक्सप्लोअर करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की 2 जणांनी हु विल प्रपोज फर्स्ट या थॉट वर मध्ये न राहता बोथ शुड कम टुगेदर आणि वर्क फॉर इनोव्हेशन.
1: सर, आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मला वाटतं 2-3 आपल्या बोलण्यात आला, तो म्हणजे एक म्हणजे सर्व्हिस आणि प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे अजूनही अशीच मानसिकता आहे की आमच्याकडे ह्या ह्या सर्व्हिसेस आहेत, तर त्याच्यामध्ये हा एक उद्देश आहे का की आपल्याला भांडवल कमी लागतं?
0: हो, तसं असू शकतो, कारण जर सर्व्हिस द्यायची असेल तर आपण जस्ट एक ट्रेड दुसरीकडे पास करून जो मार्जिन असेल, जसं आपण आत्ता मोठे मोठे सिलिकॉन व्हॅली इज फुल ऑफ इंडियन्स, म्हणजे सगळे भारतीयच तिथे आहे, तर आपण काय करतो की एक रिसोर्स असेल त्याला एक स्कॉट प्लस करतो कॉस्ट त्याच्यावर आणि प्लेस करतो. पण याच्यामुळेच जे डिपेंडन्सी आहे, तर आपण जसं कोविडमध्ये आपण समजू शकलो आणि कोविडमध्ये जे इनोव्हेशन झाले ना,

0: आपण नेहमी म्हणतो की एखादी जर संकट येतं ते त्याच्यामधनं एखादी काय म्हणतात अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. संकट नेहमी संधी घेऊन येतं. तर आपल्याला त्या माध्यमातनं बऱ्याच स्टार्टअप झाल्या जे मेडिकल केअर्समध्ये काम करत आहेत, मेडिकल इनोव्हेशन्समध्ये काम करत आहेत. बरेच अशा गोष्टी झाल्या की जसं झूम आहे, व्हर्च्युअल मीटिंग झाल्या, एज्युकेशन ऑन युअर ओन आयपॅड ऑर मे बी डेस्कटॉप, हे सगळे इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स त्याच्यातनं क्रिएट झाले. तर ही जगाची तर गरज आहे, जग काम करतंय, पण भारताची प्रमुख गरज आहे की आपल्याला स्टार्टअप माइंडसेट डेव्हलप करणं. आणि याची मूळ सुरुवात जसं बाकीच्या देशांमध्ये स्किल डेव्हलपमेंट असेल, वोकेशनल एज्युकेशन असेल, म्हणजे जवळपास माझं पी एच डी त्या क्षेत्रात आहे, जवळपास 32 देशाच्या प्रॅक्टिसेसचा अभ्यास केला की इथे कसं सुरू केलं आणि वाय चायना इज सो पॉवरफुल इन मॅन्युफॅक्चरिंग, किंवा व्हिएतनाम असेल तर जपान पण बऱ्याप्रमाणे पिकअप झालेला आहे, बांगलादेश इज ऑल्सो डुईंग फ्यू थिंग्स. तर आपण त्या कम्पॅरिझनमध्ये आपण पण कसे पार्टिसिपेट,
1: आम्हाला त्याच्याबद्दल जरा अधिक जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे, तुमची पी एच डी आहे त्यात, की काय मानसिकता तिकडे आहे की जेणेकरून ते प्रॉडक्ट्सकडे जास्त वळतात.
0: डिझाईन थिंकिंग हा सगळ्यात मोठा गेम चेंजर, म्हणजे बाकीच्या देशांमध्ये हा प्रयत्न झाला की 6वीपासनं वोकेशनल एज्युकेशन देणं, त्याला स्टेम एज्युकेशन, सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो एखादी गोष्ट शिकायची असेल, आता तुम्ही मी मराठी शाळेत शिकलो तर दुसरी तिसरीला जे कविता म्हणल्या, पोएम्स आपण म्हणू, ते आपण कुठेतरी झोका खेळताना म्हणल्या, कुठे बसमध्ये बसून खिडकीतून बाहेर बघत असताना आपण त्या कविता, ते अजून लक्षात आहे, कारण तो एक्सपिरियन्स जगत जगत शिकलेली गोष्ट आहे. तर लर्निंग बाय डुईंग जे म्हणतो आपण, एखादी जो गोष्ट जर आपण केली तर ती आपण विसरत नाही. तर पुढे डिझाईन थिंकिंग त्या लोकांनी काय केलंय की जपान जर्मनीच्या जे स्कूल्स आहेत ते तुम्हाला आत्ता ही कम्युनिटी स्कूलचा कॉन्सेप्ट आहे, स्वच्छ करायला लावतील, फरशी स्वच्छ करायला लावतील, शाळेतले काही फिक्सेशन असतात, म्हणजे एखादा कपाटाचा दरवाजा तुटला तर तो रिपेअर करायला लावणार, इलेक्ट्रिसिटी गेली तर तो त्याच्याप्रमाणे कुठे बल्ब चेंज करणं, ह्या ज्या बेसिक आपल्या सराउंडिंगची जी इकोसिस्टीम आहे त्याच्यात ते स्किल ओरिएंटेड हे देतात. आपण जर मुलींचं जनरली पाहिलं तर त्यांच्या डेक्सटरिटी स्किल्स असते, हस्तकौशल्य ज्या आपण म्हणतो, तर ती जर अर्ली एजला इंट्रोड्यूस करून दिली तर तो प्रॉब्लेम येत नाही. दुसरा भारतातला लार्जर प्रॉब्लेम आहे लेबर डिग्निटीचा, की आपण असं म्हणतो की मी शी हा नाही काम करणार, म्हणजे आय विल नॉट डर्ट माय हँड्स, म्हणजे मला ऑटोमोबाईलमध्ये जर मेकॅनिक म्हणून 30-35 हजार मिळत असतील, पण मला जर कोणी 10-11 हजार रुपये देऊन एका डेस्कटॉपच्या समोर बसून डेटा एंट्री करावं लागेल तर तो व्हाईट कॉलर होतो जॉब. आणि आपली मानसिकता आहे की मला जास्त मेहनत न करता कमी पैसे मिळाले तरी चालेल, पण मला पॉश राहायचं आहे. तर ही मानसिकता बाहेरच्या देशांमध्ये नाही आहे, आणि डिग्निटीचाच विषय हा सगळ्या मानसिकतेच्या भोवती इम्पॅक्ट होतो.
1: बरोबर आहे. आपण ऐकतो की परदेशात जे काम करणारे लोक असतात ते देखील कारणी येतात, तर हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटतं, पण कुठेतरी ती लेबर डिग्निटी आपल्याकडे
0: विषय आहे,
1: आवश्यक आहे. सर, पुढल्या 5 वर्षात तुम्ही महाराष्ट्राच्या स्टार्टअप कडे कसं बघता, काय विजन आहे?
0: हे विजन तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी खूप प्लॅटफॉर्मवर सांगितलं की महाराष्ट्र इज स्टार्टअप कॅपिटल हब अँड इट विल कंटिन्यू फॉर नेक्स्ट डिकेड्स. आपण कर्नाटकाचं नाव घेतो, साऊथमध्ये बरेच स्टेट्स काम करतात. मी कालही चेन्नईत होतो आय आय टी मद्रासमध्ये, आणि मी प्रॅक्टिसेस समजून घेण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला अजून चांगलं कसं करता येईल. चांगलं आहे, पण अजून चांगलं कसं करता येईल, अजून प्लॅटफॉर्म्स कसे इस्टॅब्लिश करता येईल. जसं त्याच्या माध्यमातून मला असं वाटतं की येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे इम्पॉर्टंट विषय आहेत, जसं इलेक्ट्रिकल व्हेकलचा एक मोठा लेबर फोर्स क्रिएट होऊ शकतो, त्याच्यामध्ये स्टार्टअप्सच्या खूप संधी आहेत. जसं आपण बॅटरीचं लिथियम झालं, आयॉन झालं, आता सोडियम बॅटरीजकडे आपण चाललो आहे. आपण आय ओ टी डेटा सायन्समध्ये पण मशीन लर्निंग होती, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग झाली, इमेज रेकग्निशन झालं, तर ह्या सिक्युरिटीच्या रिलेटेड पण आपल्याला काही स्टार्टअप्सला सपोर्ट करता येईल. ॅग्रिकल्चर स्टार्टअप्समध्ये आत्ता 4 मोठे इनोव्हेशन हब्स विद्यापीठांमध्ये होत आहेत, की त्यांना पण ॲग्रिलेड स्टार्टअप्स कसे व्हावेत, हा पण एक विषय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. हे जे कोअर एरियाज आहेत ज्याच्यामध्ये इंडियाची इमेज एक विश्वगुरु म्हणून होईल, किंवा ॲज अ डेव्हलप्ड कंट्री म्हणून आपण 2047 लक्ष ठेवलं आहे, पण मला असं वाटतं आणि महाराष्ट्राचं पण तेच लक्ष आहे. आणि ह्याच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सीएम साहेबांनी सांगितलं की जे काही बरेच देश आहेत त्या देशाची अर्थव्यवस्था जितकी आहे त्याच्यापेक्षा जास्त महाराष्ट्राची आहे, म्हणजे सिंगापूरपेक्षाही आपली जास्त अर्थव्यवस्था आहे.

0: आता हे जर टार्गेट आणि हे मिशन असेल तर आम्हालाही वी हॅव टू स्लीव्ज अप आवर शर्ट्स आणि त्या दिशेने काम करावं लागेल. तर जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत आणि जे रुरल इन्फ्रास्ट्रक्चरला अपग्रेड करणाऱ्या टेक्नॉलॉजीज, या दोघांची सांगड घालून मला असं वाटतं की आपण जे उद्देश पुढच्या 5 वर्ष जे पॉलिसीमध्ये ठेवलेले आहेत आणि जे विजन सीएम साहेबांनी ठेवले ते नक्कीच आम्ही साध्य करू.
1: म्हणजे आपल्याकडे जे आहे मुळात तेही घ्यायचं आणि जी नवीन तंत्रज्ञान येत आहे तर त्याची कुठेतरी आपण सांगड घालण्याचा प्रयत्न करतोय.
2: श्रोते हो, आज आपण AI, डीप टेक, क्लायमेट टेक, EV, ॲग्रीटेक सारख्या क्षेत्रांची माहिती घेतली. या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची तयारी कशी आहे याबद्दलही जाणून घेतलं. विषयाच्या अनुषंगाने आणि विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: तीनशे अकराश पायजमीच्याच अर्थात 963 किलो हर्ट्झवर एफ एम 102.1 मेगा हर्ट्झवर आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन ए आय आरवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:39 आणि 30 सेकंद झाले आहेत.

0: ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान माहिती रंजन करण्या
2: ज्ञान माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी सहरी खेडो पाणी सहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधूर मराठी गीतांचा प्रायोजित कार्यक्रम.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात योगिता गुडबोले यांनी गायलेलं बालगीत.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
3: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांना.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. संगीत दिलंय वसंत देसाई यांनी. चित्रपट मोलकर रेणे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ऐकूयात पुन्हा एकदा आशा भोसले यांना.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तत्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या UAEला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. सन 2026-27 या विपणन वर्षासाठी 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत अर्थात MSPतील वाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल मंजुरी दिली. पीक उत्पादकांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य मोबदला मिळेल हे सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं खरीप पिकांच्या MSPमध्ये वाढ केली असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती देताना सांगितलं. यंदाच्या खरीप विपणन हंगामात 824 लाख मेट्रिक टनांहून अधिक पीक खरेदी करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना 2,60,000 कोटी रुपयांचा मोबदला दिला जाण्याची अपेक्षा आहे. काल मंजूर केलेल्या MSP वाढीत सूर्यफुलाच्या बियांच्या किमतीत सर्वाधिक म्हणजे प्रति क्विंटल 622 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्याखालोखाल कापूस आणि तिळाच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे. भारताच्या कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन उपक्रमाला गती देण्याच्या उद्देशानं कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांसाठीच्या प्रोत्साहन योजनेलाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी 37,500 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्रिमंडळानं सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत खासगी भागीदारीच्या सहभागातून दीर्घकालीन परवान्याद्वारे नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या श्रेणी सुधार आणि आधुनिकीकरणालाही काल मंजुरी दिली. अश्विनी वैष्णव म्हणाले की मल्टी मोडल इंटरनॅशनल कार्गो हब अँड एअरपोर्ट ऍट नागपूर प्रकल्पांतर्गत नागपूर विमानतळाला प्रादेशिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या अनुषंगानं हा निर्णय उल्लेखनीय आहे. सरकारनं कच्ची साखर, पांढरी साखर आणि शुद्ध केलेल्या साखरेसह साखर निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी घातली आहे.

त्या सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत ही बंदी लागू असेल. एका अधिसूचनेनुसार परदेशी व्यापार महासंचालनालयानं यासंदर्भात निर्यात धोरणात प्रतिबंधितवरून निषिद्ध असा बदल केला आहे. ही बंदी सीएक्सएल आणि टीआरक्यू कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन आणि अमेरिकेला निर्यात होणाऱ्या तसंच इतर देशांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार स्तरावर झालेल्या करारानुसार निर्यात होणाऱ्या साखरेला लागू असणार नाही. प्रत्यक्ष निर्यातीच्या प्रक्रियेत असलेल्या साखरेलाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्र सरकारनं सोने चांदीवरील आयात शुल्क वाढवून 6% वरून 15% केलं आहे. तर प्लॅटिनमवरील आयात शुल्क 15.4% केलं असून सोन्याची नाणी आणि इतर घटकांवरच्या आयात शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून येत्या 20 तारखेपर्यंत 5 देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची सुरुवात UAE पासून होणार असून ते उद्या अबुधाबीला भेट देतील. त्यानंतर ते नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी उद्या अबुधाबीत UAEचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. या द्विपक्षीय बैठकीत त्यांच्यामध्ये विशेषतः ऊर्जा सहकार्य तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी सांगितलं. पंतप्रधान आणि UAEच्या अध्यक्षांची यापूर्वी अलीकडेच जानेवारीमध्ये प्रत्यक्ष भेट झाली होती. ऊर्जा सुरक्षेचा मुद्दा अजेंड्यावर अग्रस्थानी असेल. पश्चिम आशियातील वाढता भूराजकीय तणाव आणि जागतिक तेल बाजारपेठांमधील किमतीत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नात आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नवी दिल्लीत आज ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 2 दिवसीय बैठक सुरू होत आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भूषवतील. या बैठकीत ब्रिक्स देशांचे परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांच्या शिष्टमंडळाचा प्रमुख सहभाग असेल. हे सर्व मान्यवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करतील. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची यापूर्वीची बैठक गेल्या वर्षी 26 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या 80व्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पार पडली होती. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या समवेत 2 दिवसांच्या शिखर बैठकीनिमित्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल बेइजिंग इथं दाखल झाले. या शिखर बैठकीत इराण युद्ध, जागतिक ऊर्जा संकट, व्यापार संबंधातील तणाव, तैवान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांना प्राधान्य असण्याची शक्यता आहे. जागतिक भूराजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या क्षणी ही शिखर परिषद होत आहे. या बैठकीतून मोठ्या फलनिष्पत्तीची अपेक्षा मर्यादित असली तरी वाढत्या आंतरराष्ट्रीय अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर जगातील 2 देशांमध्ये संबंध स्थिर करण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पाहिलं जात आहे. होर्मुझची समुद्रधुनी पुन्हा खुली होण्यास मदत करण्यासाठी आणि आखातातील तणाव कमी करण्याच्या उद्देशानं नव्यानं वाटाघाटींना चालना मिळावी यासाठी इराणवर असलेल्या चीनच्या प्रभावाचा उपयोग करून घ्यावा यासाठी ट्रम्प शी जिनपिंग यांच्यावर दबाव आणण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी वर्तमान वर्षात भारताची निर्यात 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत आता जागतिक व्यापाराचा 2/3 अधिक भाग समाविष्ट आहे असं नवी दिल्लीत काल त्यांनी विविध राज्यांमध्ये पायाभूत यंत्रणांची सुलभता या विषयावरील 7व्या अहवालाचं प्रकाशन करताना सांगितलं. याप्रसंगी त्यांच्या हस्ते लॉजिस्टिक्स क्षेत्रातील लिप्स 2025 या पुरस्कारांचं वितरणही करण्यात आलं. भारताला जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी लॉजिस्टिक्सचा खर्च कमी करणं हे सरकारनं एक तातडीचं राष्ट्रीय अभियान म्हणून हाती घेतलं असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना सरकारनं 1 वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. सूद यांना येत्या 24 मेपासून पुढील 1 वर्षाकरता सीबीआय संचालकपदी मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं मंजुरी दिली असल्याचं कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं जारी केलेल्या अधिकृत आदेशात म्हटलं आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत जयपूरमधून 3, गुरुग्राम, नाशिक आणि

0: अहिल्यानगरमधून प्रत्येकी एक अशा सहा आरोपींना अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातल्या धनंजय लोखंडे याला सीबीआयनं काल अटक केली. ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर त्याला दिल्लीला नेण्यात येईल. सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत त्याच्यासह इतर दोघांची चौकशी झाली, पण इतरांना सीबीआयनं चौकशीनंतर सोडून दिलं. या प्रकरणात नाशिकमधून अटक केलेला शुभम खैरनार यालाही न्यायालयानं ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. त्याच्या भावाला देखील काल नांदगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे पोलिसांनी पुण्यातल्या बिबेवाडी परिसरातून एका महिलेला ताब्यात घेतलं आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या महिलेला सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात झालेला पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये 43 जणांचा बळी गेला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनांची दखल घेत आपद्ग्रस्त नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील भदोही जिल्ह्यात सर्वाधिक 15 जण मरण पावले आहेत, तर अनेक जण जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5, तर बरेली जिल्ह्यात 4 जणांचा मृत्यू झाला. बहुतांश जीवितहानी वीज कोसळून भिंत आणि झाडं पडण्याच्या घटनांमुळे झाली आहे. काल राज्याच्या अनेक भागात अचानक हवामानात बदल होऊन आलेलं धुळीचं वादळ आणि त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांबही कोसळले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी 14 पिकांच्या किमान आधारभूत किमतीतील वाढीस केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. कच्च्या तसंच प्रक्रिया केलेल्या साखरेच्या निर्यातीवर सरकारची तात्काळ प्रभावानं बंदी. पंतप्रधान 5 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात उद्या युएईला भेट देणार. नवी दिल्लीत ब्रिक्स गटाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आणि उत्तर प्रदेशात पाऊस, धुळीचं वादळ आणि वीज कोसळण्याच्या घटनांमुळे 43 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .3 MHz अर्थात 963 KHz FM 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8:40 झालेत. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मिलन या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार आहेत लता मंगेशकर आणि मुकेश. गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीत दिले लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे
1: वाली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: दररोज सकाळी 7 वाजता अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

आशा भोसले यांनी गायलेलं मेरा साया या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीतरचना होती राजा मेहंदी अली खान यांची, संगीत दिलं होतं मदन मोहन यांनी. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया नदिया के पार या चित्रपटातलं गीत, गायलंय सुरेश वाडकर आणि हेमलता यांनी, गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

श्रोतेहो, काही तांत्रिक कारणास्तव हे गीत आपण आज ऐकवू शकत नाही. आम्ही दिलगीर आहोत. लखलख चंदेरी कार्यक्रमात आता ऐकूया चित चोर या चित्रपटातलं गीत.

0: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा. श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30

0: आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 लेखक किशोर कुलकर्णी लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.
1: आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात खलनायक या चित्रपटातलं गीत. गायक कलाकार अलका याज्ञिक आणि सहकारी गीतरचना आनंद बक्षी यांची, संगीत दिले लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

अलका याज्ञिक यांनी गायलेलं सिर्फ तुम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नदीम श्रवण, समीर यांचं संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया जुदाई या चित्रपटातलं गीत.

अलका याज्ञिक आणि अभिजीत यांनी गायलेलं समीर ह्यांचं गीत आपण ऐकत होतात. संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी. चित्रपट होता जुदाई. लखलख चंदेरी कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया ओम शांती ओम या चित्रपटातलं गीत. श्रेया घोषाल आणि अभिजीत यांनी गायलेलं हे गीत आहे. जावेद अख्तर यांचं संगीत दिलंय विशाल शेखर यांनी.

ओम शांती ओम या चित्रपटातील ह्या गीताबरोबरच आजचा लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 9:30 झालेत. रंगबहार कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात काही गझल आपण ऐकणार आहात. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात भूपिंदर सिंग यांच्या आवाजातील ही गझल.

0: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना।
1: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी।
0: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या
2: किंवा संपर्क करा 8600 20 21 21।
3: पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषी वाणी, त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना, महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी। सगळेच ऐकतात आकाशवाणी, आकाशवाणी जळगाव।
4: श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी, ऋणानुबंध #90, लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे। तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध।

0: गुलाम अली यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा रंगे बहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात काही गझल. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:50 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: गुलाम अली यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत आणि याबरोबरच आजचा रंगे बहार हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात काही गझल. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9:50 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानंत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानंत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानंत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्येचा.
2: अमावस्येचा
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानंत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातूमध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली, कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या

0: खूप वाढली.
1: अच्छा.
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातूमध्ये अंगठी घालायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा.
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोनेशी करू शकता.
1: अच्छा.
0: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोनेची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवाने दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
1: खरे.
0: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
1: वा वा वा.
0: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुषामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
1: हो.
0: चांगले दिवस आहेत.
1: हो.
0: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
1: हो.
0: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीनं पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची, 2 लाईनची, 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पुन्हा येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधेमध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागे

0: लेन सदाशिवपेठ पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात जितेंद्र घोडके सराफ. आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आमचा पुढील कार्यक्रम काही क्षणातच.
2: दिल खुलास महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शनिवार सकाळी 7:25
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 10:00. चित्रगंगा चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मराठी चित्रपट संगीत. सुरुवातीला चित्रपट आहे सैराट.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत होतं अजय कोकावली यांचं. चित्रगंगा कार्यक्रमात आता ऐकूया गुरु ठाकूर यांचं गीत. संगीतबद्ध केले अवधूत गुप्ते यांनी. गायक कलाकार आहेत वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर.

आयडियाची कल्पना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. चित्रगंगा हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया जाऊ द्या ना बाळासाहेब या चित्रपटातलं गीत. गायलंय अजय गोगावले आणि योगिता गोडबोले यांनी.

श्रोते हो, दर शुक्रवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90. लेखक किशोर कुलकर्णी, लेखकासह सहभाग सारिका दांडगे यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. तेव्हा जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 विशेष कार्यक्रम मालिका देशाचा आवाज आकाशवाणी ऋणानुबंध #90 आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावर.

लय भारी ह्या चित्रपटातलं गुरु ठाकूर ह्यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल ह्यांनी. गायक कलाकार होते श्रेया घोषाल आणि सोनू निगम. चित्रगंगा हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून ऐकत आहात. आणि आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात आता ऐकूया क्लासमेट या चित्रपटातलं गीत.

0: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होत्या श्रेया घोषाल. चित्रगंगा हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमातील पुढील गीत थोड्याच वेळात.
1: प्यार तुम्ही से किया है, मैंने दिल भी तुम्ही को दिया है.
2: आज अचानक 90s का धनश्री?
3: असंच आज आईचं आणि माझं बोलणं झालं. आई म्हणत होती आमच्या काळी काय गाणी होती, आणि त्यात पण विशेष म्हणजे तुमच्या आवडतीचं गाणं जर अचानक रेडिओवर लागलं तर हा हा पूर्ण दिवसच भारी जायचा.
2: अच्छा, म्हणजे काकूंना आपलं आवडतं गाणं रेडिओवर ऐकायला आवडेल तर?
3: म्हणजे काय, खूपच आवडेल.
2: अगं मग काकूंना हॅलो आकाशवाणीत कॉल लावून दे ना.
3: अरे हो, हे डोक्यातच आलं नाही माझ्या.
2: आकाशवाणीच्या लाडक्या श्रोत्यांनो, तुम्हाला पण तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर दर मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आकाशवाणीला कॉल करा.
3: त्यासाठीचे संपर्क क्रमांक आहेत 0257-222-4570 आणि 0257-222-4571.
2: अगं कॉल करून गाणं सांगितल्यावर ते ऐकायचं कधी हे तर सांग.
3: श्रोत्यांनो, आठवड्यातल्या दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 10 वाजता ऐका तुमचा आवडता कार्यक्रम.
2: तर काकूंना आपल्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर त्यांचं आवडतं गाणं नक्की ऐकव.
3: हो, नक्की ऐकवेन. श्रोत्यांनो, तुम्ही पण आनंद घ्या आणि कॉल करा तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला.

टाइमपास या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर ह्यांच्या आवाजात. गीतरचना होती अश्विनी शेंडे ह्यांची, संगीत दिलं होतं चिनार महेश यांनी. चित्रगंगा कार्यक्रमात आता ऐकूया तू ही रे या चित्रपटासाठी वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज ह्यांना. गीत गुरु ठाकूर यांचं, संगीत दिलंय अमित राज यांनी.

चित्रगंगा या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया वंशवेल या चित्रपटातलं गीत. गायलंय आदर्श शिंदे आणि सहकारी यांनी, गीतरचना दत्ता पाटील यांची, संगीत दिलंय अमित राज यांनी.

वंशवेल या चित्रपटातील ह्या गीताबरोबरच आजचा चित्रगंगा हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आज मराठी चित्रपट गीतं आपण ऐकत होतात. आता 11 वाजता आहेत. हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या मुंबई दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

311.5 MHz अर्थात 963 KHz FM 102.1 MHz आणि मोबाईल ॲप न्यूज ऑन AIR आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. 11:05 झालेत. निवेदनासह चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. गाता रहे मेरा दिल. श्रोते हो नमस्कार. आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमात मी किरण आपलं मनपूर्वक स्वागत करते.

श्रोते हो, वैशाख जसजसा संपत आला आहे तसतशी उन्हाची काहिली वाढते. उन्हाळा ऋतूच मुळात उन्हाचा, निसर्गाची रचनाच तशी. हिवाळ्यात थंडी, उन्हाळ्यात ऊन आणि पावसाळ्यामध्ये पाऊस, अर्थात हे ऋतू प्रदेशानुसार भिन्न प्रमाणात भिन्न तीव्रतेचे. आपल्याकडे आणि बऱ्याच ठिकाणी मात्र उन्हाळा हा असह्य उकाडा आणि तापमानवाढीचा काळ. आता हेच बघा ना, 44 ते 45 डिग्री तापमानावर जीवसृष्टी जणू भाजून निघते आहे.

तर श्रोते हो, अशा या उन्हात आपण शोधत असतो ती सावली. हो, उन्हापासून संरक्षण आणि सुख देणारी सावली, छाव. मग ही ऊन सावली, धूप छाव प्रत्यक्ष जीवनात देखील विविध रूपात आपल्याला अनुभवायला मिळते. दुःख अडचणी म्हणजे ऊन आणि सुख अडचणींवरचा विजय म्हणजे सावली, असं जीवनाच्या तत्वज्ञानानुसार म्हटलं जातं. माझ्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात धूप छाव ऊन सावली हाच विषय घेऊन मी आले. श्रोते हो, कडक उन्हाच्या झळा असह्य होताना मन आशा लावून बसतं ते आकाशाकडं. असं वाटतं की कधी तो मेघराजा बरसेल आणि वातावरण थंड करेल. यावेळी येणाऱ्या ढगांच्या सावलीची ओढ या तप्त सृष्टीला लागलेली असते. जणू शीतल चांदणच ती पसरवते.

श्रोते हो, निसर्गात जसा ऊन सावलींचा खेळ चालतो ना, तसा आपल्या जीवनातही बऱ्याचदा आपल्याला तो प्रत्यक्ष अनुभवायला मिळतो. धूप किंवा ऊन ही अडचणी, संकटं, कठोर परिश्रम, संघर्ष, नात्यातले गैरसमज, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या अडचणी इत्यादींचं प्रतीक, तर सावली ही सुख कष्टांचं फळ, संकटांवरची मात, अडचणीतून सुटका इत्यादींचं प्रतीक. गुलजार म्हणतात, धूप बहुत है चल मेरे साथ, छाव मिलेगी आगे जाके.

श्रोते हो, जीवनातल्या उन्हाच्या तप्त काळासाठी सावलीची निर्मिती ही आपली आपल्यालाच करायची असते. प्रत्येकामध्ये ती ताकद आहे, आपल्या अडचणींवर संघर्षाने मात करण्याची, म्हणजेच उन्हात सावली शोधण्याची, नाही का? धूप से मत डर ए मुसाफिर, छाँव भी तेरे ही कदमों के नीचे है.

جايه خطوات كر كر كر كر كرافاتك. श्रोते हो, ऊन सावलीचं निसर्गाचं चक्र प्रत्यक्ष जीवनाशी इतकं साम्य दाखवणार आहे. एक कवी लिहितात, एक पेड था अकेला खड़ा था, धूप सहता था पर राहगीरों को छाव देता था. किसी ने पूछा थकते नहीं हो, पेड हंसा बोला धूप मेरी किस्मत है, छाव मेरा किरदार. किती मार्मिक तत्वज्ञान मांडले या काव्यात. ऊन सावलींच्या प्रतीकांद्वारे निसर्गातही वैशाखात आग ओकणारा सूर्य येणाऱ्या पावसाच्या ढगाड लपतो आणि सृष्टीला सावलीची वाट मोकळी करून देतो. जमिनीवरची सुखद सावलीची निर्मिती करणारे वृक्ष तर जणू आपल्या असंख्य फांद्यारूपी हातांनी या वसुंधरेचं उन्हापासून वाचवण्यासाठी सावली बनत असतात. स्वतः ऊन झेलून पृथ्वीमातेला सावलीरूपी शांतता

उर्जा प्रदान करतात. अशी वृक्ष, अशी झाडं आपली जीवसृष्टीची रक्षणकर्तीच आहेत, नाही का? कडक उन्हात रस्त्यानं जाताना जेव्हा झाडाची सावली येते ना, तर मन आणि शरीर सुखावून जातं. अशी सावली देणारी झाडं रस्त्यावर हवीत असं वाटायला लागतं. मग आता ही आपली जबाबदारी ना, की झाडांची सावली हवीशी वाटते खरी, मग ती निर्माणही आपल्यालाच करायचीत झाडं लावून. तर श्रोते हो, निसर्ग असो की प्रत्यक्ष जीवन, उन्हानंतर सावलीची सोय ही झालेली असतेच. त्यामुळे परिस्थिती कुठलीही असो, तापत्या उन्हाच्या झळा जरी आपल्याला त्रास देत असल्या, तरी पुढे सावलीही येणारच असते. आणि त्या सावलीची आस धरूनच आपल्याला आपला मार्ग पुढे चालत असावा लागतो. आणि मग ते ऊनही आपल्याला सुसह्य होऊन जातं.

0: बरं आहेत रे श्रोते हो. आजच्या गाता रहे मेरा दिल कार्यक्रमातून मी किरण आपली अनुमती घेते. नमस्कार. गाता रहे मेरा दिल निवेदनासह चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्रावरून. आता 11:30 झालेत. थोड्याच वेळात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात उस्ताद अब्दुल हलीम जाफर यांचं सतारवादन आपण ऐकणार आहात. आपण ऐकणार आहात राग जयतश्री. ऐकूयात शास्त्रीय संगीत काही क्षणातच.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला
4: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवा.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क रहा.
7: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
8: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
7: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21.

शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या कार्यक्रमात उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान यांचं सतारवादन आपण ऐकलं. आपण ऐकत होतात राग जयतश्री. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: संस्कृत गंगे कांचन अभिमान प्रहरी।
1: आकाशवाणीचे हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे। दुपारचे 12 वाजत आहेत। आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत। सुरुवातीला म्हणजे 12 वाजता वहिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ।

आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी सुगम संगीत सभा स्वरसंध्या 2026 हे निवेदन आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे ऑल इंडिया रेडिओला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं स्वरसंध्या 2026 या विशेष सुगम संगीत सभेचं आयोजन मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी संध्याकाळी 6:30 सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर इथं करण्यात आलंय. या सभेत सुप्रसिद्ध सुगम गायक श्याम पोहरे यांची भक्तिगीतं, प्रसन्न जोशी यांचं गझल गायन आणि प्रसिद्ध सुगम गायिका हेमलता पोपटकर आणि मोनिका भोयर यांची भावगीतं सादर होतील. संगीतप्रेमी श्रोत्यांसाठी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे हा कार्यक्रम निःशुल्क आहे, मात्र प्रवेश पत्र आवश्यक असून रसिकांनी त्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या सिव्हिल लाईन स्थित कार्यालयाच्या संगीत विभागाकडून प्रवेशपत्र मिळवावीत. निवेदन संपलं. आकाशवाणी नागपूर केंद्र 12 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण. सुरुवातीला कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. काय म्हणता मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा हा, कारण रोजचाच ताणतणाव कोणाला सुटलेला नाही. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये ताणतणाव, धावपळ, स्पर्धा ही सातत्यानं चालू राहते. यातून आपण आपला जगण्याचा आनंद हरवून बसतोय की काय असं वाटू लागतं. आपला आनंद असा हरवून गेला तर जगण्यातली गंमत कशी हाती लागेल? माणसाचं मन प्रसन्न नसेल तर त्याच्या जगण्यातला आनंदच निघून जातो बघा. म्हणूनच आपली दिनचर्या ही नेहमी मन प्रसन्न करणारी असावी, हो ना? सकाळी उठल्याबरोबर रेडिओवर एखादी छान अभंगवाणी ऐकली की दिवसाची सुरुवात प्रसन्नतेनं होते. जसं आंघोळीनं आपल्या शरीराची बाह्य शुद्धी करून आपण प्रसन्नता मिळवतो, अगदी त्याचप्रमाणे या अभंगवाणीनं आपली आंतरिक प्रसन्नता वाढते. मैत्रिणींनो, तुम्ही कधी लहान मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलंय का? ते कसं नेहमी हसरं, खेळकर आणि आनंदी दिसतं, कारण त्याच्या मनात कुठल्याही प्रकारचा रागलोभ नसतो. खरं तर हसण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी आपल्याला एकही पैसा मोजावा लागत नाही. छोटे छोटे विनोद, मनोरंजक कार्यक्रम आपल्या चेहऱ्यावर सहज हसू आणतात. हे निखळ हास्य आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम घडवतात आणि आपल्या शरीरामध्ये हॅप्पी हार्मोन्सची निर्मिती करतात. हे हास्य आपल्या हृदयात निर्मळता निर्माण करतं. मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण, हे जगद्गुरु तुकोबा रायांचं वचन खऱ्या अर्थानं आपल्या आनंदी जीवनाची गुरुकिल्ली देऊन जातं बघा, हो ना? चला तर मग आजपासून आपण सारेच आनंद शोधत राहू आणि इतरांनाही हा आनंद वाटत राहू.

0: मैत्रिणींनो, लता मंगेशकर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर वनिता मंड कार्यक्रमात आता वळूया आपल्या मुलाखतींकडे. मैत्रिणींनो, आजच्या आधुनिक जगात एक स्त्री म्हणून वावरताना तिच्या पुढची आव्हानं देखील नव्यानं निर्माण झाली आहेत. पण त्यातही एक स्त्री मोठ्या खंबीरपणानं उभी राहते. कधी ती डगमगते, कधी निराश होते, कधी तिचं मनही उदास होतं, पण ती हार मात्र अजिबात मानत नाही. हं, काळ बदलला आणि काळाबरोबर स्त्रीपुढील समस्या, आव्हानं, तिचं संघर्षाचं स्वरूपही बदललं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, हो ना? अशाच वेगवेगळ्या वाटेवर आपला ठसा उमटवणाऱ्या स्त्री उद्योजिकांच्या मुलाखती आम्ही आपल्याला ऐकवत असतो तिची उद्योग भरारी या मालिकेतून. चला तर आज जाणून घेऊया ॲडव्हेंचर कॅम्प अनेक वर्ष यशस्वीरित्या चालवणाऱ्या एकता खंते यांचा प्रवास. त्यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी. चला तर ऐकूया.
1: मैत्रिणींनो, आपल्या कार्यक्रमातून आपण नेहमीच आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करणाऱ्या महिलांना, आपल्या मैत्रिणींना भेटत असतो. त्यांची यशस्वी वाटचाल आपण जाणून घेत असतो. आजही आपल्या तिची उद्योग भरारी या मालिकेतून अशाच एका मैत्रिणीला भेटणार आहोत, ज्या ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि आउटडोअर कॅम्प आयोजिका आहेत. त्या आहेत एकता खंते. ऍडव्हेंचर ज्यांच्या व्यवसायातच आहे अशा एकता खंते मुलांसाठी आणि युवकांसाठी आउटडोअर ऍक्टिव्हिटी राबवतात, शिवाय त्याचं प्रशिक्षणही देतात, आणि हे काम त्या मागील अनेक वर्षांपासून करतात आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वाटचालीबद्दल त्यांच्याच कडून. तर एकता खंते.

0: आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार ताई.
0: एकता ताई, ऍडव्हेंचर या नावातच साहस दडलेलं आहे. गेली अनेक वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय. अनेक अनुभवांचा खजिना तुमच्याकडे असेल, सगळंच आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण सर्वात आधी आपण सुरुवात करूया की तुम्ही याकडे कशा वळलात आणि केव्हापासून.
1: खूप काही आहे. मी देवभूमी हिमाचलची आहे, ठीक आहे. माझे रूट्स तिकडचे आहे, ठीक आहे. माझा बॉर्न ब्रॉटअप हिमाचल, एज्युकेशन चंडीगडला. अच्छा. आणि मी लग्न होऊन इकडे आले, तर त्याच्यामुळे पहिला तर हाच एक ऍडव्हेंचर आहे. हाच एक ऍडव्हेंचर आहे, पण खूप सुंदर ऍडव्हेंचर केलाय आणि त्याच्यातून मी खूप काही शिकले. पहिलं तर मीच खूप काही शिकले आणि नंतर हळूहळू आम्ही हे व्यवसाय ऑप्ट केला की कसं काय करायचं आहे, कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे. तर लग्न होऊन आल्यानंतर माझा तो जो एज्युकेशन आहे ते बीपीएड ला झालेला आहे. म्हणजे मी फिजिकल एज्युकेशन ग्रॅज्युएट आहे. मी बीएड पण केला लग्नानंतर, पण त्याच्यातच माझी ग्रॅज्युएशन. मी स्पोर्ट्समध्ये खूप भाग घेतलेले, म्हणजे नॅशनल्स, स्टेट्स, बॉल, बॅडमिंटन, खो खो, फुटबॉल सगळे याच्यात. तर ते माझा बॅकग्राऊंड होताच, मग नंतर अमोलला भेटल्यानंतर, म्हणजे माझे मिस्टर, मग आम्ही खूप वेळा बसायचो आणि आमचं राहायचं की काय करायचं. म्हणजे मला ते एज्युकेशनमध्ये जायचं नव्हतं, म्हणजे मला माझी एज्युकेशनचं ऍप्लिकेशन करून घ्यायचं होतं. तर टिपिकल स्कूल जॉब मला करायचं नव्हतं, म्हणजे तसं माझं ठरलं होतं. मी चंडीगडला केले होते, पण माझ्याही डोक्यात हेच होतं की आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. अमोलच्याही डोक्यात हेच होतं की स्वतःचं काहीतरी करायचं. तर आम्ही छान डेअरी घेऊन बसायचो की आपण काय करू शकतो. तर अमोल पण लॉ ग्रॅज्युएट आहे आणि एनसीसी कॅडेट्स, आणि खूप साहसी उपक्रम त्यांनी केलेले. तर मग आमचं ठरलं की आम्हाला तेव्हा हे ऍडव्हेंचर म्हणतात म्हणून हे नाव माहिती नव्हतं की दिस इज कॉल्ड एज ऍडव्हेंचर. कारण आम्ही पहाडात राहून आहे, तर कधी आजी म्हणायची आंबे घेऊन या, गाड्या घेऊन या, चुलीवर स्वयंपाक व्हायचा. तर दॅट वॉज अ व्हेरी रुटीन लाईफ तेव्हा आमचा. पण इथे आल्यावर जेव्हा आम्ही सगळं बघितलं तेव्हा लक्षात आलं की याला ऍडव्हेंचर हाच नाव आहे. तर मग आमचं ठरलं की ठीक आहे, आम्ही काहीतरी याच फील्डमध्ये करू. मग छोटे छोटे जे आपले शाळा राहायच्या, त्या शाळेत आम्हाला हॉल मिळायचा की तुम्ही इथे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्या. मग आम्ही छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज घ्यायला लागलो. मग आमचं खूप पॉप्युलर कॅम्पची सुरुवात झाली. दॅट इज म्हणजे कॅम्पिंगमध्ये आमचं हिमालयन कॅम्प, कॅम्प चेरी फार्म रामटेक, असे दोन तीन ठिकाणी आमची प्रकारचे वेगळे कॅम्प सुरू झाले. म्हणजे पहिला कॅम्प आमचा हिमालयन कॅम्प, म्हणजे आधी शाळेत झाले. आणि मग जे मोठा प्रोडक्ट आम्ही लॉन्च केला, दॅट इज हिमालयन कॅम्प. एक्झाम्स के बाद क्या करणार तो हिमालयन कॅम्प, असं आम्ही लॉन्च केलं. तर अशा पद्धतीने आमचा ऍडव्हेंचर सुरू झाला.
0: खरंच. एकदा ती तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे?
1: कामाचं स्वरूप ताई मी सांगते की आम्ही वेगळे कॅम्प घेत असतो. वेगळे कॅम्प मध्ये पहिली कॅम्पिंग म्हणजे आमची कॅम्प चेरी फार्म रामटेकला. खूप सुंदर कॅम्प साईट आहे. तिथे आम्ही स्कूल स्टुडंट, शालेय विद्यार्थी त्यांच्यासाठी काम करतो, त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर. दुसरं काम आहे, आम्ही फॅमिलीजला इन्व्हाइट करतो. हे बघा, कोविड नंतर काय झालंय, खूप क्वालिटी टाईमचा महत्व कळलाय. आधी कसं होतं, सगळे आपले आपले कामात काहीतरी सुरू राहायचं, पण आता कसं झालंय, खूप आवश्यक झालाय क्वालिटी टाईम. तर कोविड नंतर सगळे फॅमिलीज आमच्याकडे यायला लागले आउटडोर. आणि कॅम्पसाईटमध्ये असं आहे की आउटडोर एज्युकेशनमध्ये आमच्याकडे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे, ठीक आहे. मुलं येतात, मोठे येतात, ट्रॅक्टर चालवतात. आमच्याकडे कंचे आहे, भवरे आहे, ज्या जे आपले पारंपरिक खेळ होते ते आहे सगळे. मग चुलीवरचा स्वयंपाक आहे. आणि ती सगळी कॅम्पसाईट अशी एकदम बेस्ड ऑन नेचर आउटडोर एज्युकेशन ते आहे. दुसरं, आम्ही खूप छान आमचा हिमालयन कॅम्प, आम्ही मुलांना 10 दिवसासाठी कॅम्पमध्ये घेऊन जातो. कुठे? मनालीला. ते इथून नागपूर टू नागपूर. खूप सुंदर कॅम्प. तिथे बेसिकली तो कॅम्प डिझाईन केलेला आहे जे पहिल्यांदा, म्हणजे कॅम्प फॉर बिगिनर्स, पहिल्यांदा मनाईला चालले. म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये बसणार, तुम्ही तुमचा बॅग हे करणार, चेन लावणार, ते वेगळे. कारण कसं आहे, कधी पण पेरेंट्सचा अनुभव नाही देऊ शकत. पेरेंट्सचं कसं असतं की चला सोबत आहे, स्वतः सांभाळतात, मी करून घेते, तू कशाला करतात. फॉर दॅट यू नीड अ थर्ड पार्टी. तर त्याच्यामुळे आम्ही ते सगळं काम करून घेतो. मग बस जर्नीज आहे, मग काय काय तिथे तुम्हाला साहस दाखवावं लागतं की आम्ही बसमध्ये आहो किंवा ट्रेनमध्ये आहो. मग नंतर कॅम्प साईट, मग कॉटेज टेंट्स मध्ये राहायचा आहे. तो खूप छान अनुभव असतो. 6 नाईट 7 डेजचा प्रोग्राम तो हिमालयन कॅम्प. आणि अजून एक असं कॅम्प आहे की जिथे सपोज काही कारणामुळे नाही पाठवू शकत, काही अडचण आहे, काही प्रॉब्लेम आहे, तर कॅम्प ऍट स्कूल म्हणून आमचं खूप पॉप्युलर प्रोग्राम्स आहेत.
0: अच्छा.
1: ते पण आम्ही करतो. म्हणजे शाळेने आम्हाला अप्रोच केला की आम्ही तिथे सॉफ्ट ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज लावतो, टेंट्स लावतो, मुलं एक दिवस रात्री थांबतात, खूप मजा करतात. ते हे सगळे काम आम्ही करतो.
0: अच्छा, खरंच खूप छान आहे. आणि थोडं ऍडव्हेंचर पण आहे.
1: थोडा नाही, खूप ऍडव्हेंचर.
0: खरंच. ऍडव्हेंचर कॅम्पिंग प्रशिक्षण म्हणून काम करताना आपल्या बरोबर जी टीम आपण घेऊन जातो, खर तर संपूर्ण टीमची जबाबदारी ही आपली असते. आताच तुम्ही जसं सांगितलं की अनेक पहिल्यांदा जाणारी सुद्धा मुलं असतात आणि लहान मुलं असतात, मोठी मुलं असतात, ते कसं मॅनेज करता तुम्ही? बरेचदा अनेक अडचणी पण येतात, मग त्याचा सुद्धा आपल्याला सामना करावा लागतो.
1: बरोबर. ताई कसं आहे, टीम शिवाय

0: नाही करू शकत हे काम.
1: हा
0: दिस इज बेसिकली अ टीम वर्क. म्हणजे मी म्हटलं की मी अमोल आम्ही करू असं नाही होऊ शकत. म्हणजे आमच्यासोबत जी आमची टीम आहे, म्हणजे डे वन पासून जी सोबत आहे, आता 20 वर्ष झाले आम्ही हे काम करतोय, तर 20 वर्षांपासून 30 टीम आमच्या बरोबर काम करते. रामटेकला पण, मनालीला पण, कॅम्पेट स्कूल पण, कुठेही आम्ही जावं तर आमची जी पूर्ण कोर टीम आहे ती आमच्या सोबत असते. म्हणून त्यांच्याशिवाय तर शक्यच नाही हे काम करणं. आणि ते सगळे बेसिक माउंटेनियरिंग कोर्स केलेले अगदी क्वालिफाईड इन्स्ट्रक्टर्स आहेत. म्हणजे असं नाही की तुम्ही व्हॉलंटिअरिंग करताय आणि तुम्ही या आणि मुलांना घेऊन जा. कुठलाही आउटसोर्स प्रोग्राम नाही आहे. जी टीम तुमच्या बरोबर येते तीच टीम बरोबर त्यांना परतही घेऊन येते. म्हणजे असं कधीच होणार नाही की आमचे सर चालले आहेत तर आउटसोर्स केला, मग दिलेलं तुमची परत दुसरी कोणती तरी टीम, आणि पेरेंट्सला माहितीच नाही की काय सुरू आहे, कसा कोण घेऊन गेला.
1: त्यांची
0: खूप मोठी जबाबदारी मॅम, खूप मोठी जबाबदारी. त्याच्यामुळे पूर्ण टीमचा सहभाग आहे, त्याच्याशिवाय करू शकत नाही.
1: बरोबर आहे. तिथले काही अनुभव सांगता येतील का?
0: अनुभव खूप सारे. म्हणजे कधी कसा छोटे छोटी अडचणी असतात, पण त्यांना कसं फेस करायचं ते टीम आमच्या मुलांना शिकवते. सपोज कधी कधी ट्रेन डिरेल होऊन जातात, मग आपल्याला अजून पुढे जावं लागतं, मग पेरेंट्सला ते छोटे छोटे मेसेजेस करणं, आणि मग मुलं आजकाल कसं फोन आहेत तर ताबडतोब पेरेंट्स अरे ऐसा हो गया वैसा हो गया काही ना काही सुरू असतो. पण त्यांना सांगणे की बा तुम्ही आम्हाला आधी सांगा, तुमची अडचण जे आहे तुम्ही आम्हाला सांगा. मग ते छोटे छोटे, आणि कसं आहे माझा होमटाऊन चंडीगड प्लस हिमाचल, तर माझा जो रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग आहे आणि तिथे आमचा सर्कल खूप मोठा आहे. त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली, आमचे ऑफिस आहे हिमाचलला पण ऑफिस आहे, चंडीगडला पण ऑफिस आहे, तिथे मग सगळे कोऑर्डिनेट होऊन जातं. मतलब कुठेही आम्हाला अशी अडचण येत नाही की आम्ही ते फेस नाही करू शकणार असं नाही होत. म्हणजे तिथे माझी मदर पण तेही खूप ऍक्टिव्ह असतात, तेही आम्हाला नेहमी की काही लागला किंवा माझे कझन्स आहेत सगळे खूप मदत करतात.
1: माहेरच
0: माहेरचाच असल्यामुळे खूप खूप ती ऍडव्हान्टेज आहे आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे आम्हाला मनालीचे तर वी आर ऍज गुड ऍज लोकल. त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज कसं होतो ताई की आम्ही कुठे आमचे मुलं कुठे बाहेर जरी निघाले समजा एका, तर सगळ्यांना माहिती असतो की अमोल आणि एकताचे मुलं आहेत. कारण आमचे टी शर्ट्स असतात आणि किती वर्ष जरी झाले आम्ही तिथे काम करतो 20 वर्ष, तर वी आर ऍज गुड ऍज लोकल.
1: आणि सगळं सेफ,
0: अगदी सेफ सेफ सेफ, एकदम सेफ.
1: एक तर ती ऍडव्हेंचर कॅम्प साठी कोणती पूर्वतयारी करावी लागते?
0: जेव्हा आपण कुठल्याही कॅम्प निवडतो, म्हणजे बेसिक कॅम्प निवडतो, आता रामटेकला वगैरे तर नॉर्मल सगळेच येतात, फॅमिलीज छोटे मुलं सगळेच, बट स्पेशली जेव्हा मनालीला जातो आपण, ऍडव्हान्स टॅक्स करतो किंवा एव्हरेस्ट बेस कॅम्प्स करतो, लेह लडाख करतो, त्याच्यासाठी बेसिक फिटनेस जर पहिला आहे, बेसिक फिटनेस तुम्ही अगदी व्यवस्थित पाहिजे. आणि आजकाल काही काही जेव्हा मी पेरेंट्सचं काउन्सिलिंग करते तर पेरेंट्स कधी कधी सांगतात की बा इन्सुलिन आहे किंवा लॅक्टोस इंटॉलरन्स आहे किंवा ग्लुटन एलर्जी आहे. तर आता आजकाल बरेच एलर्जीज पण आलेले आहेत कारण बाहेर पाठवत नाही, बरेच लिमिटेशन्स पण आहे. तर सगळे आम्ही व्यवस्थित जाणून घेतो, त्यांना विचारतो, कारण मेडिकल फॉर्म असतो आमचा, एक बेसिक फॉर्म असतो एक मेडिकल फॉर्म असतो. त्यांना पेरेंट्सला बोलवतो की तुमच्या मुलांना काही बेसिक बीपीचा काही प्रॉब्लेम आहे की कुठलेही काही छोटे मोठे जरी आजार जरी असले तरी तुम्ही सांगा. कधी कधी मुलं ऑटिझम असतं त्यांचंही असतं, मग त्यांची विशेष काळजी मग आम्ही घेतो.
1: अच्छा,
0: कसा घ्यायचा काय घ्यायचं ते. अच्छा, फूडमध्ये बऱ्याच हे असतात की जैन फूड प्रोव्हाइड केल्या जातो का आम्ही, तर त्याच्यासाठी ती पूर्ण जी पूर्वतयारी असतं की काउन्सिलिंग, पालकांशी बोलणं, मुलांशी बोलणं, ते सगळं जे आमचं ऑफिस आहे ऑफिसमध्ये हे सगळं करत असतं.
1: अच्छा,
0: पॅकिंगची चेकलिस्ट असतो जर्नल की तुम्हाला कोणते कपडे घेऊन जायचे आहे, तुम्हाला तिथे आम्ही काय प्रोव्हाइड करणार आहे, तुम्हाला कुठली तयारी आहे, शूज कोणते घ्यायचे, शूज म्हणजे बेसिक शूज घ्यायचे आहे, ते सगळं आम्ही समजून सांगतो.
1: अच्छा, आणि आता तुम्ही म्हणाल्या होत्या मगाशी की तुमचं टीमवर्क आहे म्हणून, मग टीमला पण अशीच तयारी करावी लागत?
0: पूर्ण पूर्ण टीमची तयारी, म्हणजे फॉर्म्स भरण्यापासून तर चेकलिस्ट आहे, प्लस त्यांचा फूड न्यूट्रिशनची काळजी घेणं, अजून डिझायनिंगचा पार्ट आहे, बरेच पार्ट आहे जे टीमची तयारी असते. फर्स्ट एड किट आहे, छोटे छोटे सगळे छोटे छोटे ते आमच्याकडे पूर्ण चेकलिस्ट रेडी असते.
1: मग यासाठी आधीपासून मुलांशी भेटणं चालू असतं का तुमचं? मग
0: मुलांपेक्षा आम्ही पालकांना भेटण्यात जास्त इंटरेस्टेड, कारण मुलं आता मुलांचं मेच्युरिटी लेवल जरा वर गेलाय. आधी असं असं की आमचा एज ग्रुप राहायचा 13+, आणि आता मुलं लवकर मेच्युअर होत चालले, त्याच्यामुळे ते आमचा एज ग्रुप आता 9+ झालेला आहे. त्यांना ते काहीतरी दाखवायचं असतं की आम्ही करून दाखवतो, पण खूप छान असतो जेव्हा कॉलिंग करतो तेव्हा पेरेंट्स म्हटलं की मॅम तुम्ही पण या आणि मुलांनाही घेऊन या, म्हणजे आपल्याला चर्चा करता येतं. कारण कसं असतं, मी पेरेंट्सला बघितलं की कधी कधी त्यांना असं वाटतं की मॅम खूप मजा करणार आहे. मी त्यांना नेहमी सांगते मॅम मजा प्लस पॉझिटिव्ह शिकायचं पण आहे त्यांना.
1: बरोबर,
0: म्हणजे इट्स नॉट पिकनिक, इट्स कॅम्पिंग. तुम्हाला तुमचे काम करता आलेच पाहिजे. म्हणजे द पार्ट ऑफ दॅट पॉझिटिव्ह ऍडजस्टमेंट, की ठीक आहे अटॅच वॉशरूम असतात पण कोणी गेलेला आहे, मग नंतर झाल्यानंतर थोडा वॉशरूम खराब होतोच, पण तुम्ही त्याचं पाणी मारा. मग त्या छोटे छोटे ऍडजस्टमेंट आहे, घरी कधी कधी नसतंच, कधी असतंच, ते घरचं वातावरण असतो. तर आम्ही त्यांना नेहमी सांगत असतो, तर पेरेंट्सचं नॉर्मली असतं की नाही मॅम मजा करणे जा रहे मजाच करू द्या. नाही असं नसते, तुम्ही थोडासा शिकायला पण पाहिजे, कॅम्पिंग आहे कारण.
1: कारण प्रवास हे खूप काही शिकवत असतो आपल्याला आणि नवीन नवीन गोष्टी तर अशा कॅम्पिंग्समध्ये शिकता येतात ना.

0: मुलांना बऱ्याच आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक वेगळा होतो. बरीच कामं स्वतःची स्वतः करायला लागतात.
1: आणि खूप सारे त्यांचे अनुभव घेऊन अनुभव असतात. घरी थोडे नखरेही असतात की हे खाणार नाही. तिथेच ते शिकतात की ठीक आहे, जर ही गोष्ट म्हणजे वस्तू अवेलेबल नाही तर आपल्याला खाता येते, काही प्रॉब्लेम नाही. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पेरेंट्सनी पण पालकांनी पण म्हणायला पाहिजे की तू जसं चाललाय तिथेच राहा, तसाच कर जे ते म्हणतात तसंच करा. कारण आम्ही छानच करतो म्हणजे काही प्रश्नच नाही. तर पेरेंट्सचा पण खूप मोठा सहभाग आहे की तुम्ही कसा सांगता, काय सांगता त्याच्यावर खूप. जेव्हा कॅम्प सुरू होतं तेव्हा मी ब्रीफिंगमध्ये हे सांगते की तुम्ही आधी त्यांच्या डोक्यात हे टाका की वी आर गोइंग फॉर कॅम्पिंग. आपण कॅम्पिंग थोडा टफ पण व्हायचं आपल्याला, काही खूप आवश्यक
0: तडजोड करायला शिकलंच पाहिजे. आयुष्यात पुढे तडजोड
1: करावीच लागते. बरोबर.
0: एक तर ते मगाशीच मी म्हणाले की ऍडव्हेंचर म्हणजे त्यासाठी खूप धाडस वगैरे असावं लागतं, तर कधी कधी क्विक डिसिजन पण घ्यावे लागतात, कधी मागेही फिरावं लागतं. झालंय का कधी असं?
1: बरेचदा झालंय. समजा आता या सीझन मधलंच मार्च मध्ये यावर्षी एक्स्ट्रीम कोल्ड होतं. एक्स्ट्रीम कोल्ड, खूप म्हणजे थंडी, गार वारा. मुलं फर्स्ट बॅच मध्येच तिकडे पोहोचले आणि तिकडे पोहोचल्यानंतर मग सगळे लाईट्स ऑफ, काही म्हणजे काही फॅसिलिटीज नाही अवेलेबल. आमची तर कॅम्प साईट असतेच पण लाईट्स नाही. तुम्ही ते सगळेच पूर्ण मनालीचेच लाईट्स गेल्या तर तुम्ही काय करू शकणार आहे, म्हणजे काय तुम्ही अवेलेबल करून द्याल. पण तेव्हा आमचे डिसिजन अगदी क्विक असतात. अमोलचे, माझे, आमची पूर्ण टीमचे, आम्ही लगेच त्यांना हॉटेल्समध्ये शिफ्ट करतो. म्हणजे कुठलेही ऑल्टरनेट सोल्युशन्स किंवा बॅकअप प्लॅन म्हणतात त्याला, ते ऑलवेज रेडी असतो आमच्याकडे. म्हणजे एनी नॅचरल कॅलॅमिटी, कुठे लाईन स्लाईड झाले आहे किंवा लाईट्स नाही आहे किंवा पाऊस खूप येतो आहे किंवा स्नोफॉल. स्नोफॉल कसं एक दिवस दोन दिवस खूप छान वाटतं, तिसऱ्या दिवस मग कंटाळवाणाही होतो की कसं करणार आहे.
0: अच्छा, म्हणजे एक प्लॅन वेगळा तयार
1: ठेवावाच लागतं.
0: कुठलीही अडचण आली तरी लगेच डिसिजन
1: घ्यावंच लागतं.
0: मग असं झालंय का कधी, एखादा अनुभव सांगता येईल का?
1: हेच म्हणजे नॅचरल. बाकी तर वी आर लाईक ऑलवेज रेडी. आम्हाला सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणजे जर्नी असतं. मुलांचंही असतं की मॅडम हे पाहिजे आम्हाला खायला, ते पाहिजे, हे पाहिजे, सगळं असतंच ते छोटा मोठा. पण तरी इतका काही मोठा काही अनुभव नाही झाला, बट जर्नी पार्ट थोडासा चॅलेंजिंग असतो आमच्यासाठी.
0: तर मैत्रिणींनो, आपली ही मुलाखत आपण अशी सुरू ठेवूया, पण त्याआधी ऐकूया एकता ताईंच्या आवडीचं एखादं गीत. तर एकता ताई, कुठलं गीत ऐकायला आवडेल?
1: प्रेमाची गोष्ट मधला ओल्या सांजवेळी.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये एकता खंते यांची ही मुलाखत आपण ऐकत आहात. तर एकताताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. एकताताई, तुमच्या ट्रेक्सचे काही साहसी अनुभव सांगता येतील का?
1: तसे तर प्रत्येक खूप अनुभव आहे आमच्याकडे, पण मी माझे घराचाच अनुभव सांगते तुम्हाला. मला दोन मुलं आहे, दक्ष आणि धीरा. तर त्यांना दुसऱ्या सुट्ट्या म्हणजे त्यांच्यासाठी फक्त मनाली आणि फक्त मनाली, म्हणजे इट वॉज बाय डिफॉल्ट की त्यांना आमच्यासोबत राहावंच लागतं. पण ते ताई आमच्यासोबत राहून राहून त्या आउटडोर एज्युकेशनचा किती पॉझिटिव्ह इफेक्ट त्यांच्यावर झाला मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे कळत न कळत, म्हणजे मी काही खूप प्रयत्न नाही केले की अरे तुम्हाला हे करायचं ते करायचं. उलट कधी काही झालं तर मी मला आधी दुसऱ्या मुलांकडे लक्ष द्यावं लागत होतं आणि दक्ष धीराकडे नाही. कारण ऑफकोर्स दुसऱ्यांची मुलांची जबाबदारी जास्त असते ना त्यांच्यावरच. कुठे काही झालं तर मी दक्ष धीराला तुम्ही तुमचा मॅनेज करा, मी बघते आधी यांना. तर असं व्हायचं. पण ते करता करता कसं झालं, कधी कधी आपण खूप काळजी घेतो, कधी कधी खूप काळजी घेणंही चांगलं नसतं, कधी कधी सोडून देणंही चांगलं असतं. तर मी माझे पेरेंटिंग मधून हेच शिकले. म्हणजे पहिलं बाळ असलं तर तेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण तरीही हळूहळू हळूहळू खूप काही शिकतो आपण. तर मी हे शिकले की ओव्हर प्रोटेक्ट नाही करायला पाहिजे, ओव्हर पॅम्पर नाही करायला पाहिजे. बिलकुल जितकं पाहिजे तेवढाच द्या तुम्ही, जेवढ्या त्यांची गरजा असतील तर बरोबर ते छान घडून येतात. तर आता जो दक्ष आहे, दक्ष IIIT जबलपूरचा विद्यार्थी आहे आणि बाकी तर त्यांनी खूप साहसी उपक्रम केलेले आहे. पण सगळ्यात मोठा म्हणजे तो वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन आहे.
0: अरे वा.
1: वर्ल्ड यंगेस्ट आयरन मॅन म्हणजे आयरन मॅन एक अशी एन्ड्युरन्स रेस असते आणि इट्स अ ब्रुटल वन, म्हणजे खूप कठीण असते. ऑस्ट्रेलिया बसेल्टनला झाली होती ही रेस, दरवर्षी असते. आम्ही 2024 मध्ये ही रेस केली, म्हणजे मी आणि दक्ष आम्ही दोघही गेलो होतो तिथे. मग स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग अशा ट्रायथलॉन असते ही. त्याच्यात 3.9 किलोमीटर समुद्रात पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि 42 किलोमीटर धावणे बॅक टू बॅक असतं. ते सगळं त्यांनी 14 तासात केलं पूर्ण. आणि तेव्हा लक इतकं चांगला की तेव्हा त्याला त्याचा वाढदिवसच त्याच दिवशी होता, 1 डिसेंबरला. तेव्हा तो वर्ल्ड यंगेस्ट आयरनमॅन झाला. तर सगळ्यात मोठा साहस जे
0: अचीवमेंट आहे
1: खरंच ते आहे.
0: आणि किती वर्षाचा होता तो साधारण?
1: 18, म्हणजे 18 होता. दॅट डे ही टर्न्स 18.
0: अरे वा, म्हणजे कमी वयात
1: कमी
0: गोष्टी अचीव्ह केल्या खरंच. आणि त्या सगळ्या लहानपणापासून त्याच्या अंगात त्या भिणत गेल्या.
1: एक्झॅक्टली. तो एक सर्टिफाईड माउंटेनर आहे. मनालीचं कुठलाही रॅली किंवा कुठलाही माउंटेन असं झालं नाहीये जे त्यांनी सबमिट नाही केलेलं. सगळेच मनाली मधले एव्हरेस्ट बेस कॅम्प सगळे. म्हणजे त्याच्यासाठी काही वेगळं करावं नाही लागलं आम्हाला. तो आमच्या सोबत दरवर्षी राहायचंच तिकडे मनालीला. त्याला असं वाटलं की नाही, आपलं घरचं सगळं सुरू आहे. आणि त्यांनी सगळे माउंटेन सबमिट केले, कुठेही तो मागे नाही राहिला. आणि बरंच हंबल आहे तो. सगळ्यात मेन म्हणजे हे सगळं करून इज अ व्हेरी हंबल बॉय.
0: खरंच खूप छान. आपल्या एका आईसाठी तरी खूप गर्वाची गोष्ट.
1: गर्वाची. आणि ताई कसं आहे, त्यांनी आम्हाला व्हॅलिडेशन सर्टिफिकेट दिलाय की आई बाबा तुम्ही छान काम करताय.
0: ही खरी पावती.
1: खरी पावती.
0: खरंच. एकदा ताई, तुम्ही योगा आणि वेलनेस कोच सुद्धा आहात असं तुम्ही पहिलेच सांगितलं होतं. तर शिवाय मोटर बाईक रायडर पण आहात.
1: बरोबर.
0: तर मग या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही मॅनेज करता?
1: योग करते ना म्हणून सगळं मॅनेज होतं.
0: अगदी.
1: आणि आमचं ना घराचं तो आहे सगळं की आम्ही वेगळा काही करतो आम्हाला वाटतच नाही. आम्हाला आमच्यासाठी दिस इज रुटीन, आम्ही करतच असतो. आणि हे सगळं करताना ना मी सगळ्यात आधी मी सांगू इच्छित आहे की माझ्या ज्या रूट्स आहेत, माझी नानी आणि मम्मा त्यांच्याकडून खूप काही शिकलेले. रूट्स आणि विंग्स असे दोन भाग असतात त्याच्यातून बरेच काही काही शिकलेले. आणि नंतर जी मला जी भरारी दिली आहे ते म्हणजे माझी आई आणि अमोल.
0: अच्छा.
1: त्या दोघांनी म्हणजे कधीही कुठे थांबवला नाही. बाइकिंग वगैरे कसं माझी अगदी पर्सनल हॉबी, मला खूप आवडते.
0: कुठे
1: कुठे खूप बाइकिंग केलं आम्ही. म्हणजे आणि आत्ता शिकले मी बाइकिंग. परवाली जी बाईक असते त्याच्यात ती जी मजा असते. आणि अमोल अशी आहे की मला बसवून दिला की एकदम दंगल के बाबांसारखे असतात ते की आता तू चालो. त्याच्यासाठी जी बॅग असते दॅट इज माय हजबंड अमोल. खूप महत्वाची असते. तर त्यांचं आहेच नेहमीच. कुठेही गेलो की कधी काही टोकणार नाही, कधी बोलणार नाही, बिलकुल करा म्हणून नेहमी पॉझिटिव्हच असतात आई आणि अमोल. हे खूप दोघं इतके इम्पॉर्टंट आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही.
0: खरंच आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा पुढे जाते तेव्हा तिच्या मागे तिच्या घरच्या लोकांची

0: अच्छा म्हणजे बाइकिंग खूप सुंदर आहे. आम्ही क्वीन ऑन व्हील्स म्हणून बाईक राईड करतो. इट इज अ व्हेरी बिग राईड. एमपी टुरिझम सोबत आम्ही ही राईड करतो. आम्ही टुरिझम मध्ये एम्पॅनल्ड आहोत आणि या राईड मध्ये पूर्ण भारतातून 25 लेडी रायडर्स येतात आणि थँकफुली द एज ग्रुप इज 40+.
1: अच्छा
0: हो ते सगळे येतात म्हणजे बरेच नाव आहे मी घेऊ शकते किंवा बरेच लेडीज आहे ते बाईक राईड मध्ये इंटरेस्टेड असतात आणि ते फुल स्पॉन्सर्ड राईड असते एमपी टुरिझमची. म्हणजे भोपाल, सांची, उदयगिरी, चंदेरी, ग्वालियर, ओरछा, खजुराव असा पूर्ण सर्कट आम्ही कव्हर करतो. त्याच्यातून 1400 किलोमीटर रोज आपण कधी 100 कधी 150 कधी 200 मोर ऑर लेस असा पूर्ण बाईक राईड असतं. आणि आपली पण इथे पेंच, सतपुडा, पतालकोट, तामिया आणि हिमालयन बाईक राईड हे सगळं सर्कट आम्ही कव्हर करतो.
1: आणखी काय करायला आवडतं तुम्हाला?
0: मला माझे मुलांसोबत वेळ घालवायला खूप आवडतो. मी आता दक्ष तो मोठा झाला तो तिकडे जबलपूरला शिकतो. धीरा बरोबर धीराचे जितकेही कार्यक्रम असतात शाळेचे किंवा इतर ऍक्टिव्हिटीज त्याच्यासोबत मी नेहमी सोबत असते आणि मला हे सगळं मॅनेज करून बाईक राईड योग करून सगळं करून मला धीरासोबत वेळ घालवायला खूप आवडतं आणि मी तिच्या सोबत राहते आणि मी बाकी कुठे जात नाही. माझं ऑफिस, घर हेच बरं आहे आणि मुलं आपले बाकी.
1: छान. हे ऍडव्हेंचर कॅम्पिंग जे आहे तुम्ही करता तर हे ऋतुमानानुसार सुद्धा असतं का? मग असं ठरवलं की पावसाळ्यातले वेगळे, उन्हाळ्यातले वेगळे, हिवाळ्यातले
0: असं आहे ना? मान्सून मान्सून ट्रॅक्स वेगळे असतात. तर आजकाल नागपूर खूप बदललेलं. आजकाल लोक येतात पावसाची मजा घ्यायला. आजकाल यायला लागले तर रामटेकला येतात ते की मॅडम आम्हाला यायचं आहे, आम्हाला पावसाची मजा, आम्हाला भिजायचं आहे, आम्हाला खूप गाणी पाहिजे, हे पाहिजे, ते तसेही पण त्याच्यासाठी पण येतात. ते असतात. मग हिवाळ्याची कॅम्प्स आमचे विंटर कॅम्प्स एकदम फेमस आहे. म्हणजे राईट फ्रॉम ऑक्टोबर पासून तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत, फेब पर्यंत आमचे कॅम्प चालतात. म्हणजे मोठे मोठे कॅम्प होतात आपल्याकडे ते आहे. आणि मग समर कॅम्प म्हणजे हिमालयन कॅम्प.
1: खूप छान. एक प्रशिक्षक म्हणून काम करताना येणाऱ्या पिढीला आपण खूप काही देतो याचं समाधान वाटतं का?
0: खूप समाधान वाटतो ताई. आता एवढ्यात बघताय मुलं फिजिकली नाही मेंटली पण खूप वीक झाले आहे. त्यांना कुठेही करायला गेले की त्यांना येस नोच असतो की करू शकू की नाही करू शकू. आम्ही जे स्पेशली जे अर्बन मुलं आहेत त्यांना आम्ही खूप बघतो ना, खूप चॅलेंजेस आहे मॅडम. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीमुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. ते मेंटली सिक व्हायला लागलेले आहे. त्यांच्यासाठी ऍडव्हेंचर जो आहे ते हे ऍज अ थेरपी म्हणून युज होणार आहे आता.
1: खरंच
0: खूप आवश्यक.
1: हल्ली डिप्रेशन पण खूप वाढत
0: मॅडम. आपल्या छोट्या गोष्टी आपल्या वेळेला आपल्याला डिप्रेशन शब्द तरी माहिती होता का? आपल्याला म्हणजे मी तर कधीच नाही ऐकला डिप्रेशन, स्ट्रेस, टेन्शन. जेव्हा आपण मोठे आपल्याला कोणी बोललंही जरी तसं तर ऐकलंय नाही तर एक झापडच राहायची की हे काय बोलते म्हणून. अदरवाईज कधीच नाही मी तर हे शब्दही नाही ऐकले. आता छोटा छोटा काही झाला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं पालक पण सतत घरात असं तुला टेन्शन आलंय का? म्हणजे तुम्ही स्वतः जेव्हा बोलतात की तुम्हाला टेन्शन, अरे मला तिकडे जायचं पण मला तर खूप स्ट्रेस आला, मी कशी करणार, काय, तेव्हा ते सगळं ती व्हायब्रेशन सगळी कॅच होत राहतात. आधी ना आपल्याला बदलाव लागणार आहे मग मुलं बदलतील. तुमच्या घरातलं वातावरण असं नाही पाहिजे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमुळे, म्हणजे आता स्वयंपाकी जर करायचं असेल तरी अरे काय करू मला कळत नाही एवढं, इथपासून सुरुवात होते. म्हणजे बेसिक तुम्ही जर आपल्या घरचं वातावरण बदलला ना, तुम्ही बोलताना अरे तू आला का शाळेतून, थकला का, तुम्ही जर त्याला थकला म्हटला तर मग प्रॉब्लेम होणार असेल. अरे आला का, चला बरं हे करूया. तर ती जी एक स्विचिंग आहे ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. खूप आवश्यक आहे की तुम्ही ते स्विच करा. तुम्ही आधी स्वतःमध्ये ते चेंजेस आणा मग मुलं तसे बदलतीलच. आमच्या घरात कुठलेही नियम नाही बोर होणे किंवा थकणे किंवा असे आम्ही शब्दही वापरत नाही. आमच्या डिक्शनरीमध्येच नाही आहे. त्याच्यामुळे मुलगी कधीही मोबाईलवर नसते. ती तिचं वाचन खूप आहे, ती खूप वाचते. अगदी बुक वॉर्म आहे, ती वाचत असते. आई आमचे वाचत राहतात. अमोलला पण आवड आहे. म्हणजे घरचं वातावरण एकंदरीत असंच आहे की सगळे म्हणजे पॉझिटिव्हली एंगेज राहतात.
1: आणि हे थोडं शिकण्यासारखं आहे.
0: खरंच मॅडम मी ऑब्झर्व करते की आधी तुम्हाला पालकांशी बोलतानाच मला खूप जाणवतो कारण मॅम जो हमने नाही किया, म्हणजे जे आम्ही नाही केलं ते आमच्या मुलांनी करायला पाहिजे, पण ते मग आम्ही जी मजा मस्तीने केली असं तसा तुम्ही त्यांना तयार करू नये.
1: खूप छान आहे. एक तर ते ऍडव्हेंचर एज्युकेशन आणि कॅम्प आयोजक याकडे येणाऱ्या पिढीनं व्यावसायिक दृष्टिकोनातून बघता येईल का?
0: बिलकुल
1: बघता जाता आम्हाला हे जाणवतं.
0: हो हो बघता येईल. काही कसं होणार आहे आता हळूहळू जे हे आपले सिटिंग जॉब्स आहे हे वाढत चालले. आयटी इंडस्ट्री म्हणा कुठली इंडस्ट्री म्हणा, सकाळचा एक जो तास असतं ते तुम्ही जिम मध्ये असतो किंवा योग करता कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि त्याच्यानंतर तुम्ही दिवसभर बसून राहता. आपला कसं होतं आपण जॉब पण करतो पण घरी जाता जाता आपल्याकडे पिशव्या असतात आणि आजकाल कसं हल्ली बऱ्याच त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये चांगलं पण आहे की सगळं आपल्याला मिळतो. पण त्याच्यासाठी आपल्याला आता आवर्जून की वेंडर्स आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला यावं लागणार आहे, तुम्हाला बेसिक कोर्सेस करावं लागणार आहे आणि मग सगळे ज्या हे इनडोअर जे काम करणार आहे त्यांच्यासाठी असे वेगळे वेगळे कॅम्प्स घ्यावं लागणार आहे की आपल्याला कॅम्पसाठी येतात आहे आणि मग बेसिक फिटनेस होतात आहे, मग बेसिक माउंटेनियरिंग कोर्स करता येईल आहे, मग तुम्ही ऍज अ इन्स्ट्रक्टर म्हणून ऍज अ लीडर्स म्हणून कुठल्या कॉर्पोरेट कंपनीजला जॉईन करू शकता. खूप स्कोप्स आहेत फॉरेनमध्ये पण आणि भारतात पण खूप स्कोप्स.

0: खरंच.
1: एकताताई, आपण आपल्या या महिलांना काय सांगणार की त्यांच्यासाठी सुद्धा हे कॅम्पिंग किती महत्वाचं आहे, ऍडव्हेंचर कॅम्प किती महत्वाचे आहेत?
0: खूप महत्वाचे, कारण जेव्हा आपला पहिला पार्ट असतो ते आपल्या नवऱ्याबरोबर आपल्या मुलांबरोबर आपण खूप एंगेज असतो, ठीक आहे. तो पार्ट झाल्यानंतर जी आपली जी 35+ वाली जी मिड लाईफ क्राइसिस आपल्याला येतं, आपल्याला वाटतं की आपली बकेट लिस्ट मध्ये खूप काही होतं, आपण हे नाही केलं ते नाही केलं, तर त्याच्यासाठी इट्स द बेस्ट टाइम. तुमचे मुलं मोठे झालेले असतात, थोडे इंडिपेंडेंट होतात, 10 वर्षाचे 15 वर्षाचे, दे आर सो इंडिपेंडेंट होऊन जाते, ते त्यांचा करू शकता. मग तुम्हाला बाहेर निघायचं आहे, तुम्हाला अनोळखी लोकांशी बोलायचं आहे, तुमचे सोशल स्किल्स अजून डेव्हलप करायचं आहे, छोटे छोटे कॅम्पिंग करायचं आहे, त्याच्यासाठी आम्ही बसलेलो आहे की तुम्ही आमच्याकडे, आम्ही छोटे छोटे कॅम्प्स करू. महिलांनी बाहेर निघणं हे फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी मग छान आपली पुढची पिढी पण छान घडवता येईल, कारण नाही तर त्याच याच्यात राहिले तर आपले म्हणजे विचार पण तसेच होतात. तुम्ही बाहेर निघाले, दुसरे लोकांशी बोलले, इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकल्या, किंवा खूप काही शिकतो आपण बाहेर निघाल्यावर. माझा जो हा पूर्ण प्रवास आहे, म्हणजे मी तर एकदमच चंडीगड टू इकडे नागपूरलाच आले, पण त्याच्यातून मी खूप काही शिकले, खूप काही,
1: म्हणजे प्रवास करत राहिलो.
0: प्रवास ट्रॅव्हलिंग खूप आवश्यक,
1: खूप गोष्टी शिकवतं. आणि मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणीही या कॅम्पिंगच्या बाबतीत नक्कीच विचार करतील, हो ना, म्हणजे
0: करायलाच पाहिजे.
1: तर एकता ताई, खूप छान सांगितलं तुम्ही आपल्या मैत्रिणींना. तर एकता खंते, आपण इथे आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार ताई.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील हे सुरेल गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि आता वनिता मंड कार्यक्रमात परत वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठलंही ललित लेखन हा प्रत्येकच भाषेतील अतिशय उत्कट असा साहित्य प्रकार आहे. वाणी, शब्द आणि भावना जेव्हा एकत्र येतात तेव्हा ललितबंध ही कृती जन्माला येते. या ललित लेखनासाठी सौंदर्यदृष्टी आणि कल्पनाशक्ती उपजतच असणं फार महत्वाचं ठरतं, हो ना? चला तर अशाच एका ललित लेखनाचा आपण आस्वाद घेऊयात. साहित्य विश्व या आमच्या मालिकेत ऐकूया सुषमा मुलमुले यांचा ललित लेख.

अपूर्णांकांची बेरीज. निसर्ग हा फार मोठा खेळी आहे बरं.

किती विविध आणि अपरिमित गोष्टी त्याने या पृथ्वीतलावर निर्माण केल्या आहेत. पण त्यातही त्याने मोठी मेख मारून ठेवली आहे बरं. इथे कुणीही स्वयंपूर्ण नाही. नद्यांना जन्म घेण्यासाठी केवळ पाणी पुरेसं नसतं. धारेचं रूप घेण्यासाठी त्या पाण्याला गिरीशिखरांची आवश्यकता असते. पुढे विशाल प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी त्या धारेला सखल प्रदेश लागतो. सागरात विसर्जित होण्यासाठी या प्रवाहाला त्याच्या दिशेनं उतार लागतो. तेव्हा कुठे नदीचा जन्म पूर्ण होतो. लेखक पुस्तके लिहितो पण त्याला वाचक लाभला नाही तर ते लेखन अपूर्णच असतं. वाचक लाभला पण समीक्षक लाभला नाही तरीही ते अपूर्ण असतं. काही काही लेखकांना तर पुस्तकाला पुरस्कार लाभला नाही तर ते अपूर्णत्व मनात सतत सलत राहतं. नाटककाराने नाटक लिहून पूर्ण केलं पण रंगमंचावर प्रयोग झाल्याशिवाय त्याची पूर्णता नाही. मग त्याला दिग्दर्शक लागतो, अभिनय करणारे कलाकार लागतात, नेपथ्यकार, रंगभूषाकार लागतात, संगीतकार, प्रकाश योजनाकार, अगदी घंटी वाजवून पडदा दूर करायला सुद्धा कुणीतरी लागतं. पण प्रेक्षक येत नाहीत तोवर ही सारी धडपड व्यर्थ असते. छायाचित्रे निघायला हवी असतात आणि वर्तमानपत्रात ती कौतुकासह छापूनही यायला हवी असतात. इतक्या अपूर्णांकांच्या बेरजात झाल्या की मग त्या नाटकाचा पूर्णांक होतो. पूर्णांक आणि अपूर्णांक या गणितीय संकल्पना आहेत. समजा तुमच्याकडे एक अख्खी पोळी आहे, तिचे तुम्ही चार समान तुकडे म्हणजेच चार भाग केले. त्यातील दोन भाग तुम्ही खाल्ले आणि एक भाग तुमच्या मुलीने खाल्ला, तर किती भाग शिल्लक राहिले किंवा किती पोळी शिल्लक राहिली असे आपल्या चिमुकल्या मेंदूला संकटात टाकणारे प्रश्न बालपणी गणिताच्या पुस्तकात असत. आठवतं ना? दोन चतुर्थांश पोळी तुम्ही खाल्लीत आणि एक चतुर्थांश पोळी मुलीने खाल्ली, त्यामुळे एक चतुर्थांश पोळी शिल्लक राहिली असं उत्तर आकडेमोड करून आपण काढत असू आणि गणित सुटल्याचा आनंद मिळवत असू. मानवी आयुष्य देखील काही सहज सुटणाऱ्या काही अवघड परीक्षेला सामोरं गेल्यावर प्रयत्नांती सुटणाऱ्या तर काही मात्र कितीही धडपड केली तरी कधीच न सुटणाऱ्या गणितांची प्रश्नपत्रिका असते. एक प्रश्न सुटल्याचा आनंद तुम्ही पूर्णपणे उपभोगतही नाही तर लगेच दुसरं गणित तुमच्या पुढ्यात येऊन उभं राहतं आणि म्हणतं, चल सोडव मला. अंकगणितातले प्रश्न बिचारे त्या मानाने सोपे, साध्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार आणि भागाकार. पण सोपे प्रश्न विचारेल तर ते आयुष्य कसलं? आयुष्य म्हणजे एकदम कडक परीक्षक. कठीण प्रश्नही विचारायचे आणि उत्तरं बरोबर आली तरी तुमची पद्धतच चुकली, पायऱ्या पायऱ्यांनी गेलाच नाहीत म्हणून गुणही कापायचे, असा हा खडूस परीक्षक. आपलं वय जसं जसं वाढत जातं तसतसे याचे प्रश्नही कठीण होत जातात. आता तो बीजगणितात शिरतो आणि आकड्यांना सोडून क्ष, य अशा कधीही न बघितलेल्या ज्यांच्या व्यक्तिमत्वाचा आपल्याला काही अंदाजच नाही अशा लोकांना आणून आपल्या पुढ्यात उभं करतो आणि म्हणतो, हां आता सोडव बघू हे समीकरण, क्ष अधिक दोन तृतीयांश य बरोबर 12. बाप रे, यातला क्ष हा आपला होऊ घातलेला नवरा असतो ज्याच्याबरोबर आता आपलं संपूर्ण आयुष्य एका छताखाली घालवायचं आहे, ज्याच्याशी आपले शारीरिक, भावनिक, आर्थिक संबंध कायमचे जोडायचे आहेत असा आपला जीवनसाथी. त्याच्या सोबतीने आयुष्याचं समीकरण सोडवायचं. जमेल की नाही आपल्याला? विवाहानंतर पुढ्यात आलेली ही प्रश्नपत्रिका सोडवताना हळूहळू आपल्या लक्षात येऊ लागतं की गणिताच्या पुस्तकातल्या क्ष ची किंमत

कदाचित पूर्णांकात येतही असेल, पण आयुष्यात आलेला हा क्षण मात्र अपूर्णांक आहे. याचं व्यवहार ज्ञान जरा कच्चच आहे. नाते संबंध याच्या लक्षातच राहत नाहीत. व्यवस्थितपणाशी तर वाकडंच आहे या माणसाचं. लोकांकडे गेला की आपला घुम्यासारखा बसून राहतो आणि लोक याला शिष्ट समजतात, इत्यादी इत्यादी इत्यादी. आपण मग या अपूर्णांकाचा पूर्णांक करायला मनापासून धडपडू लागतो. प्रेमाने कधी समजावून, कधी चिडून भांडून त्याला बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. पण छे, काही केल्या त्याच्यात सुधारणा होत नाही. आपण मग हा असाच, हा तसाच अशी विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची यं दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे आणते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या

विश्वासाच्या लोकांजवळ तक्रार करू लागतो. तिकडे त्याचंही हेच होत असतं. त्याची य दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, टापटिपीची आहे, पण आईच्या हातची चव तिच्या हाताला नाहीच. हिला सारखं बाहेर जायला हवं असतं. खरेदी हॉटेलिंगची जरा जास्तच आवड आहे. जो दिसेल त्याच्याशी अघळपघळ काय बोलत बसते, लोकांचे गैरसमज होतात ना अशानं. हे अंते प्रेमाने समजावून सांगणं बहुतेक क्ष मंडळींच्या शब्दकोशात नसतंच, त्यामुळे तोही आपल्या यला यावरून लेक्चर जोडतो, टोमणे मारतो, प्रकरण भांडणापर्यंत येतं. मित्र त्याला जगात सर्वात जवळचे असल्याने तिथे तो मोकळा होतो. घरातल्या गोष्टी अशा रीतीने घराबाहेर जातात. खरं तर क्ष आणि य हे दोघेही अपूर्णांक असतात, निसर्गनिर्मित अपूर्णांक. प्रकृती आणि पुरुष एकमेकांशिवाय त्यांना पुनरुत्पादन करता येत नाही. माणसाचं वंश सातत्य टिकवता येत नाही. संसाराचा डोलारा सांभाळता येत नाही. एकट्याने किंवा एकटीने घरातल्या आणि घराबाहेरील जबाबदाऱ्या सांभाळणं, नाते संबंध जपणं, सामाजिक दायित्व पार पाडणं सहज सोपं नसतं. एकाच जशा काही उणीवा काही दोष असतात, तसेच पण वेगळे दोष वेगळ्या प्रकारच्या उणीवा दुसऱ्यातही असतात. स्वतःमधील या अपूर्णत्वाची जाणीव नसेल तर संसार सुखाचा न होता कटकटींचा होतो, सामंजस्याचा न होता वितंडवादांचा होतो, कधीकधी विस्कटतो, मोडतो सुद्धा. याचे परिणाम त्या दोघांसह त्यांच्या वर्तुळातल्या लोकांनाही कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आज घटस्फोटांचं आणि विवाहोत्तर करावया लागणाऱ्या तडजोडींना घाबरून अविवाहित राहू पाहणाऱ्या तरुण पिढीचं वाढलेलं प्रमाण घाबरवून टाकणारं आहे. आपण एक अपूर्णांक आहोत याचं भान जागं असणं हे बऱ्याच समस्यांवरील बऱ्याच प्रमाणातील समाधानकारक उत्तर असू शकतं. खरं तर बरं, हा क्ष आपल्या आयुष्यात एकटा येत नाही, त्याच्याबरोबर र ल व ह ळ ज्ञ अशी भली मोठी फौज असते. यातील प्रत्येकजण स्वतःला पूर्णांक समजणारा अपूर्णांक असतो. ही आणखी एक गंमत म्हणजे आपलं समीकरण आता क्ष अधिक 2/3 य बरोबर 12 असं न राहता क्ष अधिक 2/3 य अधिक 1/2 व अधिक 5/7 ह इत्यादी इत्यादी इत्यादी बरोबर काहीतरी अनाकलनीय उत्तर असं होऊन बसतं. एकूणातच मानवी नातेसंबंध हा अत्यंत जटिल आणि गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे सासू सून, नणन भावजय, जावा जावा, भाऊ भाऊ, मेहुणा जावई इतकंच काय, आई वडील आणि मुलगी किंवा मुलगा या नैसर्गिक नात्यांमध्येही विविध आयामी संघर्ष उभे राहतात. या समीकरणांवर गणितातल्यासारखी ठोस उत्तरं नसतात, तर त्या त्यावेळी असलेली परिस्थिती तुम्ही दिलेली उत्तरं योग्य की अयोग्य हे ठरवत असते. कधीकधी तर काही काळ गेल्यानंतर आपलं उत्तर त्यावेळी चुकलं होतं हे लक्षात येतं, पण मागे फिरता येत नाही. बाण सुटून गेले असतात, जखमा बुजल्या तरी त्यांचे व्रण कायम असतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अपूर्णांकांची सतत बेरीज करीत राहिलो, त्यांच्यातलं चांगलं घेत राहिलो, सकारात्मक राहिलो, तर मात्र आपल्या व्यक्तिमत्वातल्या बऱ्याच उणीवा आपल्याला दूर करता येतात. पूर्णांक होता आलं नाही तरी आनंद आणि समाधानाचं पारडं जड करता येतं. आयुष्यात वजाबाक्याही होतात, काही वजाबाक्या काळ करतो, पण काही अपूर्णांकांना आपल्याला नाईलाजाने आपल्या आयुष्यातून वजा करावं लागतं. समीकरणाच्या समतोलासाठी या वजाबाक्या आवश्यक असतात. या जितक्या शांतपणे

सहजपणे करू शकू तितका मनस्ताप आणि दुःख कमी होणार असतं. आयुष्याच्या अखेरीस मात्र हे समीकरण आपल्या हाती राहत नाही, ते जगाचं नियंत्रण करणाऱ्या परमशक्तीच्या हाती जातं. वेळ आली की एका झटक्यात ती शक्ती हे समीकरण सोडवते. आता मात्र समीकरणाचं उत्तर केवळ शून्य आणि शून्य हेच असतं. अवकाशाच्या विराट पोकळीत विरून जाणारं एक शून्य.

0: This is Akashvani, the news read by Valsa Williams.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गाऊ मोठं वरचं गाणं गाऊ मोठं.

ಮಗಾತ್ಲಾ ಹರಿ ಭರ ಅನ್ಪಡುವ ಪಕಡಿ ವಾಂಗಿ ವಲ್ ಪಕಡಿ ಮಗ್ಯಾತ್

सोंगाडे या सिनेमातलं हे गीत होतं, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम कदम, आणि या चित्रपटातलं हे आणखी एक गाणं.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा गीतबहार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1:30 आहे. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. पण आत्ता आधी राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांत गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं 2026 किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोप

0: युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला सुरुवात झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ एस जयशंकर भूषवत आहेत. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याचीही सामायिक गरज आहे असं ते म्हणाले.
1: Our discussions must advance sustainable development while upholding principles of equity and common but differentiated responsibilities. Technological advancements are reshaping the global landscape. It can be leveraged for good governance and inclusive growth. Peace and security remain central to the global order. Recent conflicts only underline the importance of dialogue and diplomacy. There is also a deeply shared interest in strengthening cooperation against terrorism.
0: या क्लिष्ट आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत संवाद हा शाश्वत विकासाला पुढे नेणारा असावा तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांचं तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तंत्रज्ञानातील प्रगती जागतिक परिदृश्याला आकार देत असून तिचा उपयोग सुशासन आणि सर्वसमावेशक समृद्धीसाठी करण्याचं आवाहन जयशंकर यांनी केलं. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देश तसंच भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री आणि प्रतिनिधी मंडळ सहभागी झाले आहेत. या बैठकीदरम्यान जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण होणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर डॉ एस जयशंकर यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा देखील केली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRF ने 20 वर्षात देशातल्या 140 कोटी नागरिकांचा विश्वास संपादन केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. गझियाबाद इथं प्रेसिडेंट कलर पुरस्कार NDRF देण्यात आला त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही सशस्त्र दलाला राष्ट्रपती ध्वज मिळणं ही अभिमानाची बाब असल्याचं शहा म्हणाले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसने आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जणांचा, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. पावसामुळे राज्यातल्या विविध भागात वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे तर गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनाबद्दल शोक व्यक्त केला असून पुढील 24 नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. देशाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची तर काही भागामध्ये पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचा काही भाग, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पावसाचा अंदाज आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा, बिहार

0: छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यात आज विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. येत्या 3 दिवसात अंदमान निकोबार द्वीपसमूह, केरलम, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. गुजरातमध्ये आज पहाटे खासगी बस आणि टँकर याच्या धडक होऊन झालेल्या अपघातात 4 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. हा अपघात सुंदरनगर जिल्ह्यात चोटीला राजकोट राष्ट्रीय महामार्गावर झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक SS भदौरिया यांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी राजकोट इथल्या सिव्हिल रुग्णालयात नेल्याची माहिती उपजिल्हाधिकारी HT मकवाणा यांनी दिली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. या स्पर्धेत काल रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सला 6 गडी राखून हरवलं. या सामन्यानंतर स्पर्धेच्या पदक तालिकेत बंगळुरूचा संघ 16 गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरीच्या तर लक्ष्य सेन आणि किदंबी श्रीकांत यांनी पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित आणि अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे संचालक प्रवीण सूद यांना केंद्र सरकारनं 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं सूद यांना मुदतवाढ दिल्यानंतर कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं याबाबतचा आदेश काढला. सूद यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे CBIकडे असलेल्या महत्वाच्या तपासात सातत्य राहणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी CBIनं 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. या चौघांनीही राजस्थानमधल्या जयपूर इथून अटक करण्यात आली. काल त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ट्रान्झिट रिमांडवर घेऊन पुढील चौकशीसाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. या चौघांपैकी दोघांनी राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात एका कोचिंग संस्थेत एकत्र शिक्षण घेतलं होतं. CBI आता कोचिंग संस्था, मध्यस्थ, विद्यार्थी आणि आरोपींशी संबंधित इतर व्यक्ती यांच्यातल्या संभाव्य संबंधांची चौकशी करत आहे. अमेरिकेत राहणारे 10,000 परदेशी विद्यार्थी व्हिसाच्या OPT अर्थात ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग कॉम्पोनंटचा गैरवापर करत नोकरी करत असल्याचं आढळून आल्याचं अमेरिकेच्या स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागानं म्हटलं आहे. यात भारताच्याही अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. OPTमुळे विद्यार्थी 12 किंवा 24 महिने अमेरिकेत काम करू शकतात. तसंच यामुळे H1 व्हिसा मिळण्याची संधी देखील मिळते. हे विद्यार्थी अनेकदा बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतल्याचंही उघड झाल्याचं स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी विभागाचे संचालक टॉड लायसन यांनी वार्ताहरांना सांगितलं. बीजिंगमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी डोनाल्ड ट्रम्प काल बीजिंग इथं दाखल झाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. शांतता आणि सुरक्षितता कायम जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री DR S. Jaishankar यांचं प्रतिपादन. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांच्या नावाची घोषणा. आणि उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनात गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू, 53 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर टंचाईचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक. देशातल्या पहिल्या ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. जलसंपदा विभागाच्या गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आरंभ. आणि नाशिक NMRDA दुसऱ्या वार्षिक सभेत 2026-27 236 कोटींच्या अंदाजित अर्थसंकल्पाला मान्यता. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती

0: माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
1: नाशिक जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत आहे. यंदाच्या हंगामात नाशिक शहरात 41.8° सेल्सिअस उच्चांकित तापमान नोंदवलं गेलं. कमाल तापमानात नेहमीच उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या मालेगावमध्ये 43° सेल्सिअस तर निफाड तालुक्यात यंदा सर्वाधिक उच्चांकी 44° सेल्सिअस असं तापमान नोंदवलं गेलं. बागलाण तालुक्यात उष्माघातामुळे सुमारे 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे तर नाशिक शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघाताचे कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाळा वाढत असताना पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होऊ लागला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उष्णतेच्या लाटेसह पाण्याचे दुर्भिक्ष वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 281 गावं आणि वाड्यांना 90 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून त्यावर 1.5 लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवल्यात सर्वाधिक 83 गावं, त्याखालोखाल मालेगावमध्ये 62 तर सिन्नरमध्ये 47 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार असल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं महापालिका आणि नगरपालिकांना केले आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्यात 1000 कोटी रुपयांची पायाभूत सुविधांची कामं सुरू आहेत. त्याचा औद्योगिकरणाला लाभ व्हावा यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण, जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या वतीनं कुंभ उद्योग संगम तसंच नाशिक गुंतवणूकदार परिषद पार पडली. यावेळी नाशिकमधील गुंतवणुकीचे फायदे सांगण्यात आले. त्यानंतर 14,000 कोटींच्या नवीन औद्योगिक गुंतवणुकीचे एकूण 314 सामंजस्य करार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथे आकारण्यात येणार आहे. त्यासाठी अत्यावश्यक जमिनीचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आले. यावेळी विविध सामंजस्याचे करार करण्यात आले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027-28 पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात धर्मध्वजा उभारणीचा सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या 21 फूट उंच पंचधातूच्या धर्मध्वजा स्तंभावर भगवा धर्मध्वज विधिवत पूजन करून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फडकवण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 3 शताब्दी जन्मोत्सवाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा या जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आदी उपस्थित होते. नाशिक महानगर विकास प्राधिकरणाची दुसरी वार्षिक सभा मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पार पडली. या सभेत सन 2026-27 या वर्षाबरोबरच 27-28 या वर्षाच्या एकंदर खर्चाला मान्यता देण्यात आली. वार्षिक 236 कोटी रुपयांच्या अंदाजित अर्थसंकल्पालाही यावेळी मान्यता देण्यात आली. आकाशवाणीकरता संजय पाठक, नाशिक.
0: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आता आपण ऐकलं. आता भावधारा कार्यक्रम.

वसंत निनावे यांचं हे गीत होतं, साकार बर्वे यांनी गायलेलं. आणि आता ऐकूया डॉक्टर शिरीष देशपांडे यांचं गीत, सुलोचना देवलकर यांनी गायलेलं आहे.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: युद्ध म्हणजे मानवतेचा शत्रू असं अवघं जग म्हणत असतं, तरी सुद्धा ठिकठिकाणी युद्ध होतच राहतात. सामान्य माणसं त्यात होरपळत राहतात आणि सत्ताकांक्षी राज्यकर्ते देशभक्तीचं आवाहन करीत त्यांना युद्धात ओढत राहतात. देशभक्तीची आणि युद्धाची ही दुसरी बाजू सामान्यांच्या नजरेपासून दूरच राहते, पण कधीतरी कुणीतरी ती मांडायचं धाडस करणाराही निपसतो. जपानी दिग्दर्शक कोजी वाकामात्सू यांच्या 2010 सालच्या कॅटरपिलर या चित्रपटानं हे धाडस केलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये लढणारा लेफ्टनंट कुरोकावा घरी वीरपुरुष म्हणून परततो, तो अपंग होऊन घरी आणण्यात येतं ते त्याचं धड, हात पाय नसलेलं, बहिरं आणि मुकं, पण छातीवर 3-3 शौर्य पदकं आहेत.

0: त्याची ही अवस्था पाहताच त्याची बायको शिगेको आकांत करते, पण गाव अभिमानानं देशभक्त वीरपुरुषाचं स्वागत करतं. शिगेकोला वीरपत्नी म्हणून गौरव लागतं. पहिला धक्का ओसरल्यावर घरातली मंडळी अंग काढून घेतात आणि आल्या गेल्याकडून आपल्या देशभक्तीचं आणि त्यागाचं कौतुक करून घेत राहतात. चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यात युद्धाच्या धुमश्चक्रीत कुरोकावानं शत्रूच्या स्त्रियांवर केलेले बलात्कार प्रेक्षकांच्या मनात असे कोरले गेलेले असतात की त्याचं हे अपंगत्व पाहताना त्याच्याविषयी नव्हे तर त्याच्या या तरुण पत्नीविषयीची कणवस दाटत राहते. परिस्थितीनं चिडचिडा झालेला कुरोकावा सगळा राग बायकोवर काढत राहतो. भुकेचा राग, तहानेचा राग, आपल्या असहाय्यतेचा राग, त्यातच कुरोकावाच्या धडाच्या शारीरिक भुकेची भर पडते. घरच्या शेतीची कामंही बघणारी शिगेको हे सारं मुकाट्यानं सहन करत त्याची सेवा शुश्रूषा करत राहते. तिच्या मौनामागे खदखदू लागलेला ज्वालामुखी प्रेक्षकांना जाणवू लागतो. शिगेको नवऱ्याच्या छातीवर त्याची शौर्य पदकं लावून एका मोठ्या बाबागाडीत त्याला घालून रोज गावात फिरायला घेऊन जाऊ लागते. गावकरी पतीची सेवा करणाऱ्या वीरपत्नीचं कौतुक करत राहतात. कुरोकावाला मात्र आपल्या अपंगपणाचं प्रदर्शन मांडलं जातंय याची असह्य जाणीव व्हायला लागते. वाटेत देशभक्तीच्या उत्साहानं सळसळणाऱ्या तरुण मुलांच्या मिरवणुकी भेटू लागतात. जपान महायुद्धातला महत्वाचा मोहरा ठरू पाहतोय. कधी एकदा सैन्यात भरती होतोय असं तरुणांना झालंय. कुरोकावाच्या धाकट्या भावालाही सैन्यात भरती व्हायचंय. जिच्याशी तो लग्न करणार आहे ती मुलगी त्याच्या या निश्चयानं हादरली आहे. तिला दिसते ती त्याच्या भावजईची अवस्था. तू भरती होऊ नकोस, तुझ्या होणाऱ्या बायकोचा विचार कर असं भावजय त्याला परोपरीनं सांगते. पण तो तिच्या पुढे येतो तो गणवेश घालून तिचा निरोप घ्यायला. युद्धाच्या बातम्या रेडिओवर आग ओकू लागतात आणि एक दिवस रेडिओवर बातमी येते, सामान्य देशवासियांचा भीषण संहार घडवून आणून झाल्यावर जपानच्या सम्राटानं महायुद्धात शरणागती पत्करली आहे. वीरपत्नीचं बिरुद जपत शिगेकोनं आपल्यावर सूड घेतलाय याची जाणीव झाली आहे ती फक्त कुरोकावाला. ना त्याला जगता येतंय ना मरता येतंय. अखेर तहानलेल्या कुरोकावाचं ते धड सुरवंटासारखं सरपटत शेततळ्यापाशी येतं. आपलं तोंड पाण्यापाशी नेतं आणि पाण्यात कोसळतं. तिकडे घरात आग भडकली आहे. शौर्य पदकांसह थाटात मांडलेली सम्राट सम्राज्ञीची तस्बीर आगेच्या भक्षस्थानी पडते आहे. त्या तस्बिरीच्या रूपातच चित्रपट युद्धखोरीवरची आपले जळजळीत कॉमेंट करतो आणि ती कॉमेंट येते एका सामान्य सैनिक पत्नीच्या मौनाच्या बोलक्या दृश्यांच्या माध्यमातून.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत कॅटरपिलर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. अमर वेल हा प्रामुख्याने द्विदल पिकांवर वाढणारा वेल असून यामध्ये मूग, उडीद, सोयाबीन आणि तूर या पिकांचा समावेश होतो. अमर वेल परोपजीवी असल्यामुळे द्विदल पिकांसोबतच द्विदल तणांवर सुद्धा आपले जीवनचक्र पूर्ण करते. बाल्यावस्थेत असताना हा वेल गुंडाळी करून तो दुसऱ्या वनस्पतीच्या खोड तसेच पानावरही चिकटतो आणि जमिनीपासून विलग होतो. मात्र त्यानंतरही त्यावरील सूक्ष्म दातासारख्या असणाऱ्या होस्ट उरियाच्या सहाय्याने दुसऱ्या झाडातील अन्नद्रव्ये शोषून घेतो. त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटत जाते आणि परिणामी उत्पादनात मोठी घट येते. चीन या देशात अमरवेलाला अतिशय उपद्रवी तण असे संबोधले जाते. भारतात देखील अमरवेलीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अमरवेलीची बी 20 वर्षांहून जास्त काळ जमिनीत सुप्तावस्थेत जिवंत राहू शकते, त्यामुळे बीजोत्पादन अवस्थेत त्याचा बंदोबस्त करणे कठीण जाते. त्याला उगवणीसाठी लागणारे अनुरूप वातावरण म्हणजे 15-18 अंश सेल्सिअस तापमान मिळताच त्याची उगवण होते. अमरवेलीचे बी 1-1.5 सेंटीमीटर आकाराचे असते.

0: हा वेल पूर्णतः मूळ रहित असून पिवळसर नारंगी हा पानरहित दोऱ्यासारखा दिसतो आणि मुख्यतः त्याच्या उगवण स्थानापासून 2.5 ते 5 सेंटीमीटर दूर असलेल्या द्विदल वनस्पतीच्या झाडावर चिकटतो. परंतु भोवताल द्विदल वनस्पती नसेल तर त्याचे रोपटे 3 ते 5 दिवसात मरते. एक अमरवेल दिवसाकाठी जवळजवळ 7 सेंटीमीटर पर्यंत वाढून जवळपास 3 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो. साधारणपणे 60व्या दिवसापासून या वेलाला बी धरणे सुरू होते. अमरवेलीमुळे पिकाचे 100% पर्यंत सुद्धा नुकसान होऊ शकते. विविध पिकांमध्ये जसे टमाटर पिकात 50 ते 75%, गाजर पिकामध्ये 70 ते 90% उत्पादन घट आढळून आली आहे. अमरवेल या परोपजीवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी जगात अजूनपर्यंत हमखास उपाययोजना उपलब्ध नसल्यामुळे त्याचा बंदोबस्त करणे हे एक जिकिरीचे काम आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन करायचे झाल्यास एकाच पद्धतीवर अवलंबून न राहता एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे त्याचे नियंत्रण करणे अनिवार्य ठरते. यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि निवारणात्मक उपायामध्ये जैविक उपाय तसेच रासायनिक पद्धतीने नियंत्रण या सर्व बाबींचा समावेश असणे अत्यंत गरजेचे आहे. शेताच्या बांधावरील रस्त्याच्या कडेला तसेच शेणखतावरील अमरवेल नष्ट करावा. अमरवेल असलेले शेणखत शेतात वापरू नये. तणविरहित बियाणे पेरणीसाठी वापरावे. शेतात किंवा पिकामध्ये नियमित सर्वेक्षण करून अमरवेल आढळल्यास ताबडतोब हाताने काढावा आणि वाळून नष्ट करावा. अमरवेलाचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त भागातील किंवा गावातील सर्व शेतकरी बांधवांनी सामूहिकरित्या पुढाकार घेऊन सर्व उपाययोजना अंमलात आणाव्या.
1: कृषीवाणी कार्यक्रम पुनः प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण खोप्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. श्रोतहो, मागील भागामध्ये आपण फ्रोझन शोल्डर व प्लांटार फेशियाटीस या आजाराबाबत माहिती विस्तृतपणे जाणून घेतली. या भागामध्ये आपण अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस हा असा सांध्याचा आजार आहे ज्यामध्ये हाडांचा रक्तपुरवठा कमी होतो व त्यामुळे हाडांचे नुकसान होते. अव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तपुरवठा कमी होणे आणि नेक्रोसिस म्हणजे साध्या भाषेमध्ये सडणे. साधारणतः हा आजार कोणत्याही सांध्यानं होऊ शकतो, परंतु हिप जॉईंट म्हणजे आपल्या जांघेचा सांधा, खुब्याचा किंवा कुल्ल्याचा सांध्यामध्ये फार कॉमनली इन्व्हॉल्वमेंट असते. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसची कारणेबद्दल बोलायचं झालं तर काही जीवनशैलीमुळे देखील असं धोका वाढतो, जसं की जास्त प्रमाणात मद्यपान करणे व धूम्रपान करणे. तसेच कोणत्याही आजाराची, विशेषतः वात व त्वचेच्या आजारासाठी हायडोस स्टेरॉइड्स दीर्घकाळ घेतल्याने देखील अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप जॉईंटचा धोका वाढू शकतो. अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ हिप चे काही अपघातजन्य कारणे देखील आहेत. अपघात झाल्यानंतर हिप जॉईंटला काही मार लागला किंवा जांघेमध्ये काही मार लागला किंवा काही फ्रॅक्चर झालं तर त्यामुळे सुद्धा तिथल्या हाडाचा रक्तपुरवठा कमी होतो. जर सांधा निघाला गेला, डिसलोकेशन झालं, तेव्हा देखील असा रक्तपुरवठा कमी होतो व अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसचा धोका वाढतो. इतर काही कारणे पाहायची झाले तर रेडिएशन थेरपी आहे कॅन्सरच्या रुग्णांमध्ये किंवा इतर कारणामुळे जेव्हा रेडिएशन थेरपी केली जाते किंवा अवयव प्रत्यारोपणच्या ज्या शस्त्रक्रिया होतात किंवा ऑर्गॅन ट्रान्सप्लांटच्या ज्या शस्त्रक्रिया होतात, तसेच रक्ताचे काही विशिष्ट आजार जसं की सिकल सेल ॲनिमियामध्ये सुद्धा हा धोका निर्माण होऊ शकतो. आता याची जर काही लक्षणं बघायची झाली तर सांधेदुखी हे सर्वात प्रमुख लक्षण आहे. सुरुवातीला वेदना सौम्य असू शकतात, परंतु जसं जसं आजारांचा टप्पा वाढत जातो तशा तशा वेदना तीव्र स्वरूपाच्या होतात. खाली मांडी घालून बसताना किंवा उठताना, पायरी चढउतार करताना, खाली शौचास बसताना किंवा उठताना खुब्याच्या सांध्यामध्ये वेदना सुरू होतात. दुखण्यामुळे सांध्याची हालचाल कमी होते व सांध्या

0: त्यावर सूज व कडकपणा म्हणजेच स्टिफनेस यायला लागतो. अवस्कुलर नेक्रोसिसचे निदान करण्यासाठी आपण रुग्णांची क्लिनिकल तपासणी किंवा बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांना तपासणी केल्यानंतर किंवा गरज भासल्यास एक्सरे करावा लागतो किंवा MRI असतो किंवा सिटी स्कॅन असतो. एक्सरे MRI सिटी स्कॅन हे नेमकं अवस्कुलर नेक्रोसिसचा आजार कोणत्या टप्प्यात आहे, सांध्याची इन्व्हॉल्वमेंट किती आहे, हाडांचा भाग किती खराब झालेला आहे किंवा सांधा खराब झाला आहे का, झीज झाली आहे का, हे पाहण्यासाठी आपण या सगळ्या चाचण्या करतो. वरील लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित अस्थिरोगतज्ञांचा सल्ला घ्यायला हवा व उपचार घ्यायला हवेत. तर उपचाराबाबत बोलायचं झालं असेल तर अवस्कुलर नेक्रोसिस नेमकं कोणत्या टप्प्यामध्ये आहे यावरून त्याचे उपचार ठरले जातात. किंवा AVNचा टप्पा कोणता आहे किंवा AVNची जी लक्षणं आहेत तर ती खूप सौम्य आहेत का की खूप जास्त आहेत का, यावरून आपण ट्रीटमेंट जे आहे उपचार जो आहे ते ठरवला जातो. उपचारामध्ये विशिष्ट औषधोपचार फिजिओथेरपीचा समावेश आहे. हायपरबेरिक ऑक्सिजन थेरपीद्वारे सुद्धा विना ऑपरेशन या आजारावर उपचार करण्यात येतो. ज्या रुग्णांमध्ये औषधोपचार व फिजिओथेरपीचे विशिष्ट व्यायाम याद्वारे उपचार शक्य होत नाहीत अशा रुग्णांमध्ये ऑपरेशनद्वारे उपचार करता येतात. ऑपरेशनमध्येही विविध प्रकारची ऑपरेशन्स आहेत, जसे की कोअर डिकम्प्रेशन म्हणजे हाडाला छिद्र पाडणे किंवा बोन ग्राफ्टिंग म्हणजे आपल्या शरीराचं चांगलं हाड काढून त्या भागात टाकणे किंवा ऑस्टिओटॉमी किंवा मग जेव्हा सांधा पूर्णपणे खराब होतो तेव्हा टोटल हिप रिप्लेसमेंटचाही उपचार आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत खुब्याचा सांधा सडणे याविषयी मणके विकारतज्ञ डॉक्टर अतुल संतारामजी ढेपे यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झाली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, सौर ऊर्जेविषयीच्या लघुनाटिका आपण ऐकतो आहोत. आज आपण सूर्याची देणगी याविषयीची ही लघुनाटिका ऐकूयात. लेखन आहे धनंजय मुदगलकर यांचं, सहभाग सिवंदिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ऐकूयात लघुनाटिका सूर्याची देणगी. काय ग बाई, हा उकाडा, हा उन्हाळा म्हटलं की लाईटचं जाणं, गरमी होणं, छे छे छे छे, असह्य होतंय आता हे सगळं.
1: गाई, एकटीच काय बडबडते आहेस?
0: पूर्वी आता काहीही बोलू नकोस, माझा जीव त्रासलाय बर का नुसता. या गरमीमुळं असह्य होतंय मला सगळं.
1: अग बोलू नकोस, काय म्हणतीस मला? किती दिवसांपासून मी बाबांना म्हणते सोलार पॅनल बसवूया बाबा, सोलार पॅनल बसवूया, पण माझं कोण ऐकतंय ग?
0: सोलार पॅनल मला काय ते बोलली नाहीस तू? हा ते काय आहे आता नवीन? उगीच आगाऊ खर्च नकोय हा आता.
1: अग आई, बिलकुल आगाऊ खर्च नाही बघ, घरोघरी सोलार पॅनल बघतीस ना तू, ती काळाची आजची गरज आहे बघ. आणि आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे आणि या सूर्यप्रकाशापासून वीज निर्मिती होऊ शकते अगदी आपल्या घरी. आणि या सोलार पॅनलची सिस्टीम आपण आपल्या गच्चीवर बसवून घेतली ना की घरातील ही सगळी उपकरणं तरी आपली चालू शकतात.
0: काय काय सांगतेस काय तू पूर्वी?
1: मग
0: अग कूलर, एसी, माझं मिक्सर सुद्धा चालेल ह्याच्यावर.
1: अग हो आई, एसी, कूलर, मिक्सर सगळं चालेल बघ. आणि अधिक निर्माण झालेली वीज जी आहे का नाही ती पण आपण बचत करू शकतो आणि ती विकू पण शकतो.
0: काय सांगतेस काय बाई. अग मग हे सगळं असताना तुझे बाबा का मनावर घेत नाहीयेत? नक्कीच काहीतरी खर्चिक बाबा असणार बघ.
1: अगाई, सुरुवातीला फिटिंग साठी थोडा खर्च करावा लागतो बघ, पण शासनाकडून अनुदान मिळतं यासाठी आपल्याला.
0: काय सांगते
1: मग? आणि पण एकदा का हे सोलार पॅनल बसवलं ना की आपण

0: आपण स्वतः वीज निर्माण करू शकतो बघ. आणि लाईट गेली ना तरी हा गर्मीचा त्रास कमी होईल आणि कमी खर्चात हे पॅनल आपण बसवू शकतो. म्हणजे हा विचार मी किती दिवसांपासून बाबांना सांगतेय पण बाबा कुठे ऐकतात माझं.
1: म्हणजे पूर्वी आपल्याला ते वीज बिल भरण्याची मुळीच गरज नाही.
0: अगदी नक्कीच.
1: म्हणजे दीर्घकाळ मोठी बचत होईल की का. आणि सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण होणार म्हणजे शिवाय कुठलं प्रदूषण पण नाही.
0: अगदीच बघ. आणि पर्यावरण पूरक हा प्रकल्प आहे बरं काही. आणि कुठली हानी नाही. उपयुक्त आणि फायदेशीर आहे बघ ही वीज निर्मिती.
1: थांब, आता तुझ्या बाबांना आपण दोघेही म्हणूया, सांगूया, विनवूया की सोलार पॅनल आपल्या घरी बसवाच. अहो ऐकलत का, आम्हा दोघींना तुमच्या सोबत थोडस बोलायचं आहे.
0: हो बरं बाबा, या बरं इकडे.
2: आलो आलो आलो आलो, गोंधळ घालू नका. आलो हो, तुमच्या दोघींचा पूर्ण संवाद ऐकला बरं मी. आणि हो, त्याच विषयी माहिती मिळवत होतो मी. आजच कामाला लागतो. काय
0: काय हो बाबा, मी कितीदा म्हणाले तुम्हाला पण माझं ऐकलं नाही हो तुम्ही.
2: ठीक आहे ठीक आहे, मला महत्व पटलं बरं. आता काम फत्य करून टाकूया. बसूया एकदाच सोलार पॅनल, चला लागूया कामाला. आता तर खुश.
3: श्रोतेहो, आताच आपण सूर्याची देणगी याविषयी लघुनाटिका ऐकलीत. सहभाग होता सिवंतिनी कुंडीकर आणि वैशाली वांगीकर यांचा. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तो श्रोतेहो, कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. आज मात्र मला निरोप द्या. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदीतलं बातमीपत्र दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई भक्ती सोनटक्के प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. मृदा आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेची फेररचनाही होणार आहे. वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कामध्ये 50% सवलत देण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. तसंच पुणे महानगरपालिकेच्या पुणे नदी पुनरुज्जीवन प्रकल्पातल्या मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी हस्तांतरित करण्याचा निर्णय आज झाला. संत्री आयात शुल्क परतावा योजना रद्द करणं, पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग अधिनियम 2025 सुधारणा करण्यास मान्यता, नाशिक जिल्ह्यातल्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठी 49,26,00,000 रुपयांच्या तरतुदीस मान्यता, नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्था

संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देणे आदी निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 नोंदणी झाली जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेनूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद केले आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये पीएनजीचा वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव प्रमोद जठार माधवी नाईक सुनील कर्जतकर विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिशान सिद्दीकी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,64,413 मतदारांची नोंद आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपा दासमुन्शी मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हा सामना हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 होणार आहे. बँकॉकमध्ये होत असलेल्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधू हिनं महिला एकेरी

0: तर लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत यानं पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. मिश्र दुहेरीत मात्र भारताच्या अशित अमृता आणि ध्रुव तनिषा या दोन्ही जोड्यांना पराभवाचा सामना करावा लागला. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्युमुखी पडले. राज्याच्या काही भागात उन्हाची काहिली आहे तर काही ठिकाणी पाऊस पडत आहे. लातूर जिल्ह्यात आज पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. शहरातही मध्यरात्रीनंतर हलक्या पावसाच्या सरी बरसल्यानं वातावरणात गारवा आला. मात्र या अवकाळी पावसाचा फटका आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. काही ठिकाणी फळगळ मोठ्या प्रमाणात झाल्यानं आर्थिक नुकसानाची भीती व्यक्त होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काल संध्याकाळी विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. रात्रीही पावसाच्या सरी बरसत होत्या. हवामान. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मराठवाड्यात पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुणे, नाशिक, अहिल्यानगर, जळगाव इथं आज उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जून पासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालेत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या आर एन सेवेवरून आम्ही बोलत आहोत. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आर एन संदेश 14 मे करता. सुरुवातीला संदेश. ऑल इंडिया रेडिओच्या 90वीच्या निमित्ताने विशेष रूपक आकाशवाणीचं संचित मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांनी कृपया हा कार्यक्रम सहक्षेपित करावा. संदेश संपला. आणि आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम असे आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी, संध्याकाळी 6:30 वाजता कामगार सभा, संध्याकाळी 6:15 वाजता वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 वाजता माझा वार माझा शिवार कार्यक्रमात वनस्पतीचं मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं कार्य, महत्त्व आणि कमतरतेची लक्षणे याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची मुलाखत. रात्री 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता कंट्री वाईड, 9:45 आणि इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्लीहून, आणि रात्री 10:00 वाजता नादब्रह्ममध्ये गीता जावडेकर यांचं गायन राग सोहोनी, रात्री 10:30 वाजता नभोनाट्य माणसाची जात, लेखक पी सावळाराम. आता अस्मिता वाहिनीचे उद्याचे कार्यक्रम. सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रम, भुईमुग उत्पादन तंत्रज्ञान 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये हाडांची ठिसूळता तज्ञ डॉक्टर अतुल ढेपे, 6:50 आणि परिसरमध्ये सूर्याची शक्ती शेतकऱ्याची प्रगती, सकाळी 7:00 वाजता ए सी अक्षर रसिकेमध्ये चित्रपट सरहद्दीच्या आल्याड पल्याड या मालेत सूरज का सातवा घोडा या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुला, सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी, सकाळी 8:40 आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, सकाळी 9:00 वाजता अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, भाग 5 वा संकल्पना शैलेश माळोदे, सकाळी 9:30 वाजता एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, सकाळी 10:20 गांधी वंदना, 10:30 वाजता नादब्रह्ममध्ये पंडित सतीश व्यास यांचं संतुरवादन राग बैरागी, दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम कुटुंब समाजाचा गाभा डॉक्टर कुमुद गोरे यांच्याशी बातचीत, आणि आजची रेसिपीमध्ये प्रोटीन पावडर आठवणीतलं गाव भीमाशंकर, दुपारी 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करू, दुपारी 2:30 वाजता नाद

ब्रह्म कार्यक्रम नागपूर केंद्राची निर्मिती आणि संध्याकाळी 5:02 नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम नाद ब्रह्म संध्याकाळी 5:30 युववाणी, संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत मध्ये मायग्रेन याविषय न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मकरंद कांजाळकर यांची मुलाखत, संध्याकाळी 7:15 वृत्तविषय, संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम, रात्री 9:00 न्यूज ॲट 9, 7:00 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्लीहून आणि रात्री सकाळी 10:30 नादब्रह्ममध्ये पंडित सतीश व्यास यांचं संतुरवादन राग बैरागी, रात्री 10:00 नादब्रह्म कार्यक्रम नागपूर केंद्राची निर्मिती आणि रात्री 10:30 नादब्रह्ममध्ये पंडित के जी गिंडे यांचं गायन राग मल्लुहा केदार. हे होते अस्मिता वाहिनीचे उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. या व्यतिरिक्त आज कोणताही संदेश किंवा कार्यक्रम नाही. महाराष्ट्रातल्या सर्व केंद्रांसाठी आरएन संदेश 14 मे करता देण्यात आले. उद्या म्हणजे दिनांक 15 मे चे संदेश आरएनचा संदेश यंत्रणेद्वारे दुपारी 4:35 आणि देण्यात येतील. धन्यवाद.

0: नमस्कार, मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आपण ऐकू शकता आहात. अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आता आम्ही प्रारंभ करत आहोत. आमच्या दुसऱ्या सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सभेच्या सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी ठीक 5 वाजता.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढे सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतींवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपहारगृह, अंगणवाडी, रुग्णालयं आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. राज्य विधान परिषदेवर निवडून आलेल्या 10 नवनिर्वाचित सदस्यांचा आज शपथविधी झाला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात शिवसेनेच्या डॉ नीलम गोऱ्हे, बच्चू कडू तसंच भाजपाच्या डॉ प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: मध्यमलहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 आणि 17 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत ऐकूयाच शास्त्रीय वाद्यसंगीत. विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. ऐकूया विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन राग पटदीप.

विदुषी झरीन शर्मा यांचं सरोदवादन श्रोते हो आपण ऐकलत. राग पटदीप विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. यांना तबला साथ केली होती पंडित राजेंद्र अंतरकर यांनी. याबरोबरच शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आता इथेच संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण शास्त्रीय वाद्य संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, इतिहास हा भविष्याचा आरसा असतो असं म्हणतात. या आरशाकडे आपण ज्या नजरेने पाहू त्याप्रमाणे आपल्याला प्रतिमा मिळत असते. खर तर इतिहासातून मिळणाऱ्या प्रेरणा या वर्तमानातील परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आणि भविष्यातील वाटचालींसाठी प्रेरणादायी ठरतात. आपण इतिहासात डोकावून बघितलं तर आपल्याला असं लक्षात येतं की अनेक इतिहासवीरांनी प्रचंड मोठा असा प्रेरणादायी इतिहास निर्माण केलाय. आणि त्यातीलच एक इतिहासवीर म्हणजे धर्मवीर, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. मित्रांनो, आज 14 मे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती. दिनांक 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचं बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. त्यामुळे राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. ते अत्यंत देखणे आणि शूर. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण शंभूराजांना लहान वयातच कळल्या तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने छत्रपती शिवाजी महाराजांनी 9 वर्षांच्या शंभूराजांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेलं होतं. हळूहळू शंभूराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज होत गेले. 16 जानेवारी 1681 छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 1682 औरंगजेबाने स्वराज्यावर हल्ला केला. औरंगजेबाचं सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होतं. परंतु संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एक हाताने झुंज दिली. मित्रांनो, संभाजी महाराज हे धाडसी आणि हजरजबाबी. राजकीय धोरण, आर्थिक धोरण, प्रजाहित दक्षता या सगळ्या बाबींमध्ये आपल्या अद्वितीय अशा वडिलांचा आदर्श त्यांच्या डोळ्यांसमोर होता हे आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे त्यांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराजांचाच ठसा उमटलेला आढळतो. अशा या थोर, धाडसी, शूर छाव्याचं म्हणजेच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं 11 मार्च 1689 रोजी दुःखद निधन झालं. तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त नागपूर आकाशवाणीतर्फे त्रिवार नमन.

0: नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युवाणी कार्यक्रमात मित्रांनो आता वेळ झाली आहे मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूयात ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: त्याही दिशांनी नजर ठेवूनही आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेध विश्वाचा.
2: नमस्कार मंडळी, वेद विश्वाचा या मालेत मी सन्मती अडावतकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग विश्वाचा प्रवास करूया आणि जाणून घेऊया नुकत्याच झालेल्या जगभरातल्या घडामोडी. मित्रांनो, भारतीय हवाई दल IAF आणि DRDOने 7 आणि 8 मे 2026 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीजवळ टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन तारा या ग्लाइड वेपनची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. तारा हे एक स्वदेशी किफायतशीर मॉड्युलर किट आहे जे पारंपरिक अनगायडेड बॉम्बचे रूपांतर उच्च अचूकतेच्या प्रिसिजन गायडेड दारुगोळ्यात करतं. ही प्रणाली संहारकता वाढवते ज्यामुळे विमानांना शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालींना चुकवून लांब अंतरावरून बॉम्ब टाकता येतात. यानंतर स्पेस एक्सने 7 मे 2026 रोजी दक्षिण टेक्सासमधील स्टार बेस येथे Virgin 3 अर्थात V3 सुपर हेवी बूस्टर 19 ची 33 इंजिनांची संपूर्ण कालावधीची स्टॅटिक फायर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली, जी संभाव्यत मे महिन्याच्या मध्यात प्रक्षेपित होणाऱ्या आगामी फ्लाईट 12 साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे. या V3 बूस्टरमध्ये वाढीव शक्तीसाठी सुधारित रॅप्टर इंजिने आहेत आणि चाचण्यांनी त्याच्या उड्डाणासाठीच्या सज्जतेची पुष्टी केली आहे. यापुढे सर डेव्हिड ॲटनबरो, एक सुप्रसिद्ध ब्रिटिश प्रसारक आणि निसर्गतज्ञ, यांनी 8 मे 2026 रोजी त्यांचा 100वा वाढदिवस साजरा केला. BBCमध्ये 7 दशकांपेक्षा जास्त काळ पसरलेल्या त्यांच्या कारकिर्दीत ते निसर्गाच्या जगासाठी जागतिक आवाज बनले आहेत. उत्सुक वन्यजीव प्रस्तुतकारापासून ते हवामान कृतीचे एक प्रभावी पुरस्कर्ते होण्यापर्यंत त्यांचा हा प्रवास राहिला आहे. मित्रांनो, मे महिन्यातला दुसरा रविवार अर्थात 10 मे रोजी जगभरात मदर्स डे उत्साहात साजरा केला गेला. तर मंडळी, पूर्ण विश्वाचा वेध घेऊन आपण जाणून घेतल्या आहेत नुकत्याच घडलेल्या काही घडामोडी. पुन्हा भेटूयात वेद विश्वाच्या पुढच्या मालेत. तोपर्यंत मी सन्मती अडावतकर आपली रजा घेते. नमस्कार.

0: आत्ताचा पण सन्मती अडावतकर ह्या आपल्या मैत्रिणीसोबत ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेध विश्वाचा ही मालिका ऐकलीत. आता ऐकूया वेगळ्या वाटा या मालिके अंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.
1: हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज आपण एका अशा विषयाला घेऊन आलेलो आहोत जो तुमच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. तुम्हाला माहिती आहे का, तुमची हस्ताक्षर शैली म्हणजेच आपली हँड रायटिंग स्किल हे फक्त कागदावरचे काही शब्द नसून ते तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि स्वभाव सांगणारा एक आरसा आहे. हो, मी अगदी खरं बोलते आहे बरं का. आज आपल्यासोबत आहेत याच क्षेत्रातील तज्ज्ञ ग्राफोलॉजिस्ट श्री सतीश चावजी सर. ते आपल्याला आपल्या हस्ताक्षरातील दडलेले रहस्य उघडणार आहे. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
1: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की ग्राफोलॉजी म्हणजे नक्की काय.
2: ग्राफोलॉजी म्हणजे ग्राफ म्हणजे लिहिणे, लॉजी म्हणजे त्याचा अभ्यास. म्हणजे आपण जे लिहितो त्याचा जे हँडरायटिंग आहे आपण त्याचा अभ्यास करतो त्याला ग्राफोलॉजी म्हणतात. ज्यातनं आपण व्यक्तिमत्व, व्यक्तित्व, माणसाचा स्वभाव, त्यांच्या सवयी या सगळ्या आपण त्यातनं पाहू शकतो.
1: ग्राफोलॉजी मधून आपला स्वभाव कळतो असं म्हणायला हरकत नाही.
2: हरकत नाही,
1: पण असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं.
2: नाही, बरोबर आहे ना मॅडम. कसं आहे की ग्राफोलॉजी ही थॉट प्रोसेस आहे. म्हणजे आपण जो विचार करतो, जसं आपल्याला एखाद्या वेळा राग आला असेल आणि तुम्हाला मी लिहायला सांगितलं, तुमचं लिहिताना तुमचं प्रेशर वाढेल किंवा प्रेशर एवढं वाढेल की तुमचं कागद सुद्धा फाटून जाईल.
1: हो, अगदी
2: बरोबर आहे. तर प्रेशर वाढलं तुमचं लिहिण्याचं, तर त्यातनं मला कळतं की हा माणूस थोडा रागीट स्वभावाचा आहे, किंवा प्रेशर कमी असेल तर समजतो की हा मवाळ स्वभावाचा माणूस आहे. तर प्रेशरहून सुद्धा माणसाचं व्यक्तिमत्व तुम्हाला कळू शकतं. असे अनेक पैलू आहेत, हा एकच पैलू नाही आहे. ओव्हरऑल जर पाहिलं गेलं पूर्ण अल्फाबेट, 26 अल्फाबेट याच्यामध्ये काही ना काही लपलेलं आहे.
1: पण अल्फाबेट जसं तुम्ही म्हणाला, ते मोठे अल्फाबेट्स असतात आणि स्मॉल अल्फाबेट्स असतात, तर त्यावर पण अवलंबून असतं का.
2: कसं आहे की आपण जेव्हा रायटिंग करतो तेव्हा इंग्लिशमध्ये तर आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. आता याच्यामध्ये कसं आहे, पेज कन्सेप्ट आहे, ज्याच्यात अप्पर झोन, मिडल झोन आणि लोअर झोन. ठीक आहे, जी जे वाय झेड पी क्यू हे जे शब्द आहेत हे मिडल आणि लोअर झोनचे आहेत. ठीक आहे, जसं ए मिडल आणि अप्पर झोनचं आहे. तर नॉर्मली आपण कॅपिटल वापरतच नाही आपण लिहिताना, फक्त जेव्हा नाऊन वगैरे आलं त्यावेळेला आपण कॅपिटल घेतो आपण. अदरवाईज आपली डेली जी एनर्जी असते ती म्हणजे स्मॉल लेटर्स. तर स्मॉल लेटर्स वरूनच आपण पाहत असतो की यांचे व्यक्तित्व काय आहे.
1: कोणी कोणी लिहिताना असं डाव्या बाजूला लिहितात, किंवा कोणी कोणी उजव्या बाजूला स्लॅन्ट झालेलं लिहितात, कोणी कर्सिव पण लिहायचं असेल तरी सरळ लिहितात, तर त्याचा पण काही प्रभाव होतो.
2: वा वा, प्रश्नच नाही. कसं असतं की पेज कन्सेप्ट मध्ये समजा आपण पेज घेतलं एक आणि त्या पेज मध्ये समास असतो, चारी बाजूनी वरचा समास, खालचा समास, लेफ्ट अँड राईट दोन्हीकडचा. आता लिहित असताना समजा एखादा लेखक, ज्याला आपण जो लिहितो आपण लेखक म्हणू आपण त्याला, जर तो खूप डावीकडे लिहित असेल

0: तो रूटशी कनेक्टेड आहे, म्हणजे तो कुठेही बाहेर गेला नोकरीच्या निमित्ताने परदेशात जरी गेला तर तो आपल्या इंडियामध्ये येऊन माझं घर माझं गाव असंच बोलतो, माझी आई माझी आजी आजोबा माझी बहीण भाऊ हेच बघेल तो. समजा हा राईट मी लिहिणारा असला तर त्या ठिकाणी हा फ्युचरिस्टिक असतो, त्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये त्याला काही काहीतरी कामगिरी करण्याची इच्छा असते. आणि जे वरतून म्हणजे वरचा जो समास आहे खालचा समास आहे, जर वरपासून खालपर्यंत लिहित असेल तर असा माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी असतो, याचे कामं सक्सेसफुल होतील याची गॅरंटी नाही, कारण याला नियम नाही आहेत, हा नियम पाळत नाही आहे. कारण नियम पाळणं आवश्यक आहे, लिखाणासुद्धा तसे नियम आहेत की कशा पद्धतीने लिहिलं गेलं पाहिजे. आणि कसं आहे की आपल्याला जे अल्फाबेट शिकवले आहेत तसं आपण लिहित नाही, प्रत्येकाचे अल्फाबेट वेगवेगळे आहेत. आता एखादा अल्फाबेट घेऊन पण सांगतो उदाहरणाचं मी, की आता मी अल्फाबेट ए काढला त्याला समजा स्टार्टिंग स्ट्रोक आहे, ठीक आहे. एखादा अल्फाबेट घेतला मी, हे नॉर्मली घेत असतो प्रत्येकाच्या मध्येच, इंटरनल स्ट्रक्चर जर डिस्टर्ब झाला असेल तर असे लोक जे आहेत ज्यांचा इंटरनल स्ट्रक्चर लेफ्टकडनं डिस्टर्ब झाला आहे, तर असे लोक महिलांविषयी म्हणजे अबाउट अपोजिट सेक्स ते चिडखोर असतात, ठीक आहे. आणि ज्यांचं राईटला लूप आला असेल तर असे लोक पुरुषांविषयी म्हणजे हेटफुल असतात, तर त्याच्यामध्ये हा ट्रेट आढळतो. आता या एमध्ये बरेचसे लपलेले आहेत असं एकच नाही, कसं की रेफरन्समध्ये आपल्याला सांगतात ना की कुठे काय लपलंय, कारण ओव्हरऑल आपण रायटिंग बघत असतो. आता जसं मी ओपन ए म्हटला किंवा ओपन ओ म्हटला किंवा ओपन जी म्हटला, असे बरेचसे लेटर्स ओपन होतात तर त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. आणि याशिवाय तुमचं जे रायटिंग असतं, जसं तुम्ही अल्फाबेट लिहित असतात तर त्यावेळेला तुमचं अँग्युलर रायटिंग जर तुम्ही करत असाल, गाईडलाईन लिहित असाल किंवा आर्केड, असे तीन प्रकार प्रमुख त्याचे प्रकार आहेत. तर जो अँग्युलर रायटिंग करतो तो नॉर्मली तापट स्वभावाचा असतो, तापट इन द सेन्स की तो चिडका आहे रागट रागीट असं नाही, त्याला परफेक्शन हवं असतं असं म्हणायला हरकत नाहीये, ठीक आहे. आणि हा डिसिप्लिन असतो. जे लोक गार्डलाईन देतात म्हणजे फुलांची माळ जशी असते तसं जर लिहित असतील तर हे लोक मवाळ असतात, या लोकांना कोणीही युज करू शकतं, म्हणजे युज अँड थ्रो यांचा जास्ती होऊ शकतो. दुसरी गोष्ट, अशा लोकांना आम्ही सजेस्ट करतो की त्यांनी व्यवसाय करू नये, कारण व्यवसाय जर केलं त्यांची फसवणूक होण्याची चान्सेस जास्ती असतात.
1: पण हे मग भावना सगळ्याच समजून येतात असं म्हणायला हरकत नाही आपल्या
0: सगळ्याच.
1: सिग्नेचर ही जी असते ही आपलं भविष्य घडवते असं म्हणतात, तर सिग्नेचर कशी असायला हवी?
0: आता कसं आहे, सिग्नेचर मध्ये चार अस्पेक्ट आहेत, तुम्ही, तुमची आई, तुमचे वडील आणि तुमचा समाज, हे सगळे त्यात कव्हर झाले पाहिजे. आता बऱ्याचशा सिग्नेचर ज्या फॅन्सी बघितल्यात मी, म्हणजे माझ्याकडे जेवढे येतात आणि ते अगदी छान अगदी इतक्या म्हणजे तावाने काढतात सिग्नेचर ती, की त्यांना वाटतं की मी केलेली सिग्नेचर बेस्ट आहे. आणि त्यात व्हेरिएशन येत असतं, म्हणजे एकच सिग्नेचर म्हणजे राहत नाही, दोन तीन चार सिग्नेचर त्यांच्या होऊन जातात थ्रू आउट त्यांच्या त्या स्पॅनमध्ये. तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे तुम्ही हे जे करता सिग्नेचर जे करता तर ते करत असताना तुमचं अल्फाबेट जे आहे ते क्लिअरली आलं पाहिजे. आणि तुमचं पहिलं जे आहे पर्सनल प्रोनाऊन आय हा केव्हाही मोठा निघाला पाहिजे, म्हणजे तुमचं जे नाव असेल, जर माझं नाव सतीश आहे तर माझा एस मी मोठा काढला पाहिजे आणि बाकीचे अक्षर जे आहे त्या तुलनेमध्ये 50% किंवा त्याहून लहान काढले पाहिजे.
1: अच्छा,
0: हे जर महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्कोर द्यावा की देऊ नये हे डिपेंड्स अपॉन युअर हँडरायटिंग, म्हणजे तुमचं हँडरायटिंग कसं आहे त्यावर डिपेंड करतं की अँड डॉट्स, ते डॉट्स मी कुठे द्यावेत आणि कशा करता द्यावेत त्याला पण मिनिंग आहे, हा एक वेगळा विषयच आहे.
1: अच्छा, सिग्नेचर काढताना काही अल्फाबेट्स खाली येतात काही वर येतात, मग ते कटल्या जातात आपण लाईन काढतो तर ते योग्य आहे?
0: नाही, तुमची सिग्नेचर कट व्हायलाच नको.
1: अच्छा,
0: आणि कोणा सिग्नेचर तुमचा खोडखाड असेल तर त्यात सुसाइडल टेंडन्सी पण राहू शकते, डिपेंड त्यांनी कशी केली आहे ती. आणि काही काही लोक सिग्नेचर करून खालती रेष ओढतात ती मागे रेष घेऊन पुन्हा पुढे येतात, तसं पण करू नये.
1: पण मग सर, या सगळ्यातनं जर कोणाचं चुकीचं असेल काही तर त्याला त्यातनं बाहेर निघता येतं का?
0: हो, का नाही निघतात. जर तुम्ही ग्रॅफोथेरपी केली, कसं आहे मॅडम की 21 डेज, 42 डेज आणि 90 डेज एवढी प्रॅक्टिस करावी लागते. 21 डेज जे आहे ते कशा करताय की तुम्हाला ती सवय व्हावी, ठीक आहे. त्यानंतर ते तुमच्या थॉट प्रोसेस मध्ये गेलं पाहिजे, कारण हा कसं आहे की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड हा विषय जो आधारित आहे याचा मेन जे आहे ते सबकॉन्शियस माइंड आहे. म्हणजे आता आपण कॉन्शियस आपल्याला माहिती आहे, पण सबकॉन्शियस माइंड 24 तास तुमचं जिवंत असतं, जसं श्वास घेणे पापणी आपण लवतो तर हे जे प्रकार आहेत हे सबकॉन्शियस माइंड होतं, आपल्याला जाणवत पण नाहीये. सबकॉन्शियस माइंड वर हा विषय जो तो आधारित आहे, तर म्हणजे थॉट प्रोसेस, ठीक आहे ना. आता आम्ही जेव्हा रायटिंग बघतो तर आम्हाला ते जाणवतं की हा कुठल्या कॅटेगरीत बसणार आहे आणि जे ट्रेट आहे ते काय इतके बिघडतात आहेत. फॉर एक्झाम्पल, रायटिंग करत असताना समजा झिगझॅग येत असेल, कर्व फॉर्म होत असतील, म्हणजे कॉनकेव्ह किंवा कॉन्व्हेक्स जर कर्व फॉर्म असतील, ज्यांचे कर्व असे येतात म्हणजे कॉन्व्हेक्स म्हणून पण आहे सध्या, म्हणजे खालतून भाग उथळ आहे असं आपण जर बघितलं, तर ही व्यक्ती कुठलंही काम करत असताना म्हणजे कुठलंही काम करायला दिलं की इलेक्ट्रिकचं बिल तू भरायला जा, तर हा जोपर्यंत जी डेट येत नाही तोपर्यंत बिल भरणार नाही, त्याकरता तो लाख शिव्या खाऊन घेईल लोकांच्या बोलणे ऐकून घेईल, पण तरी पण तो, पण याची खासियत अशी आहे की हा जाऊन तो वेळेत काम करेल, मग वादळ उद्या पाऊस उद्या काही उद्या तो काम ते पूर्ण करेल. पण हा जर कॉन्व्हेक्स असेल तर हा माणूस काम करणारच नाही, कॉन्केव्ह झाला असेल इट्स ओके हे चालतं, की हा माणूस काम करेलच. म्हणजे तुम्हाला पण आपली मुलं ओळखायची आहेत, आपले हॅबिट्स ओळखायचे आहेत, स्त्री आहेत नवऱ्यांना ओळखायचं आहे, तर त्याच्याकरता शास्त्र चांगलं आहे, किंवा नवऱ्याला पण बायको ओळखायची आहे त्याच्याकरता पण

0: रंगशास्त्र आहे. म्हणजे तुम्ही कसं की एकमेकांना अचूक पाहू शकता आणि आपल्यातल्या उणीवा काय आहेत त्या आपण काढू शकतो आणि ग्राफोथेरपी करून ते आपण सुधारू शकतो.
1: पण याच्यामुळे आजकाल आपण बरेच बघायला मिळतो की डिवोर्स केसेस खूप वाढलेले आहेत, म्हणजे नातेसंबंध टिकणं फार कठीण झालेलं आहे.
0: बरोबर.
1: तर या ग्राफोलॉजीचा या गोष्टींमध्ये पण उपयोग होऊ शकतो.
0: बिलकुल होऊ शकतो. आता बघा कसं आहे माहिती का, की ग्राफोलॉजी हा सुद्धा एक अँगल आहे. आता हळूहळू लोकांना समजतोय. आता मी बरेचदा सांगतोय मी की तुम्ही हँडरायटिंग मॅच करा. कसं असतं की मी तुम्हाला जसं म्हणतो स्लांटचा विषय तुम्हाला म्हटलं होतं, तुम्हाला हा अल्फाबेट ए सांगितला होता, जो इंटरनल स्ट्रक्चर समजा डिस्टर्ब असेल तर या ठिकाणी भांडणं होणारच. तर हे जे वाद विवाद छोटे मोठे तर यातून तुम्हाला जाणवतील. पण समजा जर तर इंटरनल स्ट्रक्चर जास्त डिस्टर्ब झालं असेल या ठिकाणी तर हे वाद विकोपात जातात. त्याच्याकरता दुसरं एक ट्रीट असं आहे की रायटिंग करत असताना जर स्लांट ज्याला म्हणतो आपण की लेफ्ट म्हणजे स्लांटिंग टुवर्ड्स लेफ्ट स्ट्रेट किंवा राईट, जर समजा एखाद्या दोघांपैकी मेल किंवा फिमेलचं जर रायटिंग समजा जर स्लांट बिघडला असेल तर त्यांचं जमणारच नाही, कारण कुठेतरी ती रेषी जाऊन मिळाली पाहिजे. म्हणजे हा जो स्पॅन आहे हा त्यांना मिळाला पाहिजे एकमेकांना समजून घेण्याकरता. इथे ज्या ठिकाणी अँगल मिळत असेल त्या ठिकाणी त्यांचं कुठेतरी सुधारण्याची शक्यता आहे. जर समजा एखादा स्लांट लेफ्टला आणि एखादा राईटला आहे तर त्यांच्या मध्ये डायव्हर्जन चान्सेस जास्ती असतात. म्हणजे आम्ही पाहिले आहे त्याचे.
1: अच्छा.
0: म्हणजे या ठिकाणी आम्ही जेव्हा चेक करतो तर त्यावेळी जाणवतो की हे बघायला हवं होतं. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या क्लायंट्स मी म्हणजे सांगतो आमचं पटतच नाही. मी म्हटलं तुम्ही रायटिंग करा कुठे. आता माझ्याकडे मी शाळेचं काम करतो, माझ्या पुस्तकांना सप्लायचं काम होतं माझं. त्यावेळेला पूर्ण भंडाराची शाळेचे प्रिन्सिपल डायरेक्टर सगळे माझ्याकडे आले होते. आल्यानंतर ते म्हणे आमच्याकडे पैसाच नाही हो सर म्हणे. आणि त्यांनी जेव्हा रायटिंग केलं मी त्यांना लगेच म्हटलं की मॅडम मी पैसा नाही असं होऊ शकत नाही. कसं काय म्हणतो तुम्ही रायटिंग सांगते मला. तर हे तर दिसतं त्याच्यामध्ये.
1: अच्छा.
0: म्हणजे मनी मनी जो तुमचं आर्थिक स्थिती कशी आहे हे जर पाहिजे असेल तर तुम्हाला ते ग्राफिक तुम्हाला काम करते. कसं की अल्फाबेट वाय आहे, अल्फाबेट वायचा खालचा लूप. हा लूप काढत असताना तुम्ही लूप कसा काढलाय यावर डिपेंड करतो तुमची इकॉनॉमी कशी आहे हा एक भाग झाला. ती मोठी असेल तर बॅगेजेस किती आहेत, कर्ज किती तुमच्यावरती ते पण दिसतं. वाय आणि जी हे दोन अल्फाबेट असे आहेत कारण की ते लोअर झोनचे आहेत. लोअर झोन म्हणजे तुमची जी अपेक्षा असते की मी जीवनामध्ये काय करायचं आणि त्याकडे तुम्ही धडपडत असता आणि त्याकरता तुम्ही नाना विविध प्रकारे तुम्ही मार्ग निवडता. पण ते सगळे मार्ग चांगलेच असतील असं काही महत्वाचं नाहीये. तर ते तुमच्या हँडरायटिंगमध्ये दिसणार की तुम्ही काय करताय.
1: सर आता हे सगळ्या भावनेंचा इमोशन्सचा सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला, नातेसंबंधांचा पण विचार केला, पण एखाद्या जर तरुणाला आपलं करिअर निश्चित करायचं असेल तर त्याच्या हँडरायटिंग वरून कळतं का की तो कुठल्या करिअरमध्ये जाऊ शकतो.
0: हो. कसं असतं की ज्यांचे हँडरायटिंग कसं असतं की आम्ही एक फॉन्ट ठरवलाय की कुठल्या साईजला ते असायला पाहिजे हँडरायटिंग. आज समजा एखाद्या हँडरायटिंग मोठा आहे खूप मोठा आहे तर असा व्यक्ती जो आहे तो नॉर्मली तो जॉबच करतो.
1: अच्छा.
0: ठीक आहे. ज्यांचे अक्षर बारीक असतात ते सायंटिस्ट म्हणजे तत्सम सेवेमध्ये जातात ते लोक. आणि ज्यांचे रायटिंग करत असताना अप्पर झोन जर मोठा असेल तर ते जे इंटेलिजंट काम असतात जे डोक्याचे काम आहेत म्हणजे डॉक्टर्स आर्किटेक्ट असे ते काम करू शकतात की ज्यांना इमॅजिन करायचं आहे की एखादी जागा आहे आणि त्यांनी बिल्डिंग बांधायची ती त्या जागेमध्ये बेस्ट कशी करता येईल तर ते तो करू शकतो. म्हणजे त्याला म्हणतात की हा जो अप्पर झोन आहे अप्पर झोन त्याला वरचा झोन म्हणतो हा तर हा झोन मोठा असला पाहिजे लिहिताना. आता कसं की आपलं हे ऑडिओ असल्यामुळे कसं कळणार नाही म्हणजे श्रोत्यांना पण कन्फ्युजन होईल. जर तुम्ही गुगल केलं तर बरीशी माहिती आहे या विषयावरती. आता काय नाही आहे त्यात पण तुम्ही पाहू शकता की अप्पर झोन म्हणजे काय, मिडल झोन म्हणजे काय आणि लोअर झोन म्हणजे काय. लोअर झोन मधले अक्षर कसे असले पाहिजे, मिडल झोन मध्ये अक्षर कसे असले पाहिजे, अप्पर झोन मध्ये अक्षर कसे काढावेत, आपले अक्षर कसे आहेत आणि आपण ते कसे लिहितो आहोत. मग त्याच्यामध्ये कसं आहे की आमचे काही सिद्धांत आहे आम्ही त्या सिद्धांतात त्याला बसवतो आणि त्यानुसार जर लिहिलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला चांगलं एक कलाटणीच मिळेल चांगली बियॉन्ड युअर इमॅजिनेशन.
1: सर काही काही लोकांचे जेव्हा आपण अक्षरं बघतो ते अक्षर इतके सुरेख असतात की आपल्याला ते बघूनच प्रसन्न वाटतं. पण काही लोकांचे अक्षर असे असतात की काहीच कळत नाहीये असंही असतं. तर त्या लोकांचा स्वभाव खूपच छान किंवा खूपच वाईट असा ठरू शकतो का.
0: बघा अक्षर चांगले असणं खूप चांगले असणं हे पण चांगलं नाहीये. कारण एखादी गोष्ट खूप चांगली असतं पण चांगलं नसतं. आणि एखाद्याचे अक्षर खराब आहे म्हणून तो खराब असतो असं पण नसतं.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आता तो लिहितो कसं. जर समजा तुम्हाला लिहिताना जाणवतं की हे अक्षर घाबरट आहेत म्हणजे स्लो रायटिंग स्लो झालं आहे किंवा लिहिताना असं क्रॅम्प येतो ना हातामध्ये असं जाणवलं तर समजायचं की हा भित्रट आहे घाबरट आहे. तो किती हिंमत दाखवत असेल तरी पण तो आतून पूर्ण पोखरलेला आहे की त्याला भीतीनं तो पूर्ण पोखरलेला आहे तो. तर ते तुमच्या हँडरायटिंग मध्ये जाणवत होते. जर त्यांचे अक्षर समजा एक साधारण 3 mm 4 mm असतील तर ते ऍव्हरेज असतात. ते त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅफोथेरपी करून तुम्ही ते सुधारू शकता. ते म्हणजे त्याला जे करायचं असेल ज्या जसं आता माझ्याकडे काही लोक येतात त्यांच्या कोणाला आजकाल तर कसं आहे की JEE NEET याच्यावर जास्ती फोकस आहे सगळ्यांचा. आता जे मुलं नीट करू शकत नाहीत त्यांना सुद्धा आई वडील जबरदस्तीने किंवा मग त्यांनी केलंय म्हणून करावं म्हणून ते टाकतात.

0: असा माझा अनुभव आहे. तेपर्यंत मी जेव्हा त्यांचा हँडरायटिंग बघतो, कारण मी एक फॉर्म भरतो ज्यावेळेला त्यांच्याकडनं, तर तेव्हा मला लगेच कळतं करणार आहे की नाही.
1: अच्छा,
0: ठीक आहे. आता आपल्याला त्यांना म्हणता येत नाही, कारण आईवडिलांचं प्रेम असतं. तसंच तुम्हाला मी पुन्हा एक सांगतो मी, की जसं अल्फाबेट आर आहे, आता आर काढत असताना आपण तो काढला असेल पक्ष्यासारखा, ज्याला खालतून गोल आलाय. ठीक आहे. आता हा जो आहे याच्यामध्ये गुड क्वालिटी आहे, आणि पण याचं जे एक्सेप्टन्स आहे समाजामध्ये ते ऍव्हरेज असतं, म्हणजे खूप असेलच असं काही गरजेचं नाहीये. दुसरा आपण आर काढला पक्ष्यासारखाच, पण त्याचं लूप फॉर्मेशन आहे ते कमी आहे, लूप छोटा आहे त्याचा. तर असे जे आहे त्यांना जे शिकवलं

0: ठीक आहे.
1: आणि आर जर आपण आता याला काय म्हणता येईल की हा आर काढल्यानंतर ज्याला आपण एक अँगल फॉर्म करतो,
0: दोन लूप,
1: दोन लूप म्हणण्यापेक्षा आपण याला दोन हाफ सर्कल जे काढतो आपण, दोन म्हणजे आर काढून वरती लिहिल्यानंतर श्री काढतो म्हणून, तसं करताना जर दोन हाफ सर्कल काढले ठीक आहे, आता श्रोत्यांना कळेल तुम्ही काय सांगतोय ते, एक रेष आपण श्री करता जी काढतो तीच खालती आणून पुन्हा हाफ सर्कल आणि परत एक हाफ सर्कल काढला आपण, त्यात जर अँगल फॉर्म झाला, अँगल फॉर्म झाला असेल तर असे जर लोक असतात ते हे लोक सोशल असतात संबंध, म्हणजे ज्या ठिकाणी अँगल फॉर्म झालेला नाही आहे, ज्यांच्यामध्ये अँगल फॉर्म झालाय तर ते लोक चिडके असतात आणि हे कसं की क्रिटिसाइज करतात मग असे आर काढणार. जर तुमचा स्टुडंट असेल तर त्यांनी दुसरा आर काढावा, म्हणजे पक्षासारखा पण ज्याचा लूप लहान आहे असं आर काढावं.
0: सर जाता जाता आमच्या तरुण मंडळीला तुम्ही काय संदेश द्याल?
1: मला हे सांगावंसं वाटेल की ग्रॅफोलॉजी हा जो विषय आहे हा प्रत्येकाने शिकण्याचा प्रयत्न करावा सगळ्यात पहिले, एवढ्या करता की आताचं जग फार फास्ट चाललं आहे आणि आता जे कुठे आता नोकरी करणार तर जे कोणी तुम्हाला नोकरी ठेवणार म्हणजे एम्प्लॉई आणि एम्प्लॉयर, तर त्या ठिकाणी तुम्ही स्किल्ड असायला पाहिजे. आता स्किल डेव्हलप करण्याकरता तुम्हाला तुमचं हँडरायटिंग हे तुम्हाला महत्वपूर्ण ठरणार आहे आणि हा अँगल आपल्या जीवनामध्ये आहेच आणि याची जाणीव ठेवून तुम्ही ते शिकावं. आणि जर समजा तुम्हाला हे शिकायचं असेल तर नागपूरातच माझी संस्था आहे, तुम्ही शिकू शकता. आणि कुठे जर समजा तुम्हाला याचं वर्कशॉप हवं असेल तर आम्ही ते फ्रीली अवेलेबल करतो, ते एवढ्या करता की याचा प्रचार प्रसार व्हावा, तुमच्यापर्यंत हे ऑडिओ व्हिडिओ या पद्धतीने पोहोचावं ही माझी मनस्वी इच्छा आहे.
0: नक्कीच. तर मित्रांनो, आज आपण ग्राफोलॉजीच्या माध्यमातून आपल्या हस्ताक्षरातील कितीतरी गोष्टी जाणून घेतल्या. सर तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप अमूल्य असं मार्गदर्शन केलं. तुमचे नागपूर आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार. आपण भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आत्ताच पण वेगळ्या वाटा या मालिकेअंतर्गत अंकिता पोहरकर या आपल्या मैत्रिणीने घेतलेली ही मुलाखत ऐकलीत. यासोबत वेळ झाली आहे आजच्या कार्यक्रमात इथेच थांबण्याची. तुम्हाला आपला आजचा युव आणि कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला पत्रांद्वारे जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी सिव्हिल लाईन्स नागपूर 440001. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.

0: the Sensex gained 790 points to close at 75,399. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर ससस 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी यावर आपण ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 आणि 14 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विभावरी आपटे जोशी यांच्या स्वरातील डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक डाव भूताचा या चित्रपटातील सुधीर मोघे यांचं हे गीत आहे. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं, श्रीकांत पारगावकर आणि सहकारी यांच्या स्वरात.

श्रीकांत पारगावकर आणि सहकारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच ए आय आर

0: निर्णयितुं सज्जते स्तः। कांग्रेस दलस्य नेता वीडी सतीशन वर्यः केरलम राज्यस्य मुख्यमंत्री भविष्यति इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी ही डीटीएच उपग्रह वाहिनी। आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी वर आपण ऐकू शकता आहात। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे या संदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. आज आपल्या कार्यक्रमामध्ये ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके आलेल्या आहेत. या स्वतः भारत सरकारच्या नोटरी तर आहेतच, त्याशिवाय त्या भटके विमुक्त महिला परिषद महाराष्ट्र राज्य याच्या उपाध्यक्ष आहेत, कायदे सल्लागार आहेत, महिला वकील बार जिल्हा न्यायालय पुणे याच्या त्या सचिव आहेत, एमआयडीसी पुणे याच्या त्या विशेष कायदे सल्लागार देखील आहेत, आणखी अनेक सन्माननीय पदांवरती त्या कार्यरत आहेत. आपण माहिती करून घेणं अत्यावश्यक असलेला पॉश हा कायदा आणि त्याबद्दल सांगण्यासाठी आज वंदनाताई आपल्या इथे आलेल्या आहेत. वंदनाताई, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद ताई.
0: एकूणच महाराष्ट्रामध्ये एक आयटी सेक्टरमध्ये घटना घडली आणि त्यानिमित्तानं पॉश नावाचा कायदा सगळ्यांना चर्चेत आला किंवा त्याबद्दलची उत्सुकता आणि माहिती असावी असं वाटायला लागलं. तर सुरुवातीलाच आम्हाला सांगा की पॉश म्हणजे काय, त्याचा एकूणच फुलफॉर्म काय आहे आणि हा कायदा काय आहे.
1: पॉश ऍक्टचा अर्थ असा आहे की प्रिव्हेंटेशन ऑफ सेक्स्युअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस ऍक्ट. हा कायदा कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी हा कायदा बनवण्यात आलेला आहे. हा कायदा 2013 साली बनवण्यात आला. त्याचं कारण असं घडलं होतं की भवरी देवी म्हणून एक महिला होती आणि ती ऍक्च्युली गाव लेवलवरती काम करत असताना तिच्या असं लक्षात आलं की गावामध्ये दोन लहान मुलांचं लग्न होतंय. तर ते तिच्या लक्षात आल्यानंतर तिने स्वतःच्या हिमतीवरती त्या दोन मुलांचं लग्न होऊ दिलं नाही, पण त्याचा राग गावकऱ्यांना आला आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही मुलांच्या नातेवाईकांनी त्या भवरी देवीवरती अत्याचार केले. त्याला तिने दाद मागण्यासाठी तिथल्या लोकल कोर्टामध्ये, नंतर हायकोर्ट, नंतर सुप्रीम कोर्ट अशी ती पुढे पुढे गेली, पण तिला तितकासा न्याय मिळाला नाही. म्हणून मग त्यावेळी काही एनजीओने त्याच्यात लीड घेऊन विशाखा गाईडलाईन तयार केल्या गेल्या आणि त्या विशाखा गाईडलाईन मध्ये ह्या गोष्टी, पॉश ऍक्टच्या रिलेटेड गोष्टी चर्चा केल्या गेल्या. त्यामुळे पॉश ऍक्ट हा 2013 साली अस्तित्वात आला.
0: बरोबर. एकूणच विशाखा आणि मग पॉश ऍक्ट याबद्दलचा प्रवास, म्हणजे ते ऍक्च्युली सुरू कसं झालं हे तुम्ही सांगितलं, पण आता पॉश ऍक्ट हा आज कोणाकोणासाठी आहे, म्हणजे आपण कामगार सभेत बोलत असताना कोणकोणत्या सेक्टरमधल्या कामगारांसाठी तो आहे की सगळ्याच आहे आणि काय तरतुदी आहेत त्याच्या.
1: पॉश ऍक्ट हा खरं तर सर्व महिलांसाठी आहे. सर्व महिला म्हणजे ज्या सरकार ठिकाणी कामं करतात, खासगी ठिकाणी कामं करतात, आयटी सेक्टरमध्ये कामं करतात, घरकाम करणाऱ्या महिला असतात, किंवा इंटर्न, ट्रेनी, किंवा रस्त्यावरती झाडू मारतात, कॉर्पोरेशनमध्ये काम करतात, अशा सगळ्या महिलांसाठी हा पॉश ऍक्ट केलेला आहे. म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक

0: दिलेला पोशाख लागू.
1: बर, म्हणजे कोणत्याही ब्लू कॉलर, व्हाईट कॉलर, आयटी सेक्टर, एमपीडब्ल्यू झाडू मारणारी कुठल्याही स्त्रीच्या साठी सुरक्षेसाठी हा कायदा आहे.
0: अगदी.
1: पॉश ऍक्ट खाली समजा एखादीला तक्रार नोंद करायची आहे तर काय प्रोसिजर असते?
0: पॉश ऍक्ट खाली जर तक्रार नोंदवायची असेल तर सरकारी किंवा खासगी ऑफिसेस आहेत तिथं एक कमिटी असते. त्या कमिटीमध्ये एकूण 5 लोक असतात. त्यातले 3 लोक हे ऑफिसमधले असतात, एक कायद्यामधला असतो आणि एक एनजीओतर्फे नियुक्त केलेला असतो. तर त्या कमिटीकडे त्या महिलेने स्वतःची कंप्लेंट द्यायची असते आणि तिथे जाऊन तिच्यावरती जो अन्याय झालाय तो तिने तिथे जाऊन सांगायचा असतो. तो तिने लेखी स्वरूपात द्यायचा असतो. पण त्याला पण कायद्याने बंधन घातलेलं आहे की तो 3 महिन्याच्या आतमध्ये तिने तिची जी काही तक्रार आहे ती त्या कमिटीकडे दाखल केली.
1: म्हणजे घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत?
0: येस.
1: अच्छा. आणि मग हे लेखी स्वरूपात त्या कमिटीमध्ये देणं.
0: आणि मला पुढे जाऊन असं सांगावं असं वाटेल की पॉश ऍक्ट हा फक्त कागदावर नाहीये. खरं तर प्रत्येक जिथं जिथं महिला काम करताय तिथं तिथं प्रत्येक ऑफिसेसने ती कमिटी स्थापन करणं बंधनकारक आहे.
1: मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की मला तक्रार करायची पण कमिटीच नसेल तर काय करणार?
0: नाही, जर कमिटी नसेल तर एक जिल्हा लेवलची कमिटी असते. त्या कमिटीकडे जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकता. आणि जर असं लक्षात आलं की ती कमिटीच त्या ऑफिसमध्ये स्थापन केली गेलेली नाहीये तर पॉश ऍक्टच्या कायद्याखाली त्या ऑफिसला 50,000 दंड पण होऊ शकतो. आणि अगेन अँड अगेन त्या जर ऑफिसने चुका करत राहिलं आणि कमिटी स्थापन नाही केली तर त्या ऑफिसेसवरती कारवाई सुद्धा कायदेशीर होऊ शकते.
1: म्हणजे अशी ती घटना घडल्यापासून 3 महिन्याच्या आत ती तक्रार नोंदवायची आहे. आणखीन असं बरेचदा दिसतं की तक्रार एखाद्या महिलेनी नोंदवलीये पण त्याचं पुढे काहीच होत नाहीये.
0: मग त्यावेळी तिने काय करायचं असतं की त्यावेळी तिनं एक जिल्हा लेवलची कमिटी असते. इंटरनल कमिटीने जर ऐकलं नाही तर लोकल लेवलला एक जिल्हा लेवलची कमिटी असते. त्या कमिटीकडे तिने जाऊन तक्रार अर्ज द्यायचा आणि त्या कमिटीकडे जाऊन स्वतःसाठी दाद मागायची.
1: या सगळ्यामध्ये हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे?
0: हा कायदा फक्त महिलांसाठीच आहे.
1: म्हणजे
0: कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांवरच्या अत्याचारांसाठीच हा कायदा केलेला आहे. आता अत्याचार म्हणाल तर कोणकोणत्या प्रकारचे अत्याचार येतात? म्हणजे महिला जिथे काम करते तिथे प्रत्येक महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. त्यावेळी तिला बऱ्याच वेळा पुरुषांबरोबर मीटिंग घेणं, गोष्टी करणं असं चालू असतं. तर अशा वेळेस कधी कधी पुरुष वर्ग गैरफायदा घेतला जातो महिलांचा. आणि त्यावेळी अनिश्चित स्पर्श, अश्लील बोलणे, इशारे करणे, मेसेज टाकणे व्हॉट्सअपवर किंवा टेक्स्ट मेसेज टाकणे किंवा तिचे फोटो काढणे किंवा कोणत्याही लैंगिक स्वरूपाचं वर्तन करणं हे सगळं या ऍक्ट खाली येतं. आणि या म्हणजे अशा प्रकारे कुठल्याही महिलेबरोबर जर का तिच्या ऑफिसमध्ये गोष्टी घडत असतील तर तिने ताबडतोब तक्रार अर्ज देणं गरजेचं आहे. सपोज तिला जर ती तक्रार देता नाही आली संभव किंवा तिच्यामध्ये तिने ती घरी जाऊन सांगितली
1: किंवा बरेचदा धमकवणी पण असते ना की तो तक्रार
0: म्हणजे की आता हायर ऑथॉरिटीज जर कोणी असा अत्याचार करत असेल
1: एक्झॅक्टली
0: आणि मग त्यावेळी त्या महिलेला तिचं प्रमोशन अडलंय किंवा तिचं काही तिचं पेमेंटचं
1: इश्यू आहे
0: किंवा अजून काही असतील एक्सेट्रा काही गोष्टी असतील तर त्या गोष्टींमुळे ती महिला जर तिचं त्या गोष्टी तक्रारात स्वरूपात सांगत नसेल आणि ती घरी जाऊन तिच्या घरच्यांना जर सांगत असेल तर तिच्या घरच्यांनी सुद्धा हा तक्रार अर्ज म्हणजे तिच्या ब्लड रिलेशन मधल्या तिच्या मामाने, बहिणीने, आईने, वडिलांनी यांनी जर हा तक्रार अर्ज तिच्या वतीने दिला तरी कायद्यामध्ये तो मान्य आहे.
1: तुम्ही म्हणालात की घरच्यांनी दिला तर चालतं, एखादी कलीगच असेल महिलेची तर तिने दिला तर चालतं?
0: नाही, याच्यामध्ये ती शर्त आहे की
1: ब्लड रिलेशन
0: मधल्याच लोकांनी म्हणजे घरातल्या नातेवाईकांनी म्हणजे आई, भाऊ, बहीण आणि वडील अशा लोकांनीच त्या महिलेची तक्रार त्या तिच्या संबंधित ऑफिसमध्ये देणं बंधनकारक आहे.
1: या ज्या तक्रारी पॉश ऍक्ट खाली येतात तर त्या बघत असताना तुम्हाला काय वाटतंय की कामाचं ठिकाण हे सुरक्षित राहिलंय का की महिलांच्या वर्तणुकीतच काही वेळा प्रश्न निर्माण असतात झालेले?
0: नाही आता आपण म्हणताय

0: जसं की कामाचं ठिकाण सुरक्षित राहिलंय का, तर माझं स्वतःच असं ओपिनियन आहे की खर तर स्त्रीला कुठंच कुठलंच ठिकाण आजच्या घडीला तरी सुरक्षित नाहीये. म्हणजे माझ्या मते अर्थार्जनासाठी जेव्हा ती घरातून बाहेर पडली आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हा तिने सुरुवात केली, तेव्हा कामाचं ठिकाण हे तिचं पहिलं हे तिचं घर असतं आणि दुसरं हे तिचं कामाचं ठिकाण असतं. त्या ठिकाणी तिला सुरक्षितता मिळणं हे खरं तर समाजाची जबाबदारी आहे आणि त्या ऑफिसमधल्या तिच्याबरोबर असणाऱ्या पुरुष कलीगची पण जबाबदारी आहे. पण कधी कधी असं होत नाही, कधी कधी त्या मर्यादा ओलांडल्या जातात, कधी कधी त्यांचं जे एक नातं असतं पुरुष आणि स्त्रीचं
1: संबंधित कामाच्या ठिकाणाचं,
0: हा, तर ते कधी कधी जास्त ओलांडलं जातं आणि त्याच्यातून चुकीच्या घटना घडायला सुरुवात होते आणि मग त्या घटना जर का लोकांपर्यंत जाऊन पोहोचल्या तर स्त्रिया कधी कधी त्या गोष्टीचा डिसएडव्हान्टेज उचलून त्या संबंधित कलीगवरती तक्रार सुद्धा करतात. असं पण घडू शकतं,
1: म्हणजे की होऊ शकतं,
0: म्हणजे की तुम्ही जसं म्हणाला मगाशी की मग स्त्रियांमुळे काही, तर माझं त्याला असं एक ओपिनियन आहे की असं पण घडतं. दोस्ती इतकी वाढत जाते की त्या दोस्तीच्या मर्यादा ओलांडल्या जातात आणि मग त्या तिला काही काळाने लक्षात आल्या की आपण मर्यादा ओलांडल्यात, आपलं कुटुंब आहे, आपल्या गोष्टी आहेत, आणि मग त्या भीतीपोटी ती तक्रार अर्ज करते.
1: बरोबर,
0: असं पण घडतं. मग असं घडल्यानंतर तो तक्रार अर्ज खोटा आहे त्याची शहानिशा करण्याचं काम त्या कमिटीचंच आहे, जी इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीचं आहे. पण इट मे बी ती कमिटी तो तक्रार अर्ज त्या कमिटीला लक्षात आलं की तो खोटा आहे अर्ज आणि त्या स्त्रीनं ते खोटं हे केलंय की तिचा पण प्रत्येक गोष्टीला कन्सेंट आहे. हे जरी कमिटीच्या लक्षात आलं तरी कायदा असा म्हणतो, पॉश ऍक्ट असा म्हणतो की त्या बाईचं तक्रार अर्ज आलीये तर तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे.
1: अच्छा, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन करून जर लक्षात आलं की तक्रार खोटी आहे तर ते सिद्ध होऊ शकतं. या पॉश ऍक्ट बद्दल बोलत असताना महत्वाचं असं वाटतं की आयटी सेक्टरमध्ये हा खूप वापरला जातो किंवा या एकूणच तक्रारी नोंदवल्या जातात पॉश ऍक्ट अंडर, तर एकूण आयटी सेक्टरमध्ये याचं काय महत्व वाटतं तिथल्या कामाच्या वर्क कल्चरच्या दृष्टीनं?
0: नाही, आता हा असं काही डिव्हाइड केलेला ऍक्ट नाहीये की तो आयटीसाठी केलाय, सरकारी महिला कर्मचाऱ्यांशी केलाय किंवा प्रायव्हेट कर्मचाऱ्यांशी केलाय, असा काही हा डिव्हाइड ऍक्ट केलेला नाहीये कोणासाठी. आता आयटी कर्मचाऱ्यांशी म्हणाल तर आयटी कर्मचारी ज्या महिला आहेत त्यांचं मुळातच राहणीमान हे एकदम त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय असतं, त्यांचं कपडे वेअरिंग असेल किंवा त्यांचं जे राहण्याची स्टाईल असेल ती एक त्याचं एक स्टँडर्ड ठरलेलं आहे. तसं सरकारी ऑफिसमध्ये किंवा खासगी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांचं एक वेगळा वर्ग आहे. आणि आयटीमध्ये तुम्ही जसं आता म्हणताय की आयटीमध्ये तक्रारीचं प्रमाण वाढलेलं आहे, तर मुळात कसं आहे की आयटीमधल्या मुली मुळातच एकदम एक सेल्फ कॉन्फिडंटनी वावरत असतात समाजामध्ये आणि त्या वावरत असताना त्या ज्या पद्धतीने पुरुषांबरोबर काम करतात, म्हणजे की त्यांना वेळेच असं बंधन नाही आहे, त्यांना नाईट ड्युटी पण करावी लागते, दिवसा पण काम करावं लागतं आणि त्यांनी कॅबने येणं जाणं आणि टाइम त्यांचं कामाचं टायमिंग हे सरकारी महिला कर्मचारी किंवा प्रायव्हेट जिथे जिथे महिला कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच्या केसेस वाढल्या ह्याचं कारणच मुळात ते आहे की
1: कदाचित सुशिक्षित वर्ग आयटी म्हणजे शिकलेल्या महिला आयटी सेक्टरमध्ये जास्त असल्यामुळे ती जाणीव आहे की माझ्यावर अन्याय होतोय आणि मग मी ती तक्रार
0: करणं,
1: त्या मानाने झाडू मारणाऱ्या किंवा घरकाम करणाऱ्या बायका तेवढ्या की हे सहनच करायचं असतं.
0: आणि आयटी मध्ये काय
1: असं म्हणून त्यांनी कधी तक्रार केली नसेल असं वाटतं काय वकील म्हणून?
0: होऊ शकेल, असं होऊ शकेल. म्हणजे की कसं आयटी मधली मुलगी ही मुळात सगळं नॉलेज घेऊन किंवा ती एक कॉन्फिडंट लेवलवरती वावरत असेल, तशी जर आपण म्हणाल की झाडू मारणारी बाई तिला कायद्याचं तितकंसं नॉलेज नसणार आहे. आणि आयटी मधल्या मुलीला आज हे माहिती आहे की मला कुठे जाऊन तक्रार करायची काय करायची, त्यामुळे आता प्रत्येक प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांची एक इंटरनल कमिटी स्थापन करणं हे गव्हर्नमेंटने बंधनकारक केलेलं आहे.
1: मग यातनं असा एक प्रश्न निर्माण होतो की आयटी सेक्टर सोडून ज्या असंघटित कामगार वर्गातल्या महिला आहेत त्यांनी नेमकी खरंच तक्रार मग कुठे करायची?
0: हाँ जर समजा ज्या महिलांच्याकडे त्यांची कमिटी नाहीये, इंटरनल कमिटी

0: नाहीये,
1: म्हणजे एखाद्या घरामध्ये काम करणारी बाई
0: आहे, तर तिने महिला बालकल्याणकडे एक त्याचं सेल आहे, त्या महिला बालकल्याणकडे त्या सेलमध्ये जाऊन तिने तिची तक्रार नोंदवावी. इव्हन ती पोलिसांकडे जाऊन पण तिची तक्रार नोंदवू शकते.
1: अजून एक त्याच्यामध्ये क्विड प्रो को हॅरॅशमेंट असं एक काहीतरी आम्ही अनेक जणांनी वाचलेलं आहे, तर त्याबद्दल काही सांगू शकाल?
0: क्विड प्रो को म्हणजे देणे घेणे प्रकारचं, म्हणजे की मला तुम्ही प्रमोशन देणार किंवा माझं प्रमोशन, तर असं काहीतरी कमिटमेंट होते दोघांमध्ये. आणि त्याच्या अंडर काही गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी महिलांनी स्वतःच्या कन्सेंटने असं जर केलं गेलं तर तो जो क्विड प्रो को हॅरॅशमेंट त्याला ते लागू होतं. म्हणजे की नोकरी प्रमोशन किंवा फायद्यासाठी लैंगिक भेट किंवा नाकारल्यास नुकसान करणे हा येतो, म्हणजे मला असं म्हणायचं.
1: अच्छा,
0: हा नावच असं आहे की लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवलेला कायदा.
1: बरोबर.
0: तर तो फक्त महिलांसाठी आहे,
1: बर,
0: पुरुषांसाठी नाही आहे.
1: एकूणच आता विविध प्रकारच्या तक्रारी दाखल झालेल्या असतील आणि एक वकील म्हणून तुम्ही त्यामध्ये सहभागी पण झाला असाल सोडवण्याच्या संदर्भात, कामगारांच्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या तक्रारी म्हणजे महिला कामगारांच्या तुम्ही सोडवल्या असतील किंवा त्या संदर्भात, या सगळ्याकडे वकील म्हणून बघताना तुम्ही महिलांना किंवा कर्मचारी पुरुषांना काय सांगाल आणि सुप्रीम कोर्ट याच्यावरती काय म्हणतं?
0: हा, आपला प्रश्न खरंच खूप छान आहे की कारण आज प्रत्येक महिला घरातून अर्थार्जन करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली आहे आणि आज काळाची गरज पण आहे की दोघांनी एकत्र काम केलं तरच घरातल्या सगळ्या गरजा पूर्ण होतात. पण हे करत असताना मला असं वाटतं की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून, गेले मी आज 30 वर्ष प्रॅक्टिस करते, त्या प्रॅक्टिसच्या अनुभवातून मला असं वाटतं की स्त्रीनं स्वतः इतकं कॅपेबल असलं पाहिजे आणि इतकं प्रेझेंटेबल असलं पाहिजे की तिच्यावरती असा अन्याय होण्याची वेळ तिनं स्वतः येऊ दिली नाही पाहिजे. मग मी त्याच्यात असं म्हणेल की तिचं पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना, ते काम करत असताना स्वतः इतकं कॉन्फिडंट असलं पाहिजे की त्या पुरुषाला तिच्याशी काही गैरवर्तन करताना 10 वेळा विचार करण्याची वेळ आणली पाहिजे. म्हणजे तिनं स्वतःचं वागणं असं असलं पाहिजे कामाच्या ठिकाणी. आणि दुसरं असं की पुरुषांनी पण स्त्री काम करते आपल्यासोबत म्हणजे तिचा काहीतरी एक गैरफायदा उठवायचा आणि तिला काहीतरी टॉर्चर करायचं किंवा तिला कुठल्या तरी गलिच्छ भाषा वापरणं किंवा तिला वेगवेगळ्या अँगलने तिच्याकडे बघणं किंवा तिचे फोटो तिला टेक्स्ट मेसेज टाकणं, अशा गोष्टी पुरुषांनी पण करू नयेत. कारण पुरुष असं करत असतो तेव्हा मला असं वाटतं की त्याची बायको पण कुठेतरी कामाला जात असते ना, त्याच्या मुली पण कुठेतरी कामाला जात असतात. सो जेव्हा तो असं वागतो त्यावेळी मी तर म्हणेल की ही एक प्रकारची विकृतीच आहे आणि ती प्रत्येक कामाच्या ठिकाणी असेलच असं नाही, काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणूनच हा कायदा आला गेला आणि मग सुप्रीम कोर्टाने याच्या स्टेटवे गाईडलाईन दिलेल्या आहेत की प्रत्येक ऑफिसच्या ठिकाणी इंटरनल कमिटी ही स्थापणं मँडेटच आहे. पण इफ ती इंटरनल कमिटी जर स्थापन झाली नाही तर मधून मधून सर्वे पण होतो या सगळ्या गोष्टींचा सरकारतर्फे की त्या इंटरनल कमिट्या आहेत का. आणि असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटची पण एक कमिटी आहे की ज्या ती कमिटी मधून मधून सगळ्या डिपार्टमेंटकडे याचा आढावा घेत असते की अशा कमिट्या आहेत का. पण जर तसंही नसेल तर एक लोकल कमिटी जिल्हा लेवलला स्थापनच आहे की जी महिला बालकल्याणच्या अंडर काम करत असते आणि त्या कमिटीकडे तुम्ही तुमच्या तक्रार अर्ज देऊ शकता. पण ही जी कमिटी आहे ही कमिटीचा ऑफिसच्या बाहेर म्हणजे मेन ऑफिसच्या गेटच्या बाहेर त्या कमिटीचं मेंबर असणारे आणि त्या कमिटीचं जे काही काम करणारे म्हणजे 5 लोक आहेत त्यांचं नाव डिस्प्ले करून ते त्यांचे सगळ्यांचे मोबाईल नंबर लावणं हे सुद्धा कायद्याने मँडेट आहे.
1: बरं.
0: हा, तर आता मी असं ह्याच्यात म्हणेल की प्रत्येक महिलेने आपल्या ऑफिसमध्ये ही कमिटी आहे का त्याची शहानिशा करून घ्यावी.
1: मग याच्यात काही प्रशिक्षणाचा भाग येऊ शकतो?
0: आहे ना, याच्यामध्ये प्रशिक्षण पण घेतले जातं. काही एनजीओ आहेत की ते ट्रेनिंग देतात याच्यामध्ये की कसं असलं पाहिजे, कशा तक्रार करायचा आहे, तक्रार अर्ज कोणाला द्यायचा आहे, त्याच्यामध्ये इन्क्वायरी कशी करायची आहे, जर कमिटी स्थापन झाली तर त्या कमिटी, कारण हा काही कोर्टा

0: समोर वगैरे चालणारा विषय नाहीये, हा इंटरनल विषय चालतात ऑफिसेसमधून सर. तर मग तिथल्या जे अधिकारी नेमणूक झालेले आहेत त्या कमिटीवरती, त्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे ही केस हॅन्डल करायची? कारण ही केस जेव्हा तक्रार अर्ज म्हणून जाते तेव्हा ती तिचं सगळीकडे गवगवा करणं हे सुद्धा कायद्यात मान्य नाहीये.
1: बरोबर.
0: कारण ती स्त्री जेव्हा तक्रार करते तेव्हा तिच्याकडे त्या कामाच्या ठिकाणी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, आणि त्यावेळी तिच्या त्या तक्रार अर्जाची सुरक्षितता घेऊन, तिची सुरक्षितता घेऊन त्या कमिटीनं ते काम केलं पाहिजे.
1: आता या सगळ्यात एक शेवटचा प्रश्न असा उभा राहतो की ही जी कमिटी आहे आणि कमिटीतले मेंबर आहेत ते शेवटी आतलेच असतात.
0: बरोबर.
1: त्या संस्थेतलेच असतात. तेही एकमेकांना मिळालेले असू शकतात आणि त्या तक्रारीवर काहीच घडलं नाही
0: असं होऊ पण शकतं. म्हणजे की असं घडेलच असं नाही,
1: कारण आपण आता ज्या घटना बघतोय घडलेल्या त्या बऱ्याचशा अशाच आहेत की तक्रारी खूप जवळजवळ एक 100 मेल्स किंवा स्वहस्ते दिलेल्या तक्रारी असू शकतात अनेक ठिकाणी आणि त्याचं काहीच घडत नाही.
0: अगदी आपण म्हणतो ते अगदी बरोबर आहे. कारण कमी म्हणूनच त्याच्यावरती आता थोडं त्या कमिटीवर बंधन यावं म्हणून बाहेरचा एक व्यक्ती म्हणजे एनजीओ सोशल वर्क करणार तो एक, आणि एक कायदेशीर निगडीत असा एक व्यक्ती, दोन व्यक्ती त्या कमिटीत असणं मॅन्डेट आहे. मग जेव्हा तक्रार अर्ज आपण देतोय तेव्हा या दोन व्यक्ती आहेत का? आपण तक्रार करणाऱ्या महिलेने सुद्धा ते तपासून घेणं गरजेचं आहे. इफ नसेल तर मग तिने ती कंप्लेंट कोणाकडे करायची? तर ती जी लोकल कमिटी केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवलची तिकडे जाऊन तिने ती कंप्लेंट करायची की आमच्या ऑफिसमध्ये अशी अशी कमिटी आहे पण मला आता तक्रार देताना मला हा प्रॉब्लेम जाणवेल. इट मे बी ह्याच्यामध्ये माझी इन्क्वायरी माझ्या रिलेटेड जे काही मला मी आता अर्ज दिलेला आहे ज्यांच्या अगेन्स्ट एक्स वाय झेड माणसाच्या अगेन्स्ट, तर ती इन्क्वायरी नीट होऊ शकणार नाही असं जर तिला वाटत असेल तर तिने त्या कमिटीकडे वरच्या अर्ज द्यावा आणि तिथं तिने त्या कमिटीकडे
1: जी बाहेरची डिस्ट्रिक्ट लेव्हलची आहे ती एकदा फक्त सांगा, म्हणजे सगळ्याच महिला कर्मचारी ज्या आता ऐकत असतील तर त्यांना ते कळेल की त्या संस्थेत नाही पण संस्थेच्या बाहेर तुम्ही म्हणालात की आपण देऊ शकतो अर्ज.
0: हा तेच, डिस्ट्रिक्ट लेवलला एक कमिटी असते
1: त्याचं एक नाव काहीतरी असेल ना,
0: त्याला आयसीसी लोकल कमिटी असं म्हटलं जातं. तर ती कमिटीकडे ती तुम्हाला महिला बालकल्याणमध्ये मिळू शकतं सगळी माहिती तुम्हाला त्याची हवी असेल तर. आणि एवढं सगळं करून समजा जर तुम्हाला अशी दादच मिळत नाहीये तर तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट त्याच्यासाठी कायमच मदत करत, तर तुम्ही तिथे जाऊन पण तुमची दाद मागू शकता. पण मुळातच हा कायदा आपल्या महिलांसाठी जर केलेला आहे तर मला असं वाटतं की आपणच थोडं त्याच्यात अवेअरनेस आणून प्रत्येक महिलेनं आपल्याकडे ते फोरम आहे का आणि ते त्या प्रकारे राबवलं जातंय का हे आपणच सगळ्या महिलांनी जितक्या काही आपल्या ऑफिसमध्ये महिला आहेत त्यांनी सगळ्यांनी जबाबदारी उचलून ती कमिटी स्थापन करून घेणं मला असं वाटतं की
1: गरजेचं,
0: जास्त गरजेचं.
1: मला या सगळ्याचा गोषवारा असा वाटतोय की मुळात आधी आपल्यावर अन्याय होतोय हे समजणं स्वतःला, त्याच्यानंतर ती दाद मागणं, ती दाद कोणाकडे मागणं, अशी कमिटी आहे का हे लक्षात घेणं, तशा कमिटीकडे अर्ज देणं. समजा जर त्या कमिटीकडे अर्ज देऊनही काही घडत नसेल तर तुम्ही म्हणालात तसं बालकल्याण किंवा आयसीसी जो फोरम एक आहे डिस्ट्रिक्ट लेव्हलचा तर तिथे ती तक्रार देणं आणि तेही काही नाही घडलं तर पोलिसांमध्ये तक्रार देणं, अशा विविध पायऱ्या मला वाटतं याच्या असू शकतात. वंदनाताई, आज तुम्ही आमच्या इथे आलात आणि पॉश कायदा त्या संदर्भातले विविध आयाम आपण उलगडले आणि निश्चितच महिला कर्मचारी महिला कामगार वर्ग आणि त्या अनुषंगाने सगळाच एक कामगार जो समाज आज आपल्या इथे आहे म्हणजे काम करणारा कामगार, तर अशा सगळ्यांनाच याचा नक्की फायदा होईल. निदान ती दृष्टी तरी आपण आज दिलीत की असा एक कायदा आहे आणि त्याच्याकडे सगळ्यांनी सजगतेने लक्ष द्यायला हवंय, त्याच्याबद्दलची प्रशिक्षण व्हायला हवी आहेत. खरोखरीच मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू ताई. धन्यवाद ताई.
1: धन्यवाद. आताच आपण ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांच्याशी बातचीत केली. पॉश या कायद्याबद्दल विविध आयाम त्यांनी उलगडून दाखवले. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता।

0: श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11 वाजता आपल्या FM गोल्ड वर.
2: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
3: आज रत्न माणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
2: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11 वाजता FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप वरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात.
4: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन AIR और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
5: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
6: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक. पुण्यातूनही दोघे अटकेत. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पामतेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला शासकीय उपाहारगृह अंगणवाडी रुग्णालय आणि वसतिगृहांमध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी मेन्यूतही बदल केला जाणार आहे. काटकसर आणि इंधन बचतीसाठी सरकारनं काल प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात हे आदेश नमूद आहेत. कोणत्याही कारणांसाठी बाईक रॅली वाहनांच्या मिरवणुकांना पोलिसांनी परवानगी देऊ नये असे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: आम्ही आता आमचे कॉन्वॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत. आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत.
0: मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये रेस्टॉरंट आणि हॉटेलांमध्ये PNG वापर बंधनकारक केला आहे. तसंच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतल्या दुबार नोंदी काढण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. गैरशेती वापरासाठी युरियाचा गैरवापर रोखण्याचे आदेशही सरकारनं दिले आहेत. खतांचा तर्कसंगत वापर करण्यासाठी कृषी विभागानं माती परीक्षणाची मोहीम राबवावी असंही या परिपत्रकात नमूद आहे. शासकीय जाहिरातींसाठी अनावश्यक खर्च टाळावा. तसंच सजावटीचे दिवे फ्लेक्स बॅनर यांचा कमीत कमी वापर करावा. डिजिटल फ्लेक्ससाठी जनरेटर वापरू नये असंही सरकारनं म्हटलं आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी 6 महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्ती करू नये असे निर्देशही या परिपत्रकात नमूद आहेत. पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार 6 मोठ्या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार असून हा गाळ शेतकऱ्यांना वाटण्यात येणार आहे. यामुळे धरणातला पाणीसाठा वाढेल. शिवाय शेतकऱ्यांना सुपीक गाळ उपलब्ध होईल. हा गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला जाणार असून त्यांना केवळ वाहतुकीचा खर्च करावा लागणार आहे. वय शैक्षणिक पात्रता अनुभव परीक्षेला बसण्याची संधीची सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार असून त्यांना खुल्या प्रवर्गातल्या जागेवर दावा सांगता येणार नाही असा निर्णय मंत्रिमंडळानं आज घेतला. यामुळे आरक्षणाच्या अंमलबजावणीत पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे. मृद आणि जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून राज्यातल्या 8767 पदांना मान्यता दिली आहे. नाशिक इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठान संस्थेला दरवर्षी 10 लाख रुपये अनुदान देण्यासह इतर निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि AM इंटेलिजन्स लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात आज 1,14,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात कुशल आणि निमकुशल अशा 8,000 तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. राज्यातल्या वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी येत्या 1 जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवणं अनिवार्य असून त्यासाठी राज्य सरकारनं वाहनधारकांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मध्यम लहरी 537.6 मीटर 558 किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर काही क्षणातच आपण ऐकू शकाल बातम्या.

नियमाचं उल्लंघन केल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशानं राज्य सरकारनं 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवणं अनिवार्य केलं आहे. राज्य सरकारनं विदर्भातल्या 550 किलोमीटरच्या महामार्गांना आज मंजुरी दिली. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर आणि नवेगाव मोरे कोनसारी ते सूर्जागड असे हे द्रुतगती मार्ग आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 2028 पर्यंत हे महामार्ग पूर्ण करण्याचं नियोजन आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. जनगणना प्रगणक म्हणून नियुक्त केलेल्या धुळे इथल्या 3 शिक्षिका जनगणनेच्या प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं हे दोघे करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टीही 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गाचा व्यापक पुनर्विकास करण्यात आला असून तो आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे आता पंढरपूर वारी ही अधिक सोयीची आणि प्रशस्त होणार आहे असं गडकरी म्हणाले. पालखी महामार्गावरची उर्वरित कामं तात्काळ पूर्ण करण्यात येतील. तसंच रेल्वे प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाखरी ते पंढरपूर रस्त्याचं काम तात्काळ पाठपुरावा करून मार्गी लावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आंबा काजू नुकसानाचे पंचनामे करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून कोणताही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांनी 19 मेपर्यंत आपल्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रं जमा करावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. यासंबंधीची जनहित याचिका कुस्तीवीर खाशाबा जाधव फाउंडेशननं दाखल केली आहे. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब

0: किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात लढत होणार आहे. हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं संध्याकाळी 7:30 सुरू होणाऱ्या या सामन्यात मुंबईनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षणाचा निर्णय घेतला आहे. सीबीआयनं आज अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीसंदर्भात मुंबई, गुरुग्राम आणि बंगळुरू या 3 शहरांमधल्या 7 ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात काही कागदपत्रं जप्त करण्यात आली असून पुढचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. आयात केलेल्या खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी पाम तेल तसंच सोयाबीन तेलाऐवजी शेंगदाणा आणि मोहरीच्या तेलाच्या वापराला राज्य सरकारचं प्राधान्य. राज्यातल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक असलेली नंबर प्लेट 1 जुलैपासून अनिवार्य. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. आणि नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून निवृत्त प्राध्यापकाला अटक, पुण्यातूनही दोघे अटकेत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता आहात. रसिकहो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्ताने त्यांच्या काही आठवणी आणि वैशिष्ट्ये उलगडणारी शुभदा दादरकर यांची मुलाखत.
2: आज रत्नमाणिकास लाभली सुधन्यता, सप्त सूर धन्य होत वंद्य गान देवता.
1: हसले मनी चांदणे, शुभदा दादरकर यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका. शनिवारी 16 मे रोजी सकाळी 11:00 FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
4: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
3: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वरही. वनिता मंडळ.
5: श्रोते हो, जागतिक कुटुंब दिनानिमित्त संवाद साधूया डोंबिवली महिला महासंघाच्या संस्थापिका अध्यक्षा CA जयश्री कर्वे यांच्याशी. शुक्रवार दिनांक 15 मे रोजी सकाळी 11:00 आपल्या FM गोल्ड वर.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 7:15 आपण ऐकू शकणार आहात वृत्तविशेष. आणि श्रोते हो, संध्याकाळी 7:30 वेळ असणार आहे माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाची. तेव्हा सुरुवातीला ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू यानंतर काही क्षणातच.

0: पद्धत एमएसपी ठरवण्यासाठी वापरण्यात येणारं गणित, त्याची मंजुरी प्रक्रिया, त्यामध्ये विचारात घेतलेले घटक, शेतीचं उत्पादन शुल्क, शेतीतून शेतकऱ्यांना मिळणारा नफा, या सर्व घटकांविषयी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ आणि प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
1: मी उदरता उल्लेख सुरुवातीला केला की देशभरातील प्रमुख राज्यांमध्ये केंद्र सरकारची किंवा भारताच्या कृषी मंत्रालयाची ही सेंटर्स आहेत. ही 21 राज्यांपेक्षा जास्त राज्यांमध्ये ही सेंटर्स आहेत आणि प्रत्येक राज्यांमध्ये हे पीक कापणीचे प्रयोग केले जातात. हे पीक कापणीचे प्रयोग केल्यानंतर सर्व राज्यांचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, उदाहरणार्थ महाराष्ट्र अधिक आंध्र प्रदेश अधिक कर्नाटका अधिक ह्या सर्व राज्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्टेट किंवा भागीले नंबर ऑफ स्टेट असं काढून सरासरी कॉस्ट प्रति हेक्टर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढलं जातं. त्याच्यानंतर पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढल्यानंतर त्याला यील्ड म्हणजे त्याने उत्पादकतेने भागल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा प्रति क्विंटल उत्पादन खर्च मिळतो. आणि हा उत्पादन खर्च कसा आहे आता यावेळेस कसं दिलंय सर त्यांनी, याला A2+FL. आता A2 मध्ये कशाचा समावेश होतो, कॉस्ट A2 उत्पादन खर्च A2 ची जी संकल्पना आहे A2+FL. आता A2 मध्ये सर्व पेड आउट कॉस्ट म्हणजे तुम्ही बाहेरचं लेबर, त्याच्यानंतर तुमच्या बाहेरचं बैल वापर, त्याच्यानंतर स्वतःच्या बैलांचा वापर, त्याच्यानंतर मशिनरी लेबर हायर्ड मशिनरी चार्जेस किंवा भाड्याने घेतलेला मशिनरी किंवा ट्रॅक्टर हे चार्जेस हे अनेक याच्यामध्ये किती आहेत सर. साधारणपणे पेड आउट कॉस्ट मध्ये कॉस्ट A1 मध्ये 14 आयटम असे आहेत आणि A2 मध्ये हे सगळे 14 आयटम अधिक रेंट पेड ऑन म्हणजे आपण भाडेपट्ट्याने घेतलेल्या जमिनीचा भाडेपट्टा किंवा त्याला दिलेलं रेंट किंवा भाडा आणि याच्यामध्ये A2+FL म्हणजे फॅमिली लेबर इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ फॅमिली लेबर म्हणजे घरच्या श्रमिक जे वापर याला आपण A2+FL म्हणतो. याप्रमाणे हे काढलेले कॉस्ट ऑफ कल्टिवेशन पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि त्याला पर हेक्टर उत्पादकतेने आता राष्ट्रीय सरासरी उत्पादकता जी मिळते त्याने भागल्यानंतर तुम्हाला पर हेक्टर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मिळतो. म्हणजे पहिल्यांदा प्रति हेक्टर त्यानंतर उत्पादकतेचा विचार केल्यानंतर तुम्हाला प्रति क्विंटल मिळतं आणि हा A2+FL प्रमाणे +50% त्याच्यामध्ये ऍड करून गव्हर्नमेंटनीही मिनिमम सपोर्ट प्राइसेस या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन असा म्हटलं जातं त्याला KMS खरीप मार्केट सीझन 2026-27 आणि हे मग कॅबिनेट कडे अप्रुव्हलला पाठवलं जातं आणि कॅबिनेटचं अप्रुव्हल त्याला मिळाल्यानंतर CACP किंवा कॅबिनेट प्रेस नोट मार्फत या किमान आधारभूत किमती सर्व देशासाठी पीक निहाय डिक्लेअर केल्या जातात आणि या वर्षीच्या खरीप मार्केट सीझन 26-27 साठी या किमती आपल्या समोर आता आहेत.
0: श्रोते हो, किमान आधारभूत किंमत ठरवताना सरकारकडून किती सकारात्मकतेने विचार केला जातो हे आपण ऐकलं. ही किमान आधारभूत किंमत ठरवण्याचा गेल्या काही वर्षांमधला तुलनात्मक अभ्यास, सध्याच्या सरकारनं त्यामध्ये सातत्यानं केलेली वाढ, यामधली राज्यांची जबाबदारी आणि शेतीच्या उत्पादनातल्या इतर काही अडचणी याविषयीही प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव तळुले यांनी विस्तृत विवेचन केलं. ते म्हणाले,
1: एमएसपीच्या दरामध्ये वाढ होत गेली राष्ट्रीय पातळीवर हे सत्य आहे नंबर एक. नंबर दोन आणि त्या नंबर दोनला सुरुवात करताना परंतु सुरुवात करावी लागेल आपल्याला कारण इनपुट कॉस्ट सुद्धा ऍग्रीकल्चर सातत्याने वाढत जातात. आता एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो. उदाहरणार्थ 2006 मध्ये नरेगाची सुरुवात झाली आणि नरेगाची सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक राज्यामधील रुरल अनस्किल्ड वेजेस आणखी अनस्किल्ड लेबर वेजेस आणि त्याच्यामध्ये कृषी श्रमिकांचा समावेश होतो याच्या रोजंदारीमध्ये प्रचंड वाढ होत गेल्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला कारण आपली शेती श्रमप्रधान स्वरूपाची शेती आहे आणि म्हणून लेबर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन महत्वाची त्याच्यात आल्यानंतर हा एक भाग झाला. त्याच्यानंतर बाकीचे जे इनपुट्स आहेत फर्टिलायझर पेस्टिसाइड यांच्या कॉस्ट वाढत गेलेल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करता याचा प्रेशर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर तो अधिक आहे आणि याच्यावर विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. एमएसपी वाढल्या त्याबद्दल वाद नाही, सरकार प्रयत्न करतंय त्याबद्दल वाद नाही, परंतु या गोष्टींचा विचार करणं, उदाहरणार्थ लेबर कॉस्ट प्रचंड वाढलेले आणि आम्ही अलीकडची गोष्ट तुम्हाला एक सांगतो, याच्या 10 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा वेस्ट बेंगॉल मध्य प्रदेश दिल्ली पंजाब अशा राज्यांमध्ये याच्या फ्रीबीज सगळं आपण

0: वाचतोय, म्हणजे मी लाडकी बहिणीचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख करेल, याचा सुद्धा परिणाम मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये लेबर मिळण्यावर आणि शेतीचा श्रमिक खर्च वाढण्यावर मोठ्या प्रमाणात झालाय. ही सुद्धा गोष्ट शेतकऱ्यांवर प्रेशर निर्माण करणारी झाली. म्हणजे ज्या शेतकरी कुटुंबात लाडकी बहिणी मिळते त्या शेतकरी कुटुंबाला शेतीच्या रोजगारावर पूर्वीपेक्षा अधिक खर्च करावा लागतोय. ही सुद्धा व्यस्तता महत्वाची आहे. म्हणून मिनिमम सपोर्ट प्राइसेस वाढत आहेत, त्याच प्रमाणात कॉस्ट ऑफ कल्टिवेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणजे याची तुलना महत्वाची आपल्याला करावी लागेल. आणि दुर्दैवाने आपल्याकडे याची आकडेवारी फारची इतकी उत्तम स्वरूपाची आकडेवारी, तुलनात्मक आकडेवारी उपलब्ध नाही. हा झाला नंबर एक, हा परंतुतला नंबर एक. आणि दुसरी गोष्ट, मिनिमम सपोर्ट प्राइसेस डिक्लेअर होतात परंतु राज्यनिहाय त्या किमतींना खरेदी यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि अशी खरेदी यंत्रणा जर उपलब्ध नसेल राज्यनिहाय, आणि प्रकर्षाचं उदाहरण महाराष्ट्राचं सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यावं लागेल की म्हणून अशी खरेदी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे की जे प्रेशर फ्रॉम बॉटम खालून किमतींना मार्केट किमतींना वर ढकलू शकेल, ही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला अनेकदा बाजारातल्या किमती ज्याला स्टेट मॉडेल एव्हरेज मॉडेल मार्केट प्राइसेस अशी त्याला आता त्याचं ट्रान्सलेशन कसं करू माझ्या लक्षात येईना, पण आपल्या बाजार किमती किमान आधार किमतींपेक्षा आपल्याला अनेकदा कमी झालेल्या दिसतात या मर्यादांमुळे. एमएसपी का वाढत गेलं तर कॉस्ट ऑफ कल्टिवेशन वाढत गेलं. कॉस्ट ऑफ कल्टिवेशन का वाढत गेलं तर 2006 नरेगापासूनचे ते प्रामुख्याने इम्पॅक्ट, कारण नरेगावर 2008 अभ्यास झाले होते. स्वामीनाथन हे संकलेसराई आय्यर आणि चेन्नईच्या आयआयटीनं कोईमतूर जिल्ह्यामध्ये स्टडी केले होते, माझ्या त्याच्या वाचनात आलेले स्टडी, तिथून वाढायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या कॉस्ट ऑफ कल्टिवेशन मधचा परिणाम मिनिमम सपोर्ट प्राइसेस किंवा किमान आधार किमतीवर होतो आणि किमान आधार किमतीचा परिणाम, वाढलेल्या किमान आधार किमतीचा परिणाम बाजार किमतीवर संभवतो आणि त्यामुळे खाद्यान्न ज्याला आपण फूड बास्केट ड्रिव्हन इन्फ्लेशन असा शब्दप्रयोग आपण त्याला वापरतो किंवा वापरू शकतो, खाद्यान्न महागाई निर्देशांक त्याच्यामुळे वाढत जातो, याचा परिणाम उपभोक्त्यांवर होत राहतो. सरकारी तिजोर ऑब्व्हियसली भाग पडतो, कारण मोठ्या प्रमाणात आपली प्रोक्युरमेंट आहे. बघा ना, आपण किती लाख कोटी लोकांना फूड सिक्युरिटी ऍक्ट, अन्न सुरक्षा कायदा 2013 युपीए गव्हर्नमेंट 2 काळामध्ये आलेला कायदा, आज एनडीए गव्हर्नमेंटमध्ये तिसऱ्यांदा कंटिन्युअस केलेला एनडीए गव्हर्नमेंटने, मोठ्या प्रमाणात वितरण प्रणाली आहे आपली फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत. किती कोटी? 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण या वितरण प्रणालीमध्ये फूड सिक्युरिटी ऍक्ट मध्ये देतो. हे सगळं एमएसपीला केलेली प्रोक्युरमेंट आणि त्या प्रोक्युरमेंटचं केलेलं वितरण 80 कोटीपेक्षा जास्त लोकांना, त्याच्यावर हा भार आहेच ना, वेगळा सांगायची काय आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, भारत अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण देश आहे, किंबहुना आपल्या कृषी मालाची निर्यातही मोठी आहे. कोरोना सारख्या संकटाच्या काळातही देशाला याच कृषी उत्पादनाने तारलं होतं. ही समृद्धी देणारा आपला शेतकरीही समृद्ध व्हावा, त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं या हेतूनं केंद्र सरकारनं हे हमीभाव वाढवले आहेत. गेल्या काही वर्षात या हमीभावात सातत्यानं वाढ होत आहे. शेतकरी सुखी असेल तर सारा देश सुखी होईल, हेच सरकारला यातून सिद्ध करायचं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन जीवन भावसार, प्रसारण सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. संध्याकाळचे 7:30 वाजले
1: 300° 5 मीटर्स अर्थात 963 KHz तसंच 102.1 FM आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सुवर्ण महोत्सवी

0: भगिनींनो नमस्कार. गृहलक्ष्मी या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील महिलांचं योगदान या विषयावर डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाच्या डॉक्टर प्रीती दातीर यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकणार आहात. भगिनींनो नमस्कार. भगिनींनो, आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषी संस्कृतीचा खरा कणा हा ग्रामीण भागातल्या महिला आहेत. सणासुदीच्या गाण्यांपासून ते शेतातल्या कष्टाच्या कामांपर्यंत महिलांचा सहभाग हा मोलाचा आहे. मात्र आजच्या बदलत्या काळामध्ये शेती ही केवळ परंपरा राहिलेली नाही आहे, तर ती एक शास्त्र बनली आहे. आणि या शास्त्रामध्ये महिलांनी केवळ मजूर म्हणून नव्हे तर संशोधक आणि धोरणकर्त्या म्हणून आपली पाळेमुळे घट्ट केलेली आहेत, असे अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतात. आज महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातलं महिलांचं योगदान या विषयावर तात्विक आणि तांत्रिक चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे एक प्रगल्भ व्यक्तिमत्व, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये राहून शेती आणि महिलांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केलाय. चला तर मग स्वागत करूयात डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीतज्ज्ञ आणि राष्ट्रीय सेवा योजना का अधिकार या विभागातल्या डॉक्टर प्रीती दातीर मॅडम. मॅडम, आपलं स्वागत आहे आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये.
1: मनपूर्वक धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, आज जो विषय घेतलेला आहे आपण तो म्हणजे महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातलं महिलांचं अमूल्य योगदान.
1: हो,
0: माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा असेल की महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय?
1: तर सर्वप्रथम आज ज्या माझ्या कष्टाळू शेतकरी महिला भगिनींना माझा नमस्कार. आणि महिला सक्षमीकरण हे जाणून घेण्याआधी आपण महिला या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया असं मला वाटते. तर महिला ह्या शब्दातच त्या शब्दाचा अर्थ दडलेला आहे. म म्हणजे ममत्व, हि म्हणजे हिम्मत आणि ल म्हणजे लज्जा. जेव्हा या तीनही गोष्टीचा एकोपा साधून एखादी स्त्री एखादं कार्य हातात घेते तेव्हा ती खऱ्या अर्थाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करते असे मला वाटते. तसंच बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न करणारी, परंतु प्रेमाने किंवा मनाने विचार केला तर तितकीच सरळ आणि साधी सोपी म्हणजे स्त्री. कुठल्याही परिस्थितीत हार न मानणारी, साध्या झोपडीत ठेवलं तरी त्या झोपडपट्टीला स्वर्गसुख मिळवून देणारी, अन्नपूर्णेप्रमाणेच कुटुंबाचं पालनपोषण करणारी, स्कंदमातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी, आणि जर अन्याय अत्याचार छळ यांची परिसीमा जर समाजाने गाठली तर ती कोमल नाजूक लाजणारी स्त्री कधी रणरचंडिकेचं रूप धारण करते हे त्या विश्वरचेत्याला सुद्धा समजत नाही. अशी आपली स्त्री चंडमुंड भंडासुर खंडनी जगदंबे उडंद दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे असे दुर्गे स्वरूप असलेल्या आपणा सर्व स्त्रियांना मी वंदन करते. तर आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा. तसे तर महिला सक्षमीकरण हा एक गंभीर आणि व्यापक विषय आहे. ते म्हणजे आपण आज बघणार आहोत कृषी क्षेत्रातील महिलांचे योगदान. लोक म्हणतात शेतकरी माझा बाप आहे, परंतु मी म्हणेल की शेतकरी माझी मायसुद्धा आहे. कारण शेतात बी पेरण्यापासून ते पीक कापणीपर्यंत, आपण साठवणुकीपासून ते बाजारपेठेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर महिलांचा वाटा हा सिंहाचा आहे. परंतु दुर्दैवाने अनेक वर्षे या कष्टाची नोंदच घेतली गेलेली नाही आहे. पण आता काळ बदलतोय. आजची स्त्री केवळ मजूर राहिलेली नाही तर ती ॲग्री बिझनेस वुमन बनलेली आहे. तर महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, निर्णयक्षमता, समान हक्क आणि सामाजिक सन्मान मिळणे. जेव्हा एखादी महिला स्वतः निर्णय घेते, स्वतःची कमाई करते आणि स्वतःच्या कष्टा

0: स्वतःला ओळख मिळवते तेव्हा खऱ्या अर्थाने ती सशक्त होते असे मला वाटते. तर आता महिला सक्षमीकरण, तर सक्षमीकरण केवळ हे शैक्षणिकदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या असते असं नव्हे, तर सक्षमीकरण सर्वात आधी शारीरिक सक्षमीकरण महिलांना गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आज आपण बघतो की महिलांना कुठेही एकटं गेलं किंवा काय असे महिलांवर वेगवेगळे अत्याचार होत आहेत, तर ते टाळण्यासाठी किंवा महिलांना शारीरिकदृष्ट्या सशक्त बनणं हे किती गरजेचं आहे हे आजच्या जगात आपण वावरताना समजू शकतो. दररोज शरीरासाठी लागणारे व्यायाम व योग्य पोषण आहार घेणे हे फार गरजेचे आहे, जेणेकरून कुठेही एकटं जाण्याची भीती महिलांना वाटणार नाही. त्यासोबतच शैक्षणिक सक्षमीकरण सोबतच बौद्धिक सक्षमीकरण, बौद्धिक सक्षमीकरणामध्ये केवळ डिग्री घेऊन चालणार नाही तर वेगवेगळी पुस्तके वाचणे, वेगवेगळ्या स्किल्स गुण अवगत करणे, साहित्य वाचून चांगले विचार अवगत करणे, वेगवेगळे उपक्रम राबवणे आणि त्यातील चळवळीला हातभार लावणे हे होते. सोबतच भावनिक आणि मानसिक सक्षमीकरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. आपले विचार मुक्तपणे व्यक्त होणे हे फार महत्त्वाचे आहे. आपण बघतो की भरपूर ग्रामीण महिला ज्या आहेत मुख्यत्वाने, त्या महिला आपले विचार व्यक्त करू शकत नाही, तर ह्याच्यामुळे त्यांना एखादी शारीरिक व्याधी होऊ शकते. तर ह्या सर्व गोष्टी महिला सक्षमीकरणामध्ये फार महत्त्वाच्या आहेत मॅडम.
1: हो नक्कीच मॅडम. आता कृषी क्षेत्रामध्ये महिलांचं योगदान किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: नक्कीच मॅडम. तर आपण कृषी क्षेत्रात महिलांचं योगदान बघूच, पण त्याआधी आपण आपलं

0: इतिहासाचा विचार करायला पाहिजे की आपल्या इतिहासामध्ये महिला सक्षमीकरण हा जो कन्सेप्ट आहे, असं म्हणतात की महिला सक्षमीकरण हा मुद्दा जो आहे तो युरोपियन कंट्रीजमधून आपल्या देशात आलेला आहे. परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटते. जर युरोपियन कंट्रीमधून सक्षमीकरण आपल्या देशात आलं असतं तर आपल्या देशाला जो महिलांचा इतिहास लाभलेला आहे, जसं की सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आपल्यासमोर आहे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आऊसाहेब, त्यानंतर राणी दुर्गावती ज्यांनी 50 लढाया एकट्या लढल्या, पारतंत्र्यात ज्या महिलांनी पुरुषांचा साथ न घेता ज्यांनी एकत्र लढाया लढल्या आहेत, अशा महिलांचे उदाहरण आपल्या समोर आहेत. आणि आपण ज्या आजच्या महिला आहोत ह्या फेमिनिझम मध्ये अडकलेल्या आहोत. ते म्हणजे की ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आपल्या महिला अडकल्या आहेत की आपल्या कुटुंब व्यवस्थेला तडा जायला लागला आहे. आणि युरोपियन देशातील ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी आपल्याला थांबवायला पाहिजेत. ज्या स्त्रियांमध्ये भांडण होणे किंवा सासूसुनांचे भांडण होणे, ह्या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पकडून जर आपण राहिलो तर ज्या आपल्या इतिहासात महिला घडून गेलेल्या आहेत त्यांच्यासारखं कर्तृत्व करणं फार कठीण होईल आपल्यासाठी. तर नक्की मुख्यत्वाने स्त्रियांमध्ये भांडणं किंवा द्वेष कशापायी निर्माण होतात, तर त्यातलं मोठंच उदाहरण म्हणजे की ईर्ष्या, राग, द्वेष आणि सोबतच पैशाचा गर्व किंवा शिक्षणाचा गर्व. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे किंवा सासूसुनांचा वाद असतो, ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आजकालच्या महिला समाज जो आहे तो गुरफटलेला आहे. आणि ह्या सर्वांमुळे काय होत आहे की मूळ तत्वापासून आपण बाजूला जात आहे आणि आर्थिक सुखाच्या मागे लागलो आहे. ही गोष्ट कुठेतरी थांबवायला पाहिजे आणि कुटुंब व्यवस्था जी आहे ती स्थिर ठेवून स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत असं ज्यावेळी आर्थिक आणि मानसिक प्रगती होणे शक्य आहे तेव्हाच महिला समाज जो आहे तो केवळ असं म्हणून चालणार नाही की मी सिंगल पॅरेंट आहे किंवा मी एकटी परिपूर्ण आहे. तर हा विचार आहे महिलांमध्ये, हा कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि जसं की आपल्यासमोर देवांचे सुद्धा उदाहरणं आहेत, जसं की आपण शिव पार्वती म्हणतो, तर शिव पार्वती ह्यांची जोडी, ते जोडी मिळून ते पूर्णत्वाला येतात. जसं की आपण म्हणतो की ज्या जुन्या म्हणी आहेत की एका रथाचे दोन चाकं, तर एका रथाचे दोन चाकं, तर हा जो आहे हा रथ म्हणजे ही सायकल नाही आहे की पुढचं चाक म्हणजे पुरुष आणि मागचं चाक म्हणजे महिला. तर हा रथच आपण कायम ठेवायला पाहिजे आणि दोघांच्या सोबतीने मिळून प्रगती साधायला पाहिजे असं मला वाटते. तर जसं की आपण मला प्रश्न विचारला की कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान किती आहे, तर किती आहे म्हटल्यापेक्षा 50%च्या पेक्षा कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान जास्तच आहे असं मला वाटते. आणि भारतामध्ये कृषी क्षेत्रात 50%हून अधिक महिला मजूर आहेत. त्या पेरणी, रोप लागवड, तण नियंत्रण असो, कापणी असो, पशुपालन असो, दुग्ध व्यवसाय असो, असे छोटे मोठे व्यवसाय असो किंवा बियाण्यांची साठवण असो, या सर्व कामात महिलांचा मोठा सहभाग आहे. परंतु दुर्दैवाने अनेक ठिकाणी त्यांना शेतकरी म्हणून ओळखच दिली जात नाही. यासाठी यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने 2026 हे वर्ष जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. आणि ते करून त्यांनी महिलांच्या कृषी कष्टाची दखल घेतलेली आहे. शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण सक्षमीकरणात महिलांचे योगदान मान्य करणे हे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिलांच्या दुर्लक्षित योगदानाची दखल घेण्यासाठी आणि विषमता दूर करण्यासाठीच्या प्रयत्नांना गती देण्यासाठी हे वर्ष महिला शेतकऱ्यांना समर्पित करण्यात आले आहे. त्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे जगाचे लक्ष वेधणे, धोरणात्मक सुधारणांना चालना देणे आणि कृषी उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवणे ही या संयुक्त राष्ट्राची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
1: नक्कीच मॅडम, आता आपल्या बोलण्यामधून युरोपियन कंट्रीजचा विषय आला, मग मला आता एक सांगा की आंतरराष्ट्रीय स्तरावरती महिलांच्या कृषी योगदानाची दखल कशी घेतली जाते.
0: नक्कीच मी सांगेल की अन्न आणि कृषी संघटना ज्याला आपण म्हणतो आणि ज्यालाच आपण फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन म्हणतो, यांनी काय केलं आहे की महिलांच्या कृषी योगदानाची जागतिक पातळीवर दखल घेतलेली आहे. यामध्ये अन्न सुरक्षा, कुपोषण निर्मूलन, शाश्वत शेती यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आलेले आहे. महिलांच्या कृषी नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहिमा आणि उपक्रम सुद्धा यांच्याद्वारे राबवण्यात येत आहेत.
1: आपला हा जो विषय आहे हा कृषीशी संबंधित आहे आणि ग्रामीण भागातल्या महिलांसाठीचा विशेष आपला हा कार्यक्रम आहे, तर दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या ग्रामीण महिला भगिनींना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात.
0: नक्कीच, तर ग्रामीण महिलांना येणाऱ्या अडचणी सर्वात आपण जो विषय घेतला आहे तो म्हणजे कृषी क्षेत्रातील महिला, तर शेती हा

0: विषय आहे हाच आव्हानात्मक सर्वात मोठा विषय आहे. तर कृषी हा जो उद्योग आहे याच्यामध्ये भरपूर अडचणी येत राहतात. तर याच्यामध्ये ग्रामीण महिलांना ज्या मुख्य अडचणी येतात ती म्हणजे जमिनीचा हक्क नसणे ही सर्वात मोठी अडचण आहे. त्याच्यामध्ये जमिनीचा हक्क नसल्यामुळे किंवा भांडवल त्यांच्या नावावर नसल्यामुळे कर्ज सुविधा मिळण्यात त्यांना अडचणी येतात. त्यासोबतच तंत्रज्ञानाची अपुरी माहिती. आपण बघतो आजही बऱ्याच ग्रामीण महिलांना घराबाहेर जाण्याची परवानगी नसते, त्यामुळे कुठेतरी शिक्षण क्षेत्रात त्या मागे आहेत अजूनही. त्यानंतर श्रमाचे योग्य मूल्य त्यांना मिळत नाही. त्यानंतर भरपूर सामाजिक मर्यादा असतात. आणि इतकं सगळं असूनही या महिला त्यांची शेती असो किंवा त्यांचं कुटुंब असो हे त्या जिद्दीने टिकवून ठेवतात.
1: एखादं प्रेरणादायी उदाहरण द्याल मॅडम.
0: हो नक्कीच मॅडम, प्रेरणादायी उदाहरणं द्यायला आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असे उदाहरणं आहेत आपल्या समोर की ज्यांनी उल्लेखनीय प्रगती कृषी क्षेत्रात केलेली आहे. तर अनेक महिला ज्या आहेत त्या सेंद्रिय शेती, मशरूम उत्पादन, मधमाशी पालन, दुग्ध व्यवसाय अशा व्यवसायांमध्ये यशस्वी झाल्या आहेत. आणि काही महिलांनी तर स्वतःचे ब्रँड सुद्धा तयार केलेले आहेत आणि थेट बाजारपेठ गाठली आहे. आज महिला केवळ शेतात काम करणारी नाही तर ती उद्योजिका बनलेली आहे. तर आपण अशाच काही महाराष्ट्रातील जिद्दी महिला आहे त्यांचे उदाहरण बघूया. जेव्हा आपण सक्षमीकरणाबद्दल बोलतो तेव्हा काही नावं घेतल्याशिवाय ना हा मुद्दाच पूर्ण होत नाही. तर सर्वात पहिलं उदाहरण मला जे आठवते ते म्हणजे पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना बीजमाता ही पदवी मिळालेली आहे. तर ह्या अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई यांना कोणतीही पदवी नसताना त्यांनी देशी बियाण्यांची बँक तयार केलेली आहे आणि 50 अधिक पिकांच्या देशी वाणांचे जतन केलेले आहे. त्यांनी दाखवून दिले आहे की पारंपरिक ज्ञान आणि जिद्द असेल तर एक महिला जगाला दिशा दाखवू शकते. हे एक सर्वात मोठं उदाहरण आहे. त्याच्यासोबतच कमलाताई परदेशी यांनी पुणे जिल्ह्यातील द्राक्षबागेत केलेले प्रयोग आणि महिलांचा गट तयार करून केलेली शेती आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यासोबतच काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. आज लातूर, उस्मानाबाद आणि नाशिक भागात अशा अनेक महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या कंपन्या स्थापन करून आपले धान्य थेट परदेशात निर्यात केलेले आहेत. त्यासोबतच औरंगाबादच्या प्रतिभाताई शेळके असतील, त्यांनी ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करून कोरडवाहू भागात लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहेत. आणि सर्वात महत्वाचं आणि करंट उदाहरण म्हणजे आपल्या जळगावचं. त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी महिला शेतकरी कंपनी जळगाव या महिलांनी एकत्र येऊन स्वतःची कंपनी स्थापन केली आहे आणि केळीपासून विविध प्रक्रिया उत्पादने बनवून त्यांनी थेट बाजारपेठ सुद्धा मिळवली आहे. आणि यासोबतच आपण ऐकलं असेल की मानदेशी महिला बचत गट, या महिलांचं कौतुक होत आहे. त्यांनी स्वतः त्यांच्या बचत गटाच्या माध्यमापासून सुरुवात करून महिला बचत गटाच्या द्वारे इतर महिलांना उद्योग उभारण्याकरिता आर्थिक सहाय्य आणि कर्ज सुविधा त्या मिळवून देत आहेत. तर ही कुठेतरी नोट करण्यासारखी गोष्ट आहे मॅडम.
1: हो खरंच आहे. आता महिला सक्षमीकरणामध्ये मॅडम स्वयंसहाय्य गटांची भूमिका आपण काय सांगाल?
0: तर स्वयंसहाय्य गट म्हणजेच आपण ज्याला सेल्फ हेल्प ग्रुप म्हणतो, तर हा सेल्फ हेल्प ग्रुप आहे याच्यापासूनच महिलांच्या उद्योगांची सुरुवात झालेली आहे. जेणेकरून एक महिला तिला कॉन्फिडन्स येणार नाही किंवा तिचा आत्मविश्वास वाढणार नाही हा मुद्दा लक्षात ठेवून हा सेल्फ हेल्प ग्रुपची संकल्पना मुळात उत्पन्न झालेली आहे. आणि ह्याच्या माध्यमातून ग्रामीण महिलांसाठी परिवर्तनाचं हे माध्यमच ठरलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण बघू शकतो की लहान बचत गट ज्याच्यापासून सुरुवात झाली आहे, लहान बचत गटापासून महिला काय करतात, कर्ज सुविधा मिळवतात आणि त्याच्यासोबतच त्या कर्ज सुविधा मिळवून उद्योग उभारतात. उद्योग उभारल्यानंतर त्यातूनच ते उत्पन्न निर्माण करतात आणि उत्पन्न निर्माण केल्यानंतर त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण होतो तर ही सगळी एक स्वावलंबनाची, महिला स्वावलंबनाची साखळी तयार होते. आणि बचत गट जे आहे हे केवळ आर्थिक चळवळ नसून सामाजिक परिवर्तनाची शक्ती आहे.
1: हो मॅडम, स्त्री सक्षमीकरणासाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी शिक्षण आणि डिजिटल तंत्रज्ञान याचा जर आपण विचार केला तर ते कशा पद्धतीने मदत करू शकतात?
0: तर बघा, आपण बघू शकतो की आजही ग्रामीण महिलांना भरपूर काही अडथळे येतात बाहेर शिक्षणासाठी जाताना म्हणू किंवा त्यांना येणारे रिस्ट्रिक्शन्स असो, त्यांच्या घरापासून सामाजिक असो किंवा आणखी काही गोष्टींमुळे असो, तर त्यांना घराबाहेर पडताना थोडा विचार करावा लागतो. तर आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही आहे. महिला घरी बसून सुद्धा जे पाहिजे, त्यांना जे हवं आहे, ज्या विषयात त्यांना आवड आहे त्या विषयाचं ते शिक्षण, ट्रेनिंग म्हणू किंवा प्रशिक्षण म्हणू, आपण ते घरबसल्या घेऊ शकतात. यासोबतच

0: कृषी महाविद्यालये आणि जी विस्तार यंत्रणा आहे महाराष्ट्रातील जी चारही विद्यापीठं आहेत कृषी विद्यापीठे त्यांनी विविध ॲप्लिकेशन्स आपल्या स्मार्टफोनवर अवेलेबल आहेत असे ॲप्लिकेशन्स तयार केलेले आहेत जेणेकरून जे ॲप्लिकेशन्स महिला शेतकरी म्हणा किंवा सामान्य शेतकरी सुद्धा आपल्या लोकल लँग्वेजमध्ये तो त्याचा वापर करू शकतो आणि एकदम सहजरित्या ती माहिती जी आहे ती आपल्या शेतामध्ये तो ॲडॉप्ट करू शकतो. त्याच्यामध्ये शेतीसाठी लागणारे जे मोबाईल ॲप्लिकेशन्स आहेत ते विशिष्ट पिकांकरिता वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे विशेष असे ॲप्लिकेशन्स तयार केलेले आहेत. जसं की फुले देसी कॉटन म्हणजेच हे कपाशी या पिकासाठी हे ॲप्लिकेशन आहे. त्याच्यासोबतच मका असो तांदूळ असो तीळ सोयाबीन हळद ज्वारी गहू ह्या सर्व पिकांसाठी विशिष्ट असे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स तयार करून त्याच्यामध्ये त्या पिकाची लागवडीपासून ते पूर्ण काढणीपर्यंत आणि त्यासोबतच त्याच्यासोबतचं कीड आणि रोग नियंत्रण ह्या सर्व गोष्टींबद्दल डिटेल माहिती त्या ॲप्लिकेशन्समध्ये दिलेली आहे. आणि जसे की फुले जल फुले इरिगेशन शेड्युलर आणि फर्टिगेशन हे सुद्धा जे ॲप्लिकेशन्स आहे याच्या माध्यमातून महिला काय करू शकतात की घर बसल्या त्यांच्या शेतात किती सिंचनाची गरज आहे कोणकोणत्या प्रकारचे फवारणी किंवा जे काही असेल फवारणीसाठी लागणारी औषधी आहेत त्याचं जे शेड्यूल आहे ते घर बसल्या ते बनवू शकतात. आणि सोबतच आपण आता बघतो आहोत की महाविस्तार AI ॲप या ॲपमध्ये प्रत्येक पिकाची संपूर्ण माहिती जी कोणती माहितीची गरज असेल ती संपूर्ण माहिती या ॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळते. तर हे जो आहे हा एक खूप मोठा टॉपिक आहे जे आपण म्हणतो डिजिटल तंत्रज्ञान. तर नक्कीच या विषयावर आपण आणखी एखाद्या सत्रामध्ये चर्चा करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच या विषयावरती चर्चा करण्याची खरंच गरज आहे आणि महिलांना नक्कीच याचा खूप फायदा त्यांच्या आयुष्यामध्ये होईल. आता मला एक सांगा, नेहमी आपल्या चर्चेमधून एक वाक्य आपल्याला महिलांच्या तोंडातून ऐकायला मिळतं की पुरुषांनी आमच्यासाठी काहीतरी करावं, युवकांनी आमच्यासाठी काहीतरी करावं. आता तुम्ही काय सांगाल एक तज्ज्ञ म्हणून की पुरुष वर्गानं महिलांसाठी काय करावं स्त्री सक्षमीकरणासाठी?
0: सर्वात आधी पुरुषांनी किंवा युवक वर्गानी महिलांसाठी काय करावं यापेक्षा जो आपला संपूर्ण समाज आहे या समाजाने महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलण्याची फार गरज आहे. जे आपण आपल्या पारतंत्र्यात ज्या गोष्टी महिलांवर अत्याचार जे झालेले आहेत त्या गोष्टीचे पडसाद जे म्हणू आपण ते आजही कुठेतरी आपला महिला वर्ग जो आहे तो उपभोगतो आहे. विनाकारण कारण नसताना त्या महिलांना त्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत. जशी की आपण आपल्या पारतंत्र्यात जे आक्रमण झाले होते परकीयांद्वारे तर त्यांच्यापासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जी घुंगट पद्धत आपण जे म्हणतो तर ती जी पद्धत आहे ती आपली संस्कृती मुळात ती नाही आहे. तर त्या परकीयांची नजर जी होती ते परकीय जे लोक होते त्यांचं महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो केवळ इतकाच होता की महिला म्हणजे केवळ उपभोगाचं साधन. परंतु ते तसं नाही आहे कारण ते आपल्या संस्कारामध्ये नाही आहे. आपला इतिहास आपल्याला असं सांगत नाही. आपला इतिहास आपल्याला महिलांची वेगळी काहीतरी कहाणी सांगतो
1: जे तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं.
0: हा जे मी सुरुवातीला नमूद केलं आहे. तर हे सगळे कशाचे परिणाम आहेत? हे आपण दिलेल्या संस्काराचे परिणाम आहेत. परंतु ते संस्कार जे आहे हे आपण आपलाच महिला वर्ग आज कुठेतरी या युवक पिढीला म्हणा किंवा लहान मुलांना ते देण्यात कमी पडतो आहे. तर सर्व क्षेत्रात स्त्रिया ज्या आहेत ह्या पुढे जातच आहेत. परंतु तरी सुद्धा स्त्रियांवरचे जे अन्याय अत्याचार आहेत ते कमी होत नाही आहेत. याला कारण म्हणजे काय आहे? ते आपण आपल्या मुलांना दिलेले संस्कार किंवा ते संस्कार देण्यात आपण कुठेतरी कमी पडत आहे. तर आपला इतिहास जो आहे हा आपल्या आपल्या स्त्रियांना त्यांचा सन्मान करायला शिकवतो आणि त्यांच्याकडे सन्मानानं बघायला शिकवतो. तर जे शिक्षण आहे जे डेली रुटीनचं शिक्षण आहे ह्या शिक्षणा व्यतिरिक्त त्यांना स्त्री शिक्षण किंवा स्त्री संस्कारासाठी रोज 10-15 मिनिटं तरी आपण द्यायला पाहिजे असं मला वाटते. आणि आपले संस्कार जपायला पाहिजे. त्यासोबतच महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सोबतच महिलांच्या निर्णयाचा सन्मान करायला पाहिजे. त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायला पाहिजे. आणि शेतकरी महिलांना समान भागीदार मानायला पाहिजे. आणि त्यांच्या कष्टाला सन्मान देऊन मुलींना कृषी शिक्षणासाठी प्रोत्साहित सुद्धा करायला पाहिजे. आणि स्त्रियांच्या हक्कांसाठी उभे राहायला पाहिजे आणि सक्षम बनवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील पावले उचलली पाहिजे असं मला वाटते.
1: नक्कीच मॅडम, आगामी काळामध्ये महिलांची भूमिका कशी असेल तुमच्या मते?
0: आपण बघू शकतो की जरीही स्त्रियांवर विविध अत्याचार होत असतील तरीही स्त्रिया काही विविध क्षेत्रात कृषी क्षेत्रच नाही पण अजून बाकीच्याही क्षेत्रामध्ये महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. आपण बघतोच आहे. तर ती जी कामगिरी आहे तर ही त्यांची प्रगतीपथावरच आहे महिलांची. तर

0: भविष्यात कृषी महिला ह्या कृषी क्षेत्रात नेतृत्व नक्कीच करणार आहेत आणि शाश्वत शेती, सेंद्रिय शेती तसेच प्रक्रिया उद्योग अशा सर्व ठिकाणी महिलांचे नेतृत्व वाढणारच आहे.
1: हो मॅडम, एक प्रश्न अजून विचारते. आपल्या महाराष्ट्रामधल्या ज्या महिला आहेत तर त्यांची कृषी क्षेत्रामधली स्थिती काय आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्या विशेष योजना आहेत याबद्दल थोडं मार्गदर्शन कराल?
0: कृषी क्षेत्रातील महिलांची स्थिती जी आहे ती आपण बघू शकतो की जसं मी सुरुवातीला पण सांगितलं की पीक लावण्यापासून ते काढण्यापर्यंत आणि साठवण्यापर्यंत सुद्धा महिलांचं महत्वाचं योगदान आहे. तर भारतात ग्रामीण भागातील जवळपास 70-80% महिला ह्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शेतीशी जोडल्या गेल्या आहेत. परंतु केवळ 13-15% महिलांच्या नावावर ज्या जमिनी आहेत त्यांचा सातबारा आहे. त्यामध्ये पशुपालन असो, दुग्ध व्यवसाय असो किंवा प्रत्यक्ष शेती, या सर्वात महिलांचे श्रम हे अमूल्य आहे. मात्र जमिनीची मालकी हे महिलांच्या नावावर नसणे हे फार मोठे आव्हान होते. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे आणि आपल्या सरकारने महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही क्रांतिकारी योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लक्ष्मी मुक्ती योजना. तर या योजनेअंतर्गत काय होते की घराच्या 7-12 उतार्यावर पतीसोबतच पतीचे नाव सुद्धा लावले जाते आणि यामुळे महिलांना जमिनीवर कायदेशीर अधिकार प्राप्त होऊन कर्ज मिळवणे त्यांना सोपे जाते. अशीच डॉक्टर पंजाबराव देशमुख सवलत योजना सुद्धा आहे. याच्यामध्ये काय आहे की महिला शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी विशेष सवलत आणि प्राधान्य सुद्धा दिले जाते. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळबद्दल आपल्याला माहिती असेल तर याच्या माध्यमातून लाखो महिला बचत गट शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरलेल्या आहेत. त्यासोबतच स्मार्ट प्रकल्प जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवलेल्या जाणाऱ्या या प्रकल्पात महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना जी आहे याच्यामार्फत त्या महिलांना रोपवाटिका सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत सुद्धा दिली जाते जेणेकरून त्या उद्योजिका बनू शकतील. तर ह्या काही मुख्य योजना झाल्या. याच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्राच्या आणखी काही योजना आहेत जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. याच्यामध्ये महिलांना वर्षाला अतिरिक्त 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महिलांच्या हातात स्वतःचे भांडवल याच्यामुळे निर्माण होत आहे. त्यानंतर शेतकरी अपघात विमा योजना, म्हणजे शेतात काम करत असताना जर एखाद्या महिलेचा अपघात झाला तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी सरकार विमा संरक्षण सुद्धा देते. त्यानंतर कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, तर याच्यामध्ये महिलांना जड अवजारे जसं की ट्रॅक्टर असो, मोठे ट्रॅक्टर हे उचलण्यास किंवा वापरण्यास जड जाते तर त्या महिलांना चालवता येतील अशी छोटी ट्रॅक्टर्स, पॉवर टिलर्स किंवा कोळपणी यंत्रे खरेदी करण्यासाठी 50-80% अनुदान दिले जाते कृषी अभियांत्रिकीकरण उपअभियान या योजनेअंतर्गत. त्यानंतर सोबतच गट शेतीला प्रोत्साहन, म्हणजेच 10 महिलांनी एकत्र येऊन जर गट तयार केला तर त्यांना प्रक्रिया उद्योग जसं की दाल मिल असो, तेलघाणा असो हे उभारण्यासाठी सरकारकडून विशेष निधी सुद्धा दिला जातो.
1: बरं, खूप छान माहिती मॅडम आत्ताच आपण दिली आणि विशेष योजना आपल्या सरकारच्या ज्या आहेत त्या सुद्धा सांगितल्या. जाता जाता आपल्या महिला वर्गाला आपण काय संदेश देऊ इच्छिता?
0: नक्कीच मी महिला वर्ग जो आहे आपला त्यांना महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिते की महिला म्हणजे केवळ घर सांभाळणारी नाही तर ती आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. तिला सम्मान, संधी, समान हक्क देणे ही आपल्या समाजाची तर गरज आहेच, परंतु त्यासोबतच महिलांनी स्वतःची किंमत स्वतः समजून घेणं तितकंच गरजेचं आहे आणि तीच किंमत समजून घेऊन प्रत्येक पाऊल उचलून

0: मीच रोखू शकत नाही.
1: हो
0: तर मी आपल्या महिला भगिनींना हे सांगू इच्छिते की सक्षमीकरण म्हणजे केवळ ज्या उपाययोजना आहेत सरकारकडून आपल्याला मिळत आहेत, ज्या आपण आता सांगितल्या आहेत, केवळ त्याचा लाभ घेणे नाही तर निर्णय प्रक्रिया याच्यामध्ये सहभाग घेणे, शेतात कोणते पीक घ्यायचे आहे, पैसा कुठे खर्च करायचा आहे, हा निर्णयसुद्धा महिलांनी घेतला पाहिजे. आणि त्यासोबतच तंत्रज्ञानाचा वापर आता केवळ विळा आणि खुरपे घेऊन चालणार नाही तर ज्या विविध टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत जसं की ड्रोन टेक्नॉलॉजी, ठिबक सिंचन, डिजिटल मार्केटिंग याचे प्रशिक्षण महिलांनी घेतले पाहिजे. मला आता डिजिटल मार्केटिंग म्हटलं तर लगेच एक उदाहरण आठवलं की नागपूरच्या एक महिला शेतकरी आहेत, त्यांनी marketmirchi.com म्हणून वेबसाईट सुरू केलेली आहे. तर ग्रामीण भागातील जे काही महिला वर्ग आहे, महिला वर्ग किंवा किसान शेतकरी असो, त्यांच्याकडून छोटा छोटा जो शेतमाल आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना योग्य भाव मिळवून ह्या डिजिटल मार्केटिंगद्वारे ते मिळवून देतात.
1: बरं,
0: तर अशा पद्धतीने आपल्या महिलांनी पण अशा क्षेत्रात प्रगती करावी असं मला वाटते. त्यासोबतच गटशेतीबद्दल मला असं म्हणावं वाटते की एकली स्त्री थकली पण 10 जणी एकत्र आल्या तर शक्ती झाली. तर बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन प्रक्रिया उद्योग सुरू करा असे आवाहन मी समस्त महिला समाजाला करू इच्छिते. तसेच शिक्षण, नोकरी, पैसा, कुटुंब यांच्या समतोल साधता आला की स्त्री सक्षम झाली असे माझ्या डेफिनेशनमध्ये आहे,

0: आणि स्त्री सन्मान करून तिच्या पाठीवर हात ठेवून आजच्या समाजाने सुद्धा तिला सांगा की ताई, अन्याय, अत्याचार, छळ याला थकून जाऊ नकोस. साक्षात जिजाऊ अहिल्या सावित्रीची लेक आहेस हे विसरू नकोस. तिला बळ देऊन पाठीवर हात ठेवून असं सांगितलं पाहिजे की पुन्हा भिडत्या वादळाला, तपत्या निखाऱ्यांची भीती दाखवणाऱ्यांना दाखव की धगधगती आग काय असते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम. आज आपण कृषी क्षेत्रातलं महिलांचं योगदान आणि स्त्री सक्षमीकरण या विषयावरती अतिशय अभ्यासपूर्ण आणि मोलाचे विचार आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्या महिलांच्या समोर मांडलेत.
0: धन्यवाद मॅडम.
1: बहिणींनो, आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की शेतीमधली स्त्री ही केवळ कष्टकरी नाही तर ती एक कुशल व्यवस्थापक आणि संशोधक देखील आहे. जोपर्यंत आपण शेतीकडे पाहताना तिला शेतकरी म्हणून खऱ्या अर्थानं स्वीकारत नाही तोपर्यंत कृषी सक्षमीकरण पूर्ण होणार नाही. मॅडमने आपल्याला जे सांगितलं त्याप्रमाणे तंत्रज्ञान आणि शिक्षणाची जोड जर मिळाली तर हीच शेतकरी माय देशाच्या अर्थव्यवस्थेचं चित्र बदलू शकते. मॅडम, आपण इथं आलात समस्त शेतकरी बांधवांकडून, महिला वर्गाकडून आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: आताच आपण महिला सक्षमीकरण आणि कृषी क्षेत्रातील महिलांचं योगदान या विषयावर डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विस्तार शिक्षण विभागाच्या प्राध्यापक डॉक्टर प्रीती दातीर यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. याबरोबरच आजचा गृहलक्ष्मी हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: गृहलक्ष्मी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन किशोरी वाघुळदे यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे.
1: पहाटेच्या भक्तिमय सुरुवातीला असते आराधना, तर शेतकरी बांधवांसाठी कृषीवाणी, त्यासोबतच माहिती मनोरंजन आणि साहित्याचा खजिना. महिलांचं खुलं आकाश वनिता मंडळ, तर युवकांसाठी युववाणी. सगळेच ऐकतात आकाशवाणी. आकाशवाणी जळगाव. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश. या धरतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शेतकरी आपला घाम पेरतो आणि त्यातून माणिक मोती तो काढतो. अशा शेतकरी राजाला सदैव आमची साथ. रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या बळीराजाला योग्य मार्गदर्शन, नव्या संधीच्या वाटा, सोबतच पूरक व्यवसायासंबंधी मार्गदर्शन. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी जळगाव.
2: मध्यम लहरी 311.5 meters अर्थात 963 kHz वर हे आकाशवाणीचं जळगाव केंद्र आहे. श्रोते हो, आमचं प्रसारण आता आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकतात. श्रोते हो, फॉलो करा आकाशवाणी जळगावच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. तसंच सबस्क्राईब करा आकाशवाणी जळगावच्या यूट्यूब चॅनलला आणि आनंद घ्या मनपसंद कार्यक्रमांचा. आकाशवाणी जळगाव.

0: मधुर गीतांची सरगम धुन्न करी मना, सदैव तत्पर श्रोत्यांच्या मनोरंजना, माहितीचा लाभे अनमोल खजिना, कृषी बाल महिला विश्व आनंद देईल जना, एकच नाद घुमतो दश दिशातुनी, आपण सर्वांची लाडकी आकाशवाणी जळगाव आकाशवाणी।
1: रात्रीचे 8:05 होत आहेत। राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत।

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून V.D. सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. केंद्र सरकारनं साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली असून यामध्ये कच्च्या, पांढऱ्या आणि शुद्ध साखरेचा समावेश आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील सूचना येईपर्यंत लागू असेल. साखरेचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणं आणि स्थानिक किमतीवर नियंत्रण ठेवणं हा यामागचा उद्देश आहे. मात्र युरोपियन युनियन आणि अमेरिकेसाठी काही विशिष्ट कोट्याकरता अपवाद असून केवळ त्यासाठी साखरेची निर्यात केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे सध्या प्रत्यक्ष निर्यात प्रक्रियेत असलेल्या मालाला देखील यातून सूट देण्यात आली आहे. येणाऱ्या काळात देशात उष्णतेच्या लाटेमुळे एकही जीव जाऊ नये यासाठी सरकार योजना आखत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गाझियाबाद इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ध्वजप्रदान कार्यक्रमात ते आज बोलत होते. पूर, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीवेळी जीवितहानी बिलकुल होऊ नये आणि मालमत्तेचं नुकसान कमीत कमी व्हावं हे सरकारचं उद्दिष्ट आहे. उष्णतेच्या लाटेचं देशासमोर गंभीर आव्हान असून याचा सामना करण्यासाठी गृहमंत्रालय सज्ज आहे. येणाऱ्या काळात यामुळे होणारी जीवितहानी शून्यावर आणण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं शहा म्हणाले.
1: हमारा लक्ष्य है जानहानी शून्य हो और संपत्ति का नुकसान न्यूनतम हो. हीट वेव जैसी गंभीर चुनौतियों को भी भारत सरकार का गृह मंत्रालय अब बहुत अच्छे तरीके से इसका सामना करने की तैयारी कर चुका है. आने वाले कुछ वर्ष में भी हम हीट वेव के कारण होने वाली जान हानि को शून्य तक पहुंचाने में हम सफल होंगे.
0: राज्यात मतदार यादीच्या SIR अर्थात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज 16 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातल्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार राज्यात 30 जून ते 29 जुलै दरम्यान BLO अर्थात

मतदान केंद्र स्तरीय अधिकारी घरोघरी भेटी देऊन मतदारांची पडताळणी करतील. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध होईल. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान हरकती दाखल करता येतील. या हरकतींवर 3 ऑक्टोबरपर्यंत सुनावणी होऊन निकाल दिले जातील आणि 7 ऑक्टोबरला राज्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. 1 ऑक्टोबरपर्यंत वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांची नावं या मतदार यादीत समाविष्ट होतील. राज्यात सध्या 9,86,44,413 मतदारांची नोंद आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्याच्या सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरली सुनावणी आज न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर झाली. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीत प्रधानमंत्री, विरोधी पक्षनेते आणि एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश केला गेला आहे. या समितीत केंद्रीय मंत्र्याचा समावेश करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न न्यायालयानं विचारला. समितीतली तिसरी व्यक्ती ही तटस्थ असायला हवी, ही समिती स्वतंत्र असायला हवी असं न्यायालयानं या सुनावणीवेळी म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमधून एका निवृत्त प्राध्यापकाला अटक केली आहे. PV कुलकर्णी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात कार्यरत होते. नीट परीक्षेचा रसायनशास्त्राचा पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत ते सहभागी होते. CBI ही अटक केली आहे. या प्रकरणी पुण्यातून एका महिला आणि एका विद्यार्थ्याला अटक झाली आहे. नीटच्या पेपरची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्याला शोधणं, त्याच्याकडून पैसे घेणं आणि त्याला पेपर विकणाऱ्या दलालापर्यंत पोहोचवणं ही कामं ही दोघं करत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणातल्या इतर 5 आरोपींना दिल्लीतल्या न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेसनं आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीपादास मुन्शी, मुकुल वासनिक आणि अजय माकन यांनी सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. कोची जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले सतीशन 2001 परवूर मतदारसंघातून केरळच्या विधानसभेवर आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 2021 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित UDFच्या पराभवानंतर सतीशन यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात वादळी पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये काल 89 जणांचा मृत्यू झाला आहे तर 53 जास्त जण जखमी झाले आहेत. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे राज्यभरात धुळीचं वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. धुळीचं वादळ आणि गारपिटीमुळे भिंत कोसळणं, झाडं किंवा विद्युत खांब अंगावर पडून लोक मृत्यूमुखी पडले. सर्वाधिक मृत्यू वीज पडण्याच्या घटनांमुळे झाले आहेत. प्रयागराजमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला तर भदोही जिल्ह्यात 16 जण, मिर्झापूरमध्ये 10, फतेहपूरमध्ये 9, बदायूमध्ये 5 तर बरेली जिल्ह्यात 4 जण दगावले आहेत. देशातल्या शेअर बाजारात आज जोरदार तेजी दिसून आली. दूरसंचार, औषधी आणि खासगी बँकांच्या समभागांमध्ये खरेदी झाल्यानं ही तेजी दिसून आली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 790 अंकांची वाढ झाली आणि तो 75,399 अंकांवर बंद झाला. निफ्टी 277 अंकांची वाढ नोंदवत 23,690 अंकांवर बंद झाला. रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी सरकारनं योजलेल्या काही उपाययोजनांमुळेही बाजारात तेजी दिसून आली. दरम्यान महानगर गॅसनं मुंबईत CNGचे दर 2 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. आजपासून नवीन दर लागू झाले असून 1 किलो CNGसाठी आता 84 रुपये मोजावे लागतील. PNGच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. देशातला घाऊक किमतीवर आधारित चलनवाढीचा निर्देशांक एप्रिल अखेर 42 महिन्यातल्या उच्चांकी 8.3% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा निर्देशांक 3.88% होता. खनिज तेल, पेट्रोलियम पदार्थ, नैसर्गिक वायू, धातू आणि खाद्यान्नाच्या व्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किमती वाढल्यानं या निर्देशांकात ही वाढ झाली आहे. नवी दिल्लीत आजपासून ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेत उपस्थित असणाऱ्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह, इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची, दक्षिण आफ्रिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रोनाल्ड लामोला आणि ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौरो व्हिएरा यांची भेट घेत प्रधानमंत्र्यांनी चर्चा केली. त्याआधी परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर

0: यांनी प्रस्तावनपर भाषण केलं. शांतता आणि सुरक्षितता हे कायमच जागतिक व्यवस्थेच्या केंद्रस्थानी राहतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्री यावेळी म्हणाले. या बैठकीचं अध्यक्षस्थान डॉ जयशंकर यांनी भूषवलं. जगात सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे संवाद आणि कूटनीतीचं महत्व अधोरेखित होतं. दहशतवादाविरुद्ध सहकार्य मजबूत करण्याची सामायिक गरज आहे असं ते म्हणाले. या गुंतागुंतीच्या आणि अस्थिर जागतिक परिस्थितीत शाश्वत विकासाला पुढे नेणारा संवाद असावा, तसंच समान मात्र भिन्न जबाबदाऱ्यांच्या तत्वांचं पालन केलं जावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जहाजावर ओमानच्या समुद्र किनाऱ्याजवळ काल झालेल्या हल्ल्याचा भारतानं निषेध केला आहे. व्यावसायिक जहाज आणि खलाशांना लक्ष्य केलं जात असल्याबद्दल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनाद्वारे नापसंती व्यक्त केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात नवे रचनात्मक द्विपक्षीय संबंध निर्माण करण्यावर दोन्ही देश सहमत आहेत. मात्र तैवान प्रश्नावरून तणाव निर्माण झाला तर संबंध खराब होऊ शकतात असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज झालेल्या भेटीनंतर जिनपिंग यांनी हे विधान केल्याचं चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तैवानचा प्रश्न चीन अमेरिका संबंधात अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न नीट हाताळला गेला तर दोन्ही देशांचा संबंधात स्थिरता येईल, नाहीतर संघर्ष उद्भवू शकतो असं जिनपिंग म्हणाले. गेल्या 9 वर्षातली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा हा पहिलाच चीन दौरा आहे. 2017 डोनाल्ड ट्रम्प यांनीच त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्र सरकारकडून साखरेच्या निर्यातीवर तात्काळ प्रभावानं बंदी. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 30 जूनपासून सुरू होणार. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही डी सतीशन यांच्या नावाची काँग्रेसकडून घोषणा. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या परिषदेला नवी दिल्लीत सुरुवात आणि अमेरिका आणि चीनच्या अध्यक्षांच्या दरम्यान बीजिंगमध्ये चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 537.6 मीटर तसंच 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमचे हे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. रात्रीचे 8:15 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुखदेव भगाजी गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत.

लोकसंगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या आमच्या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक गायकवाड आणि सहकारी यांच्या स्वरातील हे पारंपरिक गीत.

0: कार्यक्रमात शेवटी ऐकूया रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे देवीचं गीत.
1: दिशा गोरी पाना

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोतेहो लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. लोकसंगीताचा या कार्यक्रमाची निर्मिती केली होती छत्रपती संभाजीनगर केंद्रांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. श्रोतेहो, हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. रात्रीचे 8:30 वाजून गेलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया दीपाली गजके यांच्या स्वरातील श्रेयश्री तद्वझे यांचं हे गीत.

विद्या करालगीकर यांच्या स्वरातील सुरेश भट यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 8:45 होत आहेत. ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईट आणि 9:45 इन्साईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या आपण ऐकू शकाल.

0: गीता जावडेकर यांनी गायलेला राग सोहनी श्रोते हो आपण ऐकला. यांना तबला साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी आणि हार्मोनियमची साथ होती तुलसीदास बोरकर यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलियाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
3: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
2: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ
4: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसाची जात. लेखक पी सावळाराम. सादर करते बाळ कुडतरकर.

0: असं काय फरक पडलाय माझ्यात? म्हणजे अंगात आपला रिश्वीस डोक्यावर रिश्वीसा आणि पायात चहा भरपूर अचानक रंगी पोशाखात तुला पहिल्यांदाच बघतोय मी. म्हणजे त्याचं असं झालं?
1: त्याचं झाले.
0: म्हणून माझ्या धाकट्या पुरीने एका पाहुण्याबरोबर ही सारी कापड झाली.
1: बरोबर.
0: आता पोरीची हौस
1: सांगा असं ते खरं? अरे पण सोबत गेल्या आवल्या
0: का हो? हा पोशाख मला बरा दिसत नाही म्हणता.
1: म्हणजे आरशात पाहिला असते ते सांगितलं असतं आरशाला. बर जाऊ दे, कुठे चाललाय तरी कुठं एवढा झाकपाक झाकपाक झाकपाक पोशाख करून
0: तुम्ही जिकडे चाललाय तिकडे मीही चाललोय.
1: म्हणजे मी माझ्या मुळाकडे चाललोय, तुम्ही येतेस काय माझ्या मुळाकडे?
0: तुमच्या दोस्ताच्या मुळाकडे चाललोय.
1: माझा दोस्त कोण रे?
0: अगो हंबीराव माने हो,
1: तो माझा दोस्त कधी होईल का? मागच्या पंचायतीच्या निवडणुकीत त्याला सहकारी मुंडा चित केली.
0: तुम्ही पुढारी, तो मी पुढारी, कुणाच्या बाजूने बोलून चालेल.

0: सुभाषनी तू आणि जरी तू आणि जरीब काय आणि पोटात पाय लेखा माझ्या मोरे तरी गरीबीच नाटक करू नका. काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. माझा काय समज झालाय तू माझा मला माहित, पण अशा कळीच्या नारदासारखा साड्या सांगून पोट जाण्याचं सोडून दे. अहो पण एकदम पेटला का तुम्ही पुढारी पुढारी पुढारी पुढारी म्हणून या सागर मग मारलं. खरं सांगू आमच्या गावचं खरं खरं पुढारी तुम्ही. कदर मोड करून गावाची सेवा करणारा माणूस पुढारी नव्हे तर कोण? तुझा पुढारी हांबेराव तुझ्या तालावर माकडच्या पुढ्या मारतो. तू मी त्याला बाई आणायला सांगितली कुठली बाई रे? अहो त्यानं पाळणीच्या तमाशाची बाई आपल्या मेळ्यात आणून ठेवली आहे. नवी जखमी बाई आहे अगदी बाजीरावाची मस्तानी म्हणा आणि नाच गाण्यावर तिचा कोण हात धरणार नाही राव. अरे पण हे सगळं मला कसा बाई सांगते? अहो आज रात्री हंबीरावाच्या मळ्यावरच्या बंगल्यात तिच्या नाच गाण्याची मैत्री होणार आहे. तुम्ही तिकडे चाललं नव्हत्या. हे बघ ही या बजाबाने ही ज्या दिवशी ही डोक्यावर टोपी चढवली ही त्याच दिवशी आईच्यातले रंगडाई फेकून दिले. अहो तेच म्हणते मी घालणारे किती एक लोक या बैठकीला येणार आहेत. मला बी त्यांच्यात मार्ग बसवतच काय घेता. अहो नाच गाणं बघितलेलं माणूस बिघडतं असं म्हणणं तुमचं कधी म्हटलंय मी, पण बाईच्या नादाने कुणाचं भले झालंय का? मनावर ताबा नसलेली माणसं बिघडतात. मी कुठे बिघडली? खरं आहे जा आपल्या वाचून येऊ जाग मला दिवस खरं खातील का? अहो पुढारी ना पुढारे म्हटलं तर मुस्कट फोडील. खरं आई बापाने ठेवलेलं नाव घेत माझं. आमच्यासारख्या लहान माणसांनी आवडून हात मारली तर गावातले लोक जोडलं मारतील की. बर काय म्हणायचं आहे का तुला? ते सांग मी काय नाव गेलं बसण्यात तुला काय म्हणायचं? म्हणजे असं आहे म्हणजे मला जरा पंचायतीचं कर्ज पाहिजे. हा म्हणजे येणार होतं तुमच्याकडे दोन दिवस. कशाला कर्ज पाहिजे? शेतात ऊस लावायचं तुमचा हिरेला पाणी आहे का तुझ्या? आणखी एक हीर खणली तर जिवंत पाण्याचा झरा लागेल असं एक पाळ म्हणून चक्कीवर सांगून गेला. हिरीला दिलेला पैसा हिरीसाठी वापरणार कुठल्या करून हिरीला देणार? तुम्ही तुमच्या हाताने हिरीसाठी खर्च करा. हिंमत तर झालं भले भले म्हणजे कधी नाही तो पैसे खाल्ल्याला डाग आता या उतरवयात लावून घेऊ म्हणतेस काय मला? आता असं तुम्हीच आम्हा गरीबांना आठाडायला लागला तर आम्ही जायचं कुठे? मी त्याला तुमच्याकडे मोफल हाय म्हणून सांगितलं.
1: बर
0: मात्र असं उत्कर्ला माझ्यावर.
1: अरे मी कसा वैरी माझा उत्कर्ष त्याला सण कसा होईल? अरे हे असलं हे दिसायला काळसूट पण त्यांच्या काळजात काळसूट भरलेलं असते.
0: आता असे बघा तुम्ही पुढारी की ओझी पुढारी आम्ही काय बोलायचं गरीब?
1: अरे त्याचे पुढारी पण ह्या निवडणुकीत खलास करतो बघ. बरं माणसं जमत्याल जरा पुढं बंगल्याकडे चालू लाग.
0: बरं
1: मी येतो जरा गावाकडनं जाऊ.
0: बर अहो पुढारी अहो सरपंच काय राहण्या पुढ्या कशाला आला बाबा? मी कशाला येते या गुणवंता बाई भेटायला आले तुम्हाला.
1: गुणवंता बाई
0: कोण गुणवंता?

0: आता असा जीव नव्हतो आणि भूमिगत असताना तुझ्या आईने मला पोलिसाच्या तावडीत नाही वाटेल
1: काय मला करण हे बाबाने सांगितली असं आधी करता
0: अच्छा तर तू आता जास्त चांगली भग आणि घेतली दिसली गुरुवंत
1: बाय
0: बोलणं जरा असत जमायला लागली आणि जेवायचं ती आहे ती म्हटली बरं जा तू पुन्हा कवा तरी भेट
1: उद्या आमच्या या गावात तमाशा होणार आहे
0: तुम्ही
1: यायला पाहिजे माझ्यासाठी
0: मी कशी तमाशाला जात नाही
1: पण तुम्हाला आवडेल असाच विभोजनी लावणार आहे बघा
0: बिस्कट बिस्कट का असले तर मी तुम्ही तुझ्यासाठी पूर्वी मी जे माझा नियम बोलणार
1: आहे बघा तर खरं आधी बघा आणि मग बोला मग येणार नव काय करते तुमचा
0: माझे पाय कशाला शिकतील देवाचं पाय करावं
1: का मी महाराजी पोर मी म्हणता वाटतो
0: अगं असा भेट पाहणारा असतो मी ते तुझ्या घरात ज्योतिबा आणि मी एका ताटात गेलो नसतो आणि महिने महिने राहिलेली नसतो

0: पद्धती प्रमाणे गणाधीशाची पूजा आपण केली, आता ह्यानंतर गौरण झाली पाहिजे. काय रे सोनाऱ्या, गौरणी कुठे व्हायचा?
1: आपल्या घरात.
0: हा तस मी ताबडतोब बळवून घे.
1: बरं बरं, आपण कुणी बोलावलं म्हणून सांगू. काय बैरू,
0: या पोसकावरून कोण वाटतोय?
1: हा पोजा तुझा आहे
0: का? नाही तर कुणाचा?
1: हा नाही तर कुणाचा? चोर बाजारात ना मागाची नाही का आणला मी?
0: जास्त वडवड करू नको, शांत तेवढं करायचं.
1: नाही तर मंडळी बघून मंडळी, हा फुकट फोडा असा जवा जवा जवा जवा दांडायचो तो, त्याच्या भीतीने मी आता चिप्पा झालो मंडळी बघून.
0: आता
1: बाबा जातो.

सारखे पुरीचा पाय एकदा वाकडा पडला की सगळं चिकलणार. माझ्या म्हातारीचा पाय हा जा वाकडा पडला.

0: शत्रूला अशा रीतीने मदत करताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला?
1: आम्ही मथुरेच्या बाजाराला चाललो.
0: मथुरेच्या कौसाने एवढा अत्याचार केला, आपली बायका पोर मारली, घरदार लुटली, तरी त्याचं काहीच तुम्हाला वाटत नाही काय बायानो?
2: अरे मग मी तर दया दिवशी मर्ची विकून

0: मौसम झालाय, लढाई चालू आहे, तेव्हा तुम्हाला जाता येणार नाही.
1: माझं फिरा वांग्यातलं मुजगावण्याचे सीमा भागात करशील ते शत्रूला तुलतुल होती आणि तिरल मोकळ्यात. बघा बघा बघा विष्णू देवा, तुमच्या बाजार जरी राहिला काय म्हणते ती बघा.
0: म्हणजे म्हटलं ना काय अंगाला भोकं पडतात काय?
2: हा म्हटलं.

0: रोजच्या व्यवहारात प्रत्येकाला नाना प्रकारच्या माणसाच्या जाती दिसून येतात.
1: हे जरी खरं असलं तरी एखाद्या वेळी गावावर देशावर जेव्हा संकट येतं तेव्हा माणूस सगळ्या जाती गोगलगाई सारख्या पोटात घालतो आणि सारा भेदभाव विसरून माणूस तिला कवटाळतो. मास्टर, तुम्हाला पाडळीच्या ज्योतिबा महाराजची कथा माहित आहे ना?
2: हो
1: आहे.
3: मग सांगा की या लोकांना
0: जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला जेव्हा बेचाळीच्या स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला तेव्हा इंग्रज सरकारचा

0: ज्योतिबा मार आणि पवारांचा पट्ट्या हे दोघं दोस्त झालं आणि दोघांनी मिळून लढा दिला.
1: बरोबर, पण त्यापेक्षा ज्योतिबाची बायको बायजा हिच्यासारखी लाखात बाई मिळायची नाही.
2: मग सांगा पुढे. लोक उतरून झाले.
1: एकदा या पवाराच्या माग पोलीस लागलो. हा पोरगा पिरासारखा पोलिसांना चुकून ज्योतिबाचा करार घेतला. बायजा एकटीच पोराला पाजीत बसली होती. तिने पोर पाळण्यात टाकलं आणि दाराला कडी लावली.
3: पोलीस दार धडकू लागले. बायजाबाईंनी दार उघडले.